रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेली ही रचना होती समर्थ रामदास स्वामी यांची, संगीतकार सुधीर मोघे. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 15 अश्विन शके 1948, दिनांक 7 ऑक्टोबर ISV 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग जौनपुरी.

अभंग होता संत तुकाराम महाराजांचा आणि गायला होता वसंतराव आजगावकर यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं हे गीत होतं यशवंत देव यांचं आणि संगीत कानू घोष. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. माध्यमांमधून त्याची छायाचित्र, त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येतात. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, आपलं घरही आपण स्वच्छ ठेवत असतो. श्रोते हो, हे झालं बाह्य स्वच्छतेबाबत. इतर ठेवायलाच हवी, म्हणूनच स्वच्छता हीच सेवा असं सांगितलं जातं. स्वच्छता ही ठेवायलाच हवी, हे झालं बाहेरच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या आणि मेंदूच्या स्वच्छतेबद्दल काय? आपल्या घरामध्ये नको असलेल्या गोष्टी आपण टाकून देतो, घर स्वच्छ ठेवतो, घरात घाण नको, मळ नको म्हणून काळजी घेतो. तसंच मनात आणि मेंदूमध्ये मळ साठणार नाही, घाण साठणार नाही याची काळजी घेतो का? आता मनातला आणि मेंदूतला मळ, मनातली मेंदूतली घाण

त्या स्वरूपाची असते, तर कटुप्रसंगाच्या आठवणी, एखाद्याने आपल्या केलेला अपमान, आपल्याला दिलेली वाईट वागणूक, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्या आपल्या मनामध्ये सलत असतात, मेंदूमध्ये खोपत असतात. पण खरंच ह्या अशा कटू आठवणी, नको असलेल्या गोष्टी मनामध्ये मेंदूमध्ये साठवणं खरंच आवश्यक आहे का? नाही, त्याचा भार होतो आणि मग कचरा कुजला की त्याचा वास येऊ लागतो, तो सडतो आणि मग त्याचा अधिकच त्रास होतो. मनातल्या आणि मेंदूच्या कचऱ्याचंही तसंच आहे. नको असलेल्या गोष्टी, नको असलेल्या आठवणी स्वच्छ करूया. आणि मग जेव्हा मन स्वच्छ होईल, आपला मेंदू स्वच्छ होईल, तेव्हा तथागताने केलेला उपदेश आपलाच आपल्याला पटेल. अत्तदीप भव स्वयं दीप भव.

0: सहवाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश स्वच्छ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवलं गेलं 32, सांताक्रूझ वेधशाळेत 33 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा 28, सांताक्रूझ 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवण्यात आली 86%. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश स्वच्छ राहील. कमाल तापमान 35 आणि किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक कोणताही इशारा नाही. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता. अळंबी उत्पादनातून पशुखाद्य आणि कंपोस्ट निर्मिती याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा. शरद ऋतू आणि आरोग्य भाग 3. तज्ज्ञ डॉक्टर विनिता कुलकर्णी. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. परिसर विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश भाग 3. लेखिका डॉक्टर सुरुची पांडे. प्रसारण 6:50, पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके. आज 3 प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. त्यामध्ये 7:25 दिलखुला, 7:40 बेडेकर मसालेवाले, अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम 9:30 आपल्याला ऐकता येईल. मराठी बोली आणि भाषा 9:00. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे, आज भाग 148. 11:05 सहज संवाद. सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांच्याशी सुलभा सौमित्र यांनी साधलेला संवाद. वनिता मंडळ 12:00. पपेट शो, बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून 2:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी प्राध्यापक हेमंत गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण. शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत 10:30 बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन 3 ताल. रवींद्र गाडगीळ यांचं सतारवादन 2:30, राग शुद्ध सारंग. पल्लवी पोटे यांचं गायन राग मारवा 5:02. आणि रात्री 10:00 अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन राग जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस. ठळक कार्यक्रमांमध्ये 11:05 सहज संवाद. सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांच्याशी सुलभा सौमित्र यांनी साधलेला संवाद. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर 3ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल. अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला, आता ऐकूया अळंबी उत्पादनातून पशुखाद्य आणि कंपोस्ट निर्मिती याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुपालनामध्ये खाद्याचा खर्च मोठा असल्यानं स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पर्यायी पोषण स्रोतांचा शोध महत्वाचा आहे. यामध्ये अळंबीच्या टाकाऊ जैवभाराकडे या दृष्टीनं पाहिलं असता त्याचं पोषण मूल्य लक्षात येतं. जैवभारामध्ये क्रूड प्रोटीन 24% आहे, क्रूड फायबर, लिपिड, राख, कार्बोहायड्रेट तसंच हेमी सेल्युलोज, सेल्युलोज आणि लिग्निन यासारखे घटक आहेत. त्यामुळे हा पदार्थ ओला जैवकचरा न राहता पशुखाद्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरू शकतो. कोंबडी खाद्यामध्ये अळंबी जैवभाराचा वापर करताना बीटा ग्लुकन्स हा घटक आतड्यातील द्रव्याचा चिकटपणा वाढवू शकतो, त्यामुळे खाद्याच्या पचनक्रियेवर आणि पोषण घटकांच्या शोषणावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अडचणीवर बीटा ग्लुकोनेज एन्झाईमचा वापर हा तांत्रिक उपाय म्हणून पुढे आला. हे एन्झाईम बीटा ग्लुकोन्सचं विघटन करण्यास मदत करतं, परिणामी खाद्याची पचनक्षमता आणि पोषक घटकांची उपलब्धता सुधारण्याची शक्यता निर्माण होते. अळंबी उत्पादनानंतर उरणारा टाकाऊ भाग हा वेगळा अवशेष आहे, याचा उपयोग पशुखाद्याऐवजी कंपोस्टिंगद्वारे पुन्हा शेतामध्ये करता येतो. अळंबी उत्पादनानंतरचे अवशेष बाहेर टाकण्याऐवजी पुन्हा शेतीच्या चक्रात आणण्याचा मार्ग उपलब्ध होतो. अशा प्रकारे अळंबीचा जैवभार पशुखाद्यासाठी तर वाया जाणारा टाकाऊ भाग कंपोस्टसाठी वापरून उत्पादनातील जैविक अवशेषांचं मूल्यवर्धन करता येतं. अळंबी जैवभार पशुखाद्यामध्ये वापरण्यापूर्वी त्याची योग्य प्रक्रिया आवश्यक असते. ताजा जैवभार 3 ते 4 दिवस वाळवून आर्द्रता 10% कमी आणता येते. त्यानंतर त्याची भुकटी करून कोरड्या ठिकाणी साठवता येते. बुरशी लागलेला किंवा कुजलेला जैवभार वापरू नये. तसंच कोंबड्यांसाठी 4% आणि शेळ्यांसाठी 10% समावेश तपासण्यात आला आहे. त्यामुळे अळंबी जैवभार हा पारंपरिक खाद्याला पूर्ण पर्याय म्हणून नव्हे तर योग्य रचनेत वापरता येणारा पूरक घटक म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. बटन अळंबी उत्पादनाकडे केवळ अळंबी तयार करून विकणं एवढ्यापुरतं न पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक जैविक घटकाचं योग्य मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. अन्नातून पशुखाद्य आणि अवशेषातून कंपोस्ट खत निर्मिती हीच अळंबी उत्पादनासाठी शाश्वत दिशा ठरू शकते.
0: अळंबी उत्पादनातून पशुखाद्य आणि कंपोस्ट निर्मिती याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचन केलं सुवर्ण कुलकर्णी यांनी. सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.
4: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

7:45 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य। याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली। या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते। बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात। अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायल्यास आराम मिळतो। लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते। उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं। साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते। अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते। त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते। अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं। काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या। रात्री झोपताना त्या कुसकरून त्यात थोडं कोमट पाणी घालून जत्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात। अशा वेळेला महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो। साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो, त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा। खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते, अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो। 1/2 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते। शिवाय तळहात तळपायांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात। बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं, खूप कोरडेपणा असतो। अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो। वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं, त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते। अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा। रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते। साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो। चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप 2-3 वेळा लावल्यास चांगला परिणाम होतो। चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो, त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत। अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो, शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली.

दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती. तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगलं, शेती, डोंगर, सपाट कुरणं तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाने हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाडं खातात. त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येनी कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवधूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सहा वाजून 55 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 5 हिंदी मराठी हायकूकार. मंडळी जपानी हायकू मराठीत आला पण तो थोडा बदल करून लिहिला गेला बरं का. मूळ जपानी हायकूमध्ये सीझनल की असते तशी मराठी हायकूत नसते. जपानी हायकू म्हणजे सीझनल की म्हणजे ऋतूंशी जोडलेला असतो, सीझनशी निगडीत असल्यानं एक ऋतुवाचक शब्द असणे त्याला सीझनल की म्हणतात. जसं फुलपाखरू हे वसंताचं प्रतीक आहे, साकुरा चेरी फुलांचा बहर आहे, वसंत ऋतूत ही फुलं फुलतात, 15 दिवसानंतर ही फुलं गळतात, साकुरा गळून गेल्यावर झाडं बोडकीच राहतात, त्यावर बर्फ साठतो. चंद्र असा उल्लेख आला तर शरदातील चंद्र समजायला पाहिजे. फुजी पर्वत हा जपानवासियांच्या मनातील पवित्र स्थान आहे. टायकून म्हणजे पानगळीच्या आधी होणारं वादळ. सोरबॉन म्हणजे अंक शिकवण्यासाठी मण्यांची पाटी. हे सगळे शब्द का सांगते मी तुम्हाला की या सगळ्याचे उल्लेख जपानी हायकूत येत असतात. मराठी हायकू जो आहे तो ऋतूला संबोधित करत नाही, तो एखाद्या दृश्यातून उद्भवतो. म्हणजे हे दृश्य निसर्गाचं असेल किंवा शहरातल्या रहदारीचं असेल किंवा नुसतं एखादा देखावा उभा करणं. पण नुसता देखावा उभा करणं म्हणजे हायकू नाही, तर दृश्य मांडता मांडता त्या देखाव्याप्रमाणे त्यात लपलेलं सत्यही जाणवून द्यायला हवं. आता शिरीष पैचा एक हायकू सांगते. हा, धडपडत धडपडत कुंपणावरून खाली निघाल्यात वेली. किती छान हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं ना, त्यातून जीवनातील स्त्रीचा वेली म्हटल्यामुळे जीवनातील स्त्रीचा स्ट्रगल कळतो. बरा, इंदोरचे कवी श्याम खरे अतिशय प्रसिद्ध आहेत. ते एक छान हायकूवरती लिहित असतात. त्यांचा सुंदर हायकू बघा. एकच पान उभे डहाळीवर थरथरत. कमीत कमी शब्दात एका वयस्कर आणि एकाकी माणसाचं चित्र रेखाटलंय. किती बोलकं दृश्य आहे ना हे. श्याम खरे यांनी 5-7-5 हायकू लिहिले. रंग हायकूंचा असा एक त्यांचा काव्यसंग्रह 2017 प्रकाशित झाला. त्यातलेच हायकू मी तुम्हाला दिले आणि देते. चिमटीतून फुलपाखरू सुटे रंगली बोटे. चिमटीमध्ये फुलपाखरू आलं तर खरंच आपली बोटं रंगतात, हे किती नाजूक विचार आहे हा. श्यामखरे यांनी हिंदी हायकूंचा अभ्यास केला होता. हिंदी हायकूकर 5-7-5 लिहित होते म्हणून श्यामखरे पण लिहायला लागले. तर हिंदी हायकूची एक झलक सांगते. बैठ ही गई तितली सुकुमार पंखुडी पर. आता डॉक्टर किशोर गोयंका यांचा हा हायकू काय दर्शवतो? तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे म्हणून तितली कशोर बसली पंखुडी पर बसली. बैठ ही गई म्हणजे झालंच शेवटी आकर्षण. तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे, तितली सुकुमार ही पंखुडीवर बसली, फुलावर फुलपाखरू बसणं एवढीच क्रिया हायकूकारासमोर घडली ना. पण त्याने काय केलं, शब्दांची नेमकी रचना करून हायकू निर्माण केला आणि त्यातून अर्थ पोचवला. आता सत्यानंद जावा यांचा एक हायकू आहे. सागर के पास रही फिर भी प्यासी तटकी रेत. समुद्र एवढा अफाट पण किनारा कोरडा, हे दृश्य आपणही बघतो. यातून हायकूकरांनी काय शोधलं, एखाद्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात असलेल्या स्त्रीला सुख मिळेलच असं नाही. रही फिरवी प्यासी तटकी रेत. मराठीमध्ये लांबलचक कोणींचे हायकू लिहिले जायचे पण हिंदीतील कवींनी काय केलं, 5-7-5 तंत्र लवकर अवगत केलं होतं. त्याचं कारणही असं आहे की डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी हायकू हिंदीत आणला आणि त्यांना स्वतःला जपानी येत होतं, त्यामुळे त्यांनी थेट जपानी हायकूंचा अभ्यास करून हायकू हिंदीत आणला. त्यामुळे जपानी हायकूचं जे 5-7-5 तंत्र होतं तेच हिंदीत आलं. पण शिरीष पै यांनी काय केलं होतं, जपानी हायकूचे भाषांतरित हायकू म्हणजे इंग्रजी हायकूंचे पुस्तक वाचले होते. म्हणजे इंग्रजी हायकूंवरनं त्यांनी हायकू मराठीत आणला, त्यामुळे ते 5-7-5 नव्हते, भाषांतरित हायकू हे पसरत होते. पण एवढं मात्र घडलं की हायकूचा आत्मा शिरीष पै यांनी उत्तम आत्मसात केल्यामुळे त्या खूप सुंदर आणि अर्थपूर्ण हायकू लिहू लागल्या. हायकू हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचं श्रेय निश्चितपणे त्यांनाच जातं.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत.
4: तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही AI अपस्किलिंग केलं, जी बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे.
3: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
3: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा. आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील, महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. राज्य पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पोलीस कोठडीत अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अशा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक छळामुळे अपंगत्व आल्याचं निष्पन्न झाल्यासही त्याला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातली सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीची CM सृष्टी योजना अंमलात आणण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याचबरोबर अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याला तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्व धनासाठी असलेली वार्षिक उत्खनन मर्यादा वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक परिवहन आणि पुरवठा साखळी प्राधिकरण स्थापन करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. पुरवठा साखळीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात अनेक महामार्ग, रेल्वेमार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि नवीन बंदरं विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या अशा एकंदर कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून कालपर्यंत 74.17% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. कोकणात सर्वाधिक 90.25% पाणीसाठा असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात 44% इतकाच आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातला उपयुक्त पाणीसाठा बराच कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुणे विभागातल्या नीरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाडघर आणि गुंजवणी प्रकल्पांमध्ये 100% उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसंच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं. दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील दुष्काळी उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँकांनी किंवा खासगी वित्तसंस्थांनी या काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दूरध्वनी करू नयेत असे निर्देश देत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागानं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्याचं नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे असंही ते म्हणाले. राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी चारा बँका उभारण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी 265 तालुके घोषित करण्यात आले होते. यापूर्वी वगळलेल्या 19 तालुक्यांचा समावेश करून तिथं 20% पीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची ठिकाणं निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी करून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स.

0: बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स। आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे। आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com। प्रवेश निःशुल्क। आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन।
1: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या

0: तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हे राज्य सरकारच्या अधीन नसून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार केवळ राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात ही कारवाई करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान एमपीएससीची कार्यपद्धती आणि त्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असून त्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही असं पुणे पोलिसांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकंदर 30 तर अमरावती विभागात 31 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परवा 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. जनसेवा से देशसेवा अर्थात जनसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली कटिबद्धता त्यांनी जोपासली आहे. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिर उभारणीविषयी.
1: उत्तर प्रदेशातलं अयोध्या हे फक्त एखादं शहर किंवा स्थळ नाही तर कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतलं जन्मस्थळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू समाज 500 वर्षांपासून प्रयत्न करत होता. या जागेवर मंदिर उभारण्याचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आणि अनेक पिढ्या ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याआधीच या जगातून निघूनही गेल्या. न्यायालयातही जवळजवळ 70 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्रकरणी युक्तिवाद करण्याऐवजी अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्याचा मार्ग स्वीकारला. सर्व पक्षांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारावा, शांतता राखावी आणि कुठलीही प्रक्षोभक कृती टाळावी असं आवाहन सातत्यानं करण्यात आलं. नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयानं ही भूमी मंदिरासाठी देण्याचा निकाल एकमतानं दिला. हा निकाल शांततेनं स्वीकारला गेला आणि त्यानंतरही कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही. 22 जानेवारी 2024 श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन ध्वजारोहण झालं. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे 500 वर्षांनंतर कोट्यवधी लोकांना त्यांचं श्रद्धास्थान पुन्हा प्राप्त झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हस्कर.
0: क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील. महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍपवर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष 7 ऑक्टोबर. आज आहे वन्य पशु दिन. दिनांक 7 ऑक्टोबर 1905 पुण्यामध्ये विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान याचा आज वाढदिवस. त्याचा जन्म 7 ऑक्टोबर 1978. जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा आज जन्मदिन 7 ऑक्टोबर 1960 या दिवशी त्यांचा जन्म झाला. अख्तरीबाई फैजाबादी तथा बेगम अख्तर ज्येष्ठ गायिका यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914. कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वी म कुलकर्णी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1917. अणूचं अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1885. 7 ऑक्टोबर 1866 मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्म. आपण ऐकत होतो दिनविशेष. सात वाजून 25 मिनिटं होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योगाची परंपरा जपत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास या क्षेत्राला रोजगार आणि व्यवसायाच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी सारखी मूल्यवर्धित उत्पादने आणि मधमाशी पालनासारखे पूरक ग्रामोद्योग यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. या नव्या संधी, त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि ग्रामीण भागातील युवक व कारागिरांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या शक्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण मार्केटिंग डिजिटलायझेशन बद्दल बोललो, त्याचबरोबर आता आधुनिक तंत्रज्ञानही यात आपण वापरतोय, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे चरखे असतील किंवा आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याचा उत्पादकांना किंवा कारागिरांना कसा फायदा होतो?
1: अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. सौर ऊर्जा म्हणजे जी पर्यावरणाला आणखीन पूरक असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. फक्त त्याचा एक विषय काय की सौर ऊर्जा म्हटल्यावर सौर ऊर्जेवर चालणारे चरखे आणि हातमा

0: मार्गावर विणणारे चरखे ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे जे गांधीवादी विचारवंत आहेत या विचारवंतांमध्ये ह्याच्याबद्दल मतभेद आहेत. कारण सौर ऊर्जेवर त्या चरख्याद्वारे आपण जे कापड उत्पादन करतो ते खादी धरायचं का नाही धरायचं, कारण त्याच्यात कुठची महिला किंवा कुठचाही पुरुष हे प्रत्यक्षात चरख्यावर काम करत नाही. खरं मला असं वाटतं की त्याच्यात सौर चरखा आपण वापरला तर खूप कापडाची गुणवत्ताही खूप वाढते, उत्पादन सुद्धा खूप वाढतं आणि मजुरी सुद्धा मला असं वाटतं की मजुरीवर त्याचा परिणाम होईल, त्याला चांगली मजुरी मिळू शकेल तिला किंवा त्याला जो कोणी काम करेल तो. आणि गांधीजी तर मला असं वाटतं की उदार विचारांचे होते किंवा प्रागतिक विचारांचे होते की त्यांना या सगळ्या कापडांमध्ये या खादीच्या विषयात त्यांना गुणवत्ता हवी होती, त्यामुळे त्यांनी गुणात्मकता हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सौर ऊर्जेवर जी कापडं होतील किंवा जे वस्त्र होईल त्याच्याकडे सुद्धा आपण खादी या विषयाकडे बघितलं पाहिजे. अर्थात तो विचारवंतांमधला मतभेद आहे पण याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी अमरावतीला कस्तुरबा नावाने एक काम चालतं, कस्तुरबा महिला संघ नावाने काम चालतं. त्यापैकी असे अनेक उदाहरणं आहेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांद्वारे वस्त्र निर्मिती. त्यामुळे त्याचे गुणात्मक फायदे आहेत, त्याचं उत्पादन जास्त होईल आणि त्यातनं मजुरी सुद्धा जो करणारा आहे त्याला मजुरी सुद्धा जास्त मिळेल असा आमचा अनुभव आहे.
1: जुनं ते सोनं आपण म्हणू तर आपण परत म्हणू शकतो की जुन्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड येतोय, लोक आवडीने वापरत आहेत, तर खादीची निर्मिती आणि त्याचं जे काही मागणी आहे मार्केटमधली तर त्यात किती तफावत आहे?
0: त्याच्यात पुष्कळ तफावत आहे. लोकांना चांगली खादी पाहिजे, ज्याला इंग्रजीत ओरिजिनल किंवा मूळ खादी म्हणतो अशी खादी लोकांना पाहिजे. जसं आमचं खादी मंडळ मधाचं उत्पादन करतं त्यामुळे लोकांना जसा शुद्ध मध पाहिजे तसं लोकांना शुद्ध खादी पाहिजे. त्यामुळे ही खादी कुठे मिळेल लोकांना हवं असणारे तुमचं ते प्रदर्शन कधी भरणार आहे. चांगली खादी उत्तम खादी जर मिळाली तर लोकांना ती हवी आहे. त्यामुळे ह्याचा खूप वाढती मागणी त्याची आहे. फक्त आम्ही ते पुरवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता अजून वाढवायला पाहिजे, नाही असं नाहीये पण ती कमी आहे. त्यामुळे अजून वाढवायला पाहिजे आणि त्याचा आणखीन प्रचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र हे खूप चांगलं निर्माण होईल.
1: बरोबर, ते वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय पावलं उचलेल?
0: नाही, एक तर आम्ही हर घर खादी घर घर खादी हा मंत्र दिलेलाच आहे. नंतर पुढच्या काळात अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात एक खादी यात्राच काढायची की खादी या विषयाबद्दलची जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे खादी यात्रा काढायची, प्रत्येक जिल्ह्यात एक एक दोन दोन दिवस ती यात्रा राहील, त्यानिमित्ताने खादीचं प्रदर्शन होईल, एखादं वैचारिक भाषण होईल, असा सगळा तो एक उपक्रम असा आमच्या डोक्यात आहे. दुसरं असं की हा सगळा विषय पुढे नेण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर एक सल्लागार समिती नेमण्याची आमची कल्पना आहे. खादी विषयातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले अशा सगळ्यांना एकत्र करून एक खादीचं धोरण आमचं जे ठरलेलं आहेच आणि आणखीन विषय पुढे कसा न्यायचा हा एक सल्लागार समिती नेमणूक हा एक आमचा दुसरा विषय. तिसरा विषय असा आहे की आमच्या मंडळाचं स्वतःचं असं विक्री केंद्रच नाही खादीचं, त्या आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक मुंबईत तुम्ही दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आम्हाला तुम्ही अशी एक जागा द्या की ज्या जागेत भारतातल्या सर्व खादीच्या वस्तू एका ठिकाणी मिळतील अशी कल्पना आमची करण्याची आहे. तिसरं कल्पना अशी की एखादा खादी मॉल किंवा खादी हब जसं दिल्लीला आहे अशा प्रकारे खादी मॉल करणं अशी एक आमची कल्पना आहे. आणि त्या खादी मॉलच्याच एका मजल्यावर एक खादी विषयीची एक वस्तू संग्रहालय ज्याला आपण म्युझियम म्हणतो अशा प्रकारचं एक वस्तू संग्रहालय त्या मॉलमध्ये करावं किंवा कुठच्याही जागे आपण करावं की खादीचा एक वारसा आहे कारण तो भारताच्या भावविश्वाशी जोडलेला पोशाख आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीला ही माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे खादी मॉल ती निर्मिती असा एक आमचा आणखीन एक विषय. तिसरं की अनेक महाविद्यालय किंवा अनेक विद्यापीठ आहेत अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय की तुमच्या सुद्धा त्या त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या महाविद्यालयात की तुम्ही खादीचे फॅशन शो ठेवा की त्यालाही अधिकाधिक खादीचे फॅशन शो व्हावेत ही आमची सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांपुढे आमचं ही मागणी आहे. नंतर असं आहे की महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझायनिंग ही जेवढी कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या एक एक प्रतिनिधीला आम्ही एकत्र करण्याची आमची कल्पना आहे की जे फॅशन डिझायनर्स आहेत किंवा फॅशन कॉलेजेस या कॉलेजेसचे प्रतिनिधी एकत्र आले की त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला विषय करता येईल. आणि जे मोठमोठे नामांकित फॅशन डिझायनर्स मुंबईत राहतात त्यांनाही एकदा एकत्र करून खादीचं ब्रँडिंग कसं करता येईल हाही विषय आमच्या प्रस्तावित आहे की असे अशा अनेक विषय घेऊन आपण हा सर्वांपुढे जातोय. काही महाविद्यालयांबरोबर आमचा सामंजस्य

0: असा करार झालेला आहे की त्यांच्या सामंजस्य करार करून हा विषय आपल्याला पुढे कसा नेता येईल, त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतोय. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पुढच्या काळात आपण प्रदर्शनं भरू, किंवा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पुढच्या काळात, म्हणजे साधारण 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या खादी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की 31 ऑक्टोबरपर्यंत आपापल्या जिल्ह्यात आपण किमान 2 दिवस तरी आपण हे प्रदर्शन भरवा, असाच हळूहळू प्रचार करण्याची ही सगळी कल्पना आहे.
1: मध्यंतरी तुम्ही मधमाशी पालनाचा उल्लेख केला, मला त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की मधमाशी पालन नक्की युवकांना रोजगार देण्यात कसं मदत करत आहे.
0: खूप चांगला प्रश्न विचारलात की महाराष्ट्राची आणखीन कशी विशेषता आहे. जसं महाराष्ट्राचं खादी मंडळ आहे, या खादी मंडळाचा इतिहास आणि खादी मंडळाची एक स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जी कुठच्याही मंडळाची नाही, त्यामुळे हे त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. तसंच महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वरला आमचं स्वतःचं मदसंचालनालय चालतं, भारतात कुठेच नाहीये. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड आहे जो अतिशय शुद्ध मध तुम्हाला मिळेल. आणि मुख्यत्वे या सगळ्या मंडळाचा उद्देश किंवा हे संचालनालय आहे याचा उद्देश काय आहे, की उद्देश असा आहे की मधमाशी पालन आणि कृषी ह्याचं एक अतूट नातं आहे. तुम्ही जे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्राला पूरक असं आहे, वरदानच आहे. त्यामुळे जिथे मधमाशी पालन चांगलं आहे तिथे तुमचं कृषी उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे मधमाशी पालन महाराष्ट्रात अधिकाधिक कसं वाढेल त्याच्यासाठी आमची मध केंद्र योजना आहे. आणि हा असा प्रकल्प आहे किंवा उपक्रम आहे की ज्याच्यात कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही मधमाशी पालनाला, आणि अतिशय किफायतशीर व्यवसाय
1: बरोबर.
0: त्यामुळे म्हणजे 5,000 रुपयात ती मधपेटी मिळते आणि त्याच्यात 50% आम्ही अनुदान देतो आणि मोफत प्रशिक्षण, निःशुल्क प्रशिक्षण आपण जिल्हास्थानी करतो, महाबळेश्वरला करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या व्यवसायाकडे वळावं, कारण तो ग्रामीण क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो, पर्यावरणाचं रक्षण आहेच. त्यामुळे हे एक मोठ्या प्रमाणात आम्ही याचं प्रबोधन, प्रशिक्षण, मधमाशी पालन आम्ही करतोय. आणखीन एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकल्प करतोय, तो आहे मधाचे गाव. म्हणजे मांगर हे पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात झालं आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक किमान मधाचं गाव करावं असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो की आमच्या ह्या प्रकल्पाला त्यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक गाव आम्ही करणार आणि त्या गावाला 54 लाख रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. त्याच्यात मधमाशी पालनाचं एक अत्याधुनिक प्रशिक्षण आम्ही देऊ, मधपेट्यांचं वितरण होईल, नंतर मधुमधाची निर्मिती होईल, सेंद्रिय मध लोकांना मिळेल, तिथे एक सेल्फी पॉईंट असेल आणि मुख्यत्वे ज्याला मधुपर्यटन म्हणतो म्हणजे टुरिझम, हनी टुरिझम, म्हणजे अधिकाधिक पर्यटक आले त्या गावात, असंच ते गाव आम्ही मधाचं निवडलंय की जिथे पारंपरिक पद्धतीत मधपाळ आहे आणि जे कुठच्या तरी पर्यटन स्थळाला जवळ असं गाव आहे, मग ते असले तर पर्यटक खूप जातात आणि पर्यटक खूप गेले की त्या गावाच्या सगळ्या आर्थिक विकासालाच एक गती मिळते. कारण पर्यटक गेले म्हटल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला टायर दुरुस्तीची दुकानं पाहिजेत, तुम्हाला गाईड पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकल्पामुळे सगळ्या गावाचं आर्थिक गणित बदलतं आणि महिलांना पुरुषांना रोजगार निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती की मध म्हटल्यावर, मधमाशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे फक्त मध दिसतो, तर असं नाहीये, त्याची उप उत्पादनं सुद्धा आहे. एक मधमाशीची पेटी आपण पाळली तर त्याच्यापासून तुम्हाला मेण मिळतं, रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे, नंतर प्रोपोलिस आहे, परागकण आहे, मधमाशीचं विष आहे, तर असे सगळे उप उत्पादनांच्या द्वारे तुम्हाला एक चांगलं आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होतं आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होतं आणि कृषी उत्पादन सुद्धा वाढतं. त्यामुळे असा तिहेरी उद्देश या सगळ्या मधमाशी पालनात आहे.
2: श्रोते हो, सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी, मधमाशी पालन आणि विविध ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय, तसेच महिला आणि युवकांच्या उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आपण पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमचा निरोप घेते. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
7: श्रोते हो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत. अजित सर नमस्कार.
8: नमस्कार.
7: नवरात्रीमध्ये अनेक प्रकारचे उपवास लोकांचे असतात, याबद्दल बेडेकरांची कुठली कुठली उत्पादन आहेत ते सांगा ना.
8: नवरात्रात उपवास करतातच, तसं अख्ख्या वर्षभरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेळेला आपल्या इथे उपवास करायची पद्धत आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र, जवळजवळ सर्वजण उपवास करतात. पण त्याचबरोबर श्रावणातही लोकांचे उपवास असतात, आणखी नवरात्रीतही लोकांचे उपवास असतात. उपवास म्हटलं की विशिष्ट वस्तूच आपल्याला खाण्याची मुभा आपल्याला दिलेली आहे. सर्व रोजचं जेवण आपल्याला काही जेवता येत नाही, त्यामुळे अशा ह्या वेगळ्या वस्तू बनवताना सोयीचं जावं म्हणून बेडेकरांनी विशेष उत्पादन श्रेणी तयार केलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये उपवास भाजणी, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, शेंगदाणा चटणी, आणखीन उपवासाला चालणारं लोणचं, अशा बऱ्याच वस्तू आम्ही बनवतो.
7: अच्छा.
8: ह्या वस्तू बनवत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्वतोपरीच्या काळजी घेऊन मग ह्या वस्तू बनवल्या जातात.
7: अच्छा. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय उपवासाच्या खास श्रेणीबद्दल.
8: उपवासासाठी बेडेकर उत्पादने जी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आम्ही विशेष काळजी घेतो असं मगाशी म्हटलं. ते म्हणजे असं की

0: ही उपवासाची भाजणी आपण म्हटली तर त्याच्यात लागणारे सगळे घटक पदार्थ हे उत्तम दर्जाचे खरेदी करावे लागतात. त्यांची निवड चांगली असली पाहिजे, साफसफाई बरोबर असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण घरात जसं एक पातेलं दुसऱ्या गोष्टीला वापरत नाही त्याचप्रमाणे आम्ही आमची मशिनरी सुद्धा उपवासाच्या वस्तूंची मशिनरी आणि इतर सर्व वस्तूंची मशिनरी ही वेगळी ठेवतो. उपवास उत्पादनं बनवण्यासाठी आमच्या इथे आमच्या कारखान्यामध्ये वेगळी स्वतंत्र खोली आहे की त्या खोलीमध्ये इतर कुठलीही उत्पादनं बनवत नाही, फक्त उपवास उत्पादनं बनतात. अशा प्रकारच्या काळजी घेऊन आमची जी उपवासाची भाजणी बनते त्या बेडेकरांच्या उपवास भाजणीने अत्यंत खुसखुशीत अशी थालीपीठ बनतात. बेडेकर राजगिरा पीठापासून तयार होणाऱ्या पुऱ्या ह्या चविष्ट असतात आणि शिंगाडा पीठ बेडेकर शिंगाडा पीठापासून बनणाऱ्या खीर ही देखील फार सुंदर लागते. त्याचबरोबर तुम्ही केलेल्या साबुदाणा खिचडी बटाट्याचा किस यांची चव वाढवण्यासाठी बेडेकरांची शेंगदाणा चटणी किंवा बेडेकरांचं उपवासाचं गोड लोणचं या वस्तू देखील तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर नवरात्राचा आपण उल्लेख करत असताना त्याच्या पाठोपाठच येणाऱ्या ह्या दसरा आणखीन कोजागिरी पौर्णिमा ह्या दोन दिवसांबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. आणखीन ह्या दोन्ही दिवसांची मजा वाढवण्यासाठी केसरी दुधाचा मसाला ह्या सुद्धा आम्ही बनवतो. उत्तम दर्जाचे काजू बदाम पिस्ते वापरून हा केसरी दुधाचा मसाला बनवला जातो. बेडेकर केसरी दुधाचा मसाला वापरून अत्यंत चविष्ट असं मसाला दूध बनतं.
1: म्हणजे उपवास म्हणलं की खरं तर काहीच खायचं नाही असं डोक्यात येतं, पण उपवासाचे पदार्थ खायचेच असतील तर त्यासाठी बेडेकर आहेतच ते चविष्ट करायला.
0: बेडेकरांची उपवासाची उत्पादने ही बेडेकर सात्विक उत्पादने या नावांनी सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.
1: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी बेडेकर उत्पादने, या सर्व सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, वेबसाईट www.vpbedekar.com. आज वेळ झाली इथं थांबण्याची, पुन्हा भेटूयात अजित बेडेकर यांच्यासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: ही गीतरचना शांता शेळके यांची होती. गायिका अपर्णा बिवलकर आणि या गीताला संगीत दिलं होतं शैलेंद्र देवधर यांनी.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

शोभा जोशी यांनी गायलेलं हे गीत आहे वसंत निनावे यांचं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर भावगीतं 8:40. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून, 8:30 पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरपासून झाली होती. यानिमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधान सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथं लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात एसएमई निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन नियोजन मूल्यमापन देखरेख आदी प्रक्रिया अधिक

बळकट होतील. रस्ते, रेल्वे, बंदरं, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या अर्थात GSMA सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात EFTA आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत EFTA समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक क्षेत्र, कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी घानाचे परराष्ट्रमंत्री सॅम ओकजुल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉ जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉ जयशंकर सध्या घाना, कोत आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा 4 मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल. तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे असंही त्यांनी नमूद केलं.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगतीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे. तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत विद्या करलगीकर यांनी गायलं होतं आणि संगीत होतं विश्वनाथ ओक यांचं.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: गौरव बुरसे यांनी गायलेलं वा ना सरदेसाई यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं एस के बुरसे यांचं. बाहवधारा या कार्यक्रमात सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: दीप्ती आंबेकर यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वर्षा भावे.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.

दशरथ पुजारी, उषा अत्रे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

सकाळचे 9 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज भाग 148.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन अर्थात राणीच्या बागेची निर्मिती आणि देखभाल यांची जबाबदारी ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीवर सोपवली होती. आपली सगळी अर्थशक्ती पणाला लावून सोसायटी ती निभावतही होती, पण मिळकत आणि खर्च यांचा मेळ काही केला बसत नव्हता. दरवर्षी कर्जाची रक्कम वाढत होती. अशातच जुलै 1865 सोसायटीचे अध्यक्ष आणि बागेचे खंदे पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. सोसायटीचा महत्वाचा आधारस्तंभ निखळून पडला. दुसरा आघात झाला ऑक्टोबर 1865. सोसायटीचे जुने सदस्य आणि उपाध्यक्ष डॉक्टर जिरॉड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नोकरीचा राजीनामा दिला. आता बागेचा कारभार सचिव डॉक्टर बर्डवूड यांच्या खांद्यावर आला. त्यांनी तातडीनं 2 मोठे निर्णय घेतले. शिवडीच्या गोलंजी हिलवर असलेली संस्थेच्या मालकीची जागा नारायण वासुदेव यांना 5,706 रुपयानं विकली. त्याच जागेचा शिल्लक असलेला आणखी एक लहानसा तुकडा महापालिकेला विकला. जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत मिळालेल्या काही देणग्या, बागेतल्या बी बियाणं आणि फळाफुलांच्या विक्रीतून आलेले पैसे आणि जागा विक्रीतून आलेल्या पैशातून बर्डवूड यांनी संस्थेवर झालेलं संपूर्ण कर्ज फेडून टाकलं. वर्ष अखेरीस 31 डिसेंबर 1865 सोसायटी पूर्णपणे कर्जमुक्त होऊन सोसायटीकडे 1800 रुपयांची जमा बाकी उरली होती.
2: एवढ्या तुटपुंज्या रकमेत बागेचा कारभार चालणं कठीण आहे याची बर्डवूड यांना कल्पना अर्थातच होती. ते आता महानगरपालिकेच्या मागे लागले. ही बाग महानगर

0: पालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी अशी विनंती त्यांनी कमिशनर क्रॉफर्ड यांना केली. मुंबईच्या नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. आजवर संस्थेने ती पार पाडली, पण यापुढे ही बाग पालिकेनं आपल्या पदरात घ्यावी असा आग्रह त्यांनी महानगरपालिकेकडे धरला.
1: बर्डवूड यांनी अपेक्षा केल्यानुसार 1866 सालापासून बाग जरी सोसायटीच्या ताब्यातच राहिली तरी तिचा सगळा खर्च मुंबई नगरपालिका करू लागली. 1873 मध्ये नगरपालिकेनं ही बाग पब्लिक गार्डन म्हणजे सार्वजनिक बगीचा म्हणून रितसर आपल्या ताब्यात घेतली आणि 1830 सालापासून अस्तित्वात असलेली ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया विसर्जित करण्यात आली. आजही राणीची बाग मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.
0: 1865 अखेर राणीच्या बागेतल्या रोपवाटिकेत मुंबईत प्रथमच आणलेल्या विदेशी वाणांच्या झाडांच्या रोपांची संख्या 1618 होती. नैसर्गिक अधिवासात वाढू शकणाऱ्या देशी झाडांच्या रोपांची संख्या 3425 होती, तर शोभेच्या फुलझाडांच्या रोपांची संख्या 2719 होती. या व्यतिरिक्त 133 आंब्याची, सीताफळाची 166, केळीची 278, नारळाची 67, खजुराची 500 झाडं होती. याशिवाय इतर काही देशी विदेशी फळांची झाडं मिळून एकूण 1517 झाडं बागेत होती. यापैकी आंबा, नारळ, खजूर, केळी इत्यादी झाडांच्या फळ विक्रीपासून बागेला काही उत्पन्नही मिळत होतं. आज या बागेत कोणकोणती झाडं आहेत, किती आहेत, ते प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्यात मजा आहे. अशी सहल नक्कीच उद्बोधक असेल.
1: ही केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी लावलेली बाग नसून इथं वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती बोटॅनिकल गार्डन अर्थात वनस्पती उद्यान या स्वरूपाची खुली अभ्यासिका होय. किंबहुना तीच या बागेची मूळ ओळख आहे. शिवाय या बागेत प्राणीसंग्रहालयही आहे, म्हणून या बागेला वनस्पती उद्यान ही ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश येऊन 1969 मध्ये या बागेचं नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असं करण्यात आलं.
0: या बागेच्या इतिहासाबद्दल काही रंजक माहिती ऐकायला तुम्हाला मजा वाटेल. ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची शिवडीची बाग 1861 साली ज्यावेळी भायखळ्याच्या माउंट इस्टेटवर हलवली त्यावेळी त्या जागेवर कुणा एका पीराची कबर होती. जेमतेम 2-3 माणसं बसू शकतील एवढीच या कबरीची व्याप्ती होती. ती नेमकी कधीपासून तिथे होती याचा तपशील मात्र उपलब्ध नाही, पण ती आधीपासूनच तिथे होती.
1: व्हिक्टोरिया गार्डनची आखणी करायला सुरुवात झाली तेव्हा या कबरीचा अडथळा व्हायला लागला, पण सोसायटीचे सचिव डॉक्टर जॉर्ज बर्डवूड यांनी हस्तक्षेप करून ही कबर जागेवरच राहू दिली. 1868 मध्ये डॉक्टर बर्डवूड मायदेशी परत गेले आणि त्यांच्या जागी क्युरेटर म्हणून डॉक्टर वेलिंग्टन ग्रे आले. 1870 पर्यंत या कबरीची स्थिती जैसे थे होती. या वेळपर्यंत स्वतःला त्या पिराचा वंशज म्हणवणारा मुजावर नावाचा इसम महापालिकेला महिना 1 आणा याप्रमाणे भाडं देत होता. भायखळ्याच्या माउंट इस्टेट या जागेवर एक लहानस टेकाड होतं. 1854-55 मध्ये या उंच टेकडीवरूनच मिस्टर काईट या धाडसी माणसानं गरम हवा भरलेल्या फुग्यातून आकाशात भरारी मारली होती अशी आठवण सर दिनशा एदुलजी वाच्छा यांच्या शेल्स फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे बीइंग माय रिकलेक्शन्स अँड रेमिनिसन्सेस 1860-1875 या आठवणींच्या पुस्तकात लिहिलेली आहे. फुग्यात बसून आकाशात उड्डाण केलेले मिस्टर काईट आकाशात दिसेनासे झाले. हे मुंबईतलं सर्वात पहिलं बलूनोड्डाण आणि आकाश भ्रमण होतं. ते ज्या टेकडीवरून झालं तीच ही माउंट इस्टेट.
0: 19 नोव्हेंबर 1862 या दिवशी राणीच्या बागेचं उद्घाटन झालं. त्या दिवशी उपस्थित मुंबईकरांना बागेसाठी पैसा किंवा सुशोभीकरणाच्या वस्तू देणगी म्हणून देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून परेल रस्त्यावरच्या म्हणजेच आत्ताच्या डॉक्टर आंबेडकर मार्गावरच्या बागेचं प्रवेशद्वार आणि कोंपणाच्या पोलादी रेलिंगचा खर्च नाना शंकर शेठ आणि शेठ

0: रेमाभाई हेमाभाई या दोघांनी उचलण्याचं मान्य केलं होतं. 1923-24 मध्ये रस्ता रुंदीकरणामुळे राणीच्या बागेचं मुख्य प्रवेशद्वार थोडं मागे घेण्यात आलं होतं. मूळ प्रवेशद्वार आता अस्तित्वात नाही, पण ओतीव लोखंडापासून तयार केलेलं रेलिंग मात्र तेच आहे. ते पाहण्यासारखं आहे. बागेत प्रवेश करण्यासाठी आपल्याला ज्या 3 कमानीयुक्त ट्रायम्फल आर्क खालून जावं लागतं, ती आर्क शेठ रुस्तमजी जमशेदजी जीजीभॉय यांनी बागेसाठी भेट म्हणून दिलेली आहे. दिसायला अत्यंत नाजूक आणि प्रत्यक्षात मात्र अतिशय मजबूत असलेलं हे प्रवेशद्वार, त्यावरचं कोरीव काम मुद्दामून पाहण्यासारखं आहे. राणीच्या बागेत या कथेत तुम्ही ऐकलेल्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर या बागेला अवश्य भेट द्यायला हवी.
1: आणि श्रोते हो, ही होती राणीच्या बागेची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज आपण ऐकला भाग 148. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्राने तिला डोळ भरून पाहिले, पती रूप घेऊन तिला एकांत

असा होता पराशर मुनी, त्याला दिसली मच्छी गंदा, साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा, तिला भिजली बघून काय झालं.

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावा
0: तिच्या शिन

0: जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हळदी कुंकू चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार विश्वनाथ मोरे.
1: 10 लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

अभिजित सावंत आणि शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना नीता देवकर यांची होती, संगीत हरीश चव्हाण.

0: मानाचं कुंकू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. ऋषिराज यांचं संगीत होतं आणि गायिका उषा मंगेशकर. गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम याबरोबरच संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: नमस्कार. आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिन्यांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
3: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. कशाबद्दल तर बोलावंच लागेल, पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात, त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. परंतु त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं मोठा भाग आपल्या पुढे आहे. पण तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे. ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही. पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे. असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहे. पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे. आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे. त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे. कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो. आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. रोजगार हा एक खूप मूलभूत मुद्दा आहे. त्यामुळे याच्याबद्दलच्या चिंतनामध्ये काही आणखी मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अभिजात म्हणजे काय याची जी काही चर्चा सुरू झाली आणि त्याचे जे काही अर्थ लावले गेले, या सगळ्यामधला जो एक महत्वाचा अर्थ आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांनी मांडलेला तो अधिकृत व्यासपीठावर न मांडलेला मुद्दा आहे तो मला वाटतं विचारात घ्यायला पाहिजे. अभिजात म्हणजे अभिजनांची असा एक अर्थ काढला जात होता आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे प्रमाण भाषेला दर्जा मिळालेला आहे. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की इतिहास काळापासून कोणत्या भाषेमधले लेखी पुरावे अस्तित्वात येत असतात किंवा कोणती भाषा ही पाठांतराद्वारे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तर जी प्रमाण भाषा असते तीच पुन्हा पुन्हा घटवून घेतली जाते, मांडली जाते. म्हणजे ताम्रपट बोली भाषेत नाही सामान्यत आढळत तर ते प्रमाण भाषेत आढळणार. ग्रंथ हे प्रमाण भाषेत, कारण मग मी म्हटलं तसं ज्ञानाची देवाणघेवाण प्रमाण भाषेत होत असल्यामुळे ज्ञाननिर्मिती ही प्रमाण भाषेतून आणि त्याचंच दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि तेच टिकणार. आणि मग त्यालाच आपण अभिजात भाषा म्हणत म्हणत आपण जर असा अर्थ काढला की अभिजात भाषा तिचा प्रसार करायचा आणि संवर्धन करायचं याचा अर्थ फक्त प्रमाण भाषेचं करायचं तर तो फार संकुचित अर्थ होईल. मुख्य मुद्दा असा आहे जो भवाळकर मॅडमनी मांडला की मुळात प्रमाण भाषा आली आहे कुठून. मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्या बोली भाषा या आईच्या भूमिकेत आहेत आणि प्रमाण भाषा हे तिचं लेकरू आहे. तर जोपर्यंत आई सशक्त असत नाही, राहत नाही, तोपर्यंत लेकरू सशक्त होणार नाही. कारण आईच्या दुधावरच त्याला जगायचं आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचं काम करायचं म्हणजे बोली भाषांसाठी काम करायचं असा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य एकूणच भारताच्या अभिजात भाषाविषयक भूमिकेच्या संदर्भात मांडू इच्छितो आणि त्या दृष्टीने काम करू इच्छितो. आता हे सगळं म्हटल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की भाषा टिकण्यासाठी संवर्धन होण्यासाठी तरुणांचा रोजगार ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण मी मला म्हटलं तसं आता तंत्रज्ञान इतक्या जबरदस्त गतीने येत आहे की एकीकडे खरोखरच भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. हे जरा समजून घेण्याजोगी गोष्ट आहे म्हणून मी कदाचित पाळणार वाटेल पण मी हे सविस्तर सांगेन की मी असं म्हणतोय की नव्या तंत्रज्ञानामुळे भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. म्हणजे नक्की काय, तर आपण भाषिणीसारखं ऍप आता सध्या बघतोय जे दिवसेंदिवस प्रगती करत आहे. म्हणजे एक 2-2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जी ट्रान्सलेशन ऍप्स होती म्हणजे जस्ट इन टाइम जे स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा टेक्स्ट टू टेक्स्ट असं वेगळ्या वेगळ्या भाषांचं करायची, त्यांची क्षमता 2-2.5 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता नक्कीच 100 पट अधिक आहे आणि प्रत्येक दिवशी भर पडते. म्हणजे आपण सुद्धा मोबाईल मध्ये पाहिलं, अगदी आज सकाळी सुद्धा मी मराठी टाईप केलं आणि त्याच्यानंतर जे पर्यायी शब्द आले त्यातनं मी कोणता प्रायोरिटीनं निवडावा हा त्याने ठळक दिलेला होता. हे प्रथम घडलं, मला हे प्रथम लक्षात आलं की हे असं देण्यात येत आहे. म्हणजे क्राऊड सोर्सिंगमुळे या वेगळ्या वेगळ्या ऍप्स आणि या कंपन्या या खरोखरच ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेजेस याच्यामध्ये खूप मोठी प्रगती आपण साधतो आहोत. मला असं दिसतंय की पुढच्या अक्षरशः 6 महिन्यात जास्तीत जास्त वर्षभरात याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती होईल की कोण कोणत्या भाषेत बोलतंय ती भाषा आपल्याला समजण्याची आवश्यकताच भासणार नाही, कारण आपलं ऍप ते ट्रान्सलेशन करून आपल्या भाषेत ते ऐकवेल. माझं एक लाडकं उदाहरण आहे की परराज्यात गेलेला एक माणूस आहे आणि त्याला तिथं भाजी आणायची आहे. उमजा केरळमध्ये तो गेलेला आहे मराठी माणूस, त्याला भाजी घ्यायची. भाजी घ्यायला बाजारात गेला आणि त्या भाजीवालीला त्याने भाजी मागितली मराठीतून, तर त्याच्याकडे ऍप असेल भाजीवालीकडे ऍप असेल, त्याने भाजी मराठीतून मागितलेली तिला केरळमध्ये मल्याळममध्ये ऐकू येईल आणि ती भाजी देईल. इतकं ते सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होत आहे. तुम्हाला दुसरी भाषा शिकायची समजून घ्यायची आवश्यकता नाही, ऍप तुमच्यासाठी ते करत आहे. किंवा मी असं एक कल्पना करतो की एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, अगदी तुम्ही कोणत्याही अगदी भल्या मोठ्या अजस्त्र अशा ज्या कंपन्या असतात ज्या नावाजलेल्या असतात त्यांचं नाव घ्या, तिथे इंटरव्ह्यू साठी म्हणून माझा पिंपळगाव वडगाव अशा एखाद्या खेडेगावातून मराठी तरुण गेलेला आहे आणि त्याला फक्त मराठी बोलता येतं पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्ता असलेला आहे. तो इंटरव्ह्यूला समोर बसेल, ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या कुठल्या भाषेतून, इंग्रजीतून असेल नाहीतर फ्रेंचचा आणखी कुठली भाषा, त्या भाषेतून प्रश्न विचारतील, याच्याकडचं ऍप त्या प्रश्नाचं मराठीत रूपांतर करून याला सांगेल, हा मराठीत उत्तर देईल आणि ती त्यांचं ऍप त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते उत्तर सांगेल, त्यांना ते कळेल. आणि शेवटी रोजगारासाठी आवश्यक काय असतं, तर गुणवत्ता मेहनत चिकाटी हेच आवश्यक असतं. ते जर कळलं तर त्याची भाषा कोणती हा प्रश्न नसतो. त्यामुळे आमची मराठी मुलं या इतर भाषा त्यांना येत असल्या काय नसल्या काय, पण गुणवत्ता चिकाटी मेहनत याच्या बळावरती अतिशय सुंदर रोजगार प्राप्त करून घेऊ शकतील किंवा रोजगार देऊ शकतील, बिझनेसमॅन म्हणून उभे राहू शकतील, जगभरामध्ये त्यांचं नाव होईल, ही एक बाजू आहे. मग याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होईल का, तर नाही असं पण त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं की हे कितीही काहीही झालं तरी पण म्हणजे ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा

0: याचा जरी प्रश्न सोडवला तंत्रज्ञानाने, तरी मग आम्ही म्हटलं तसं भावना आणि मूल्य व्यवस्था आणि एक विचारांची झेप, ज्याला अचित गोडबोलेंनी तिनागार या पुस्तकामध्ये सिक्सर असं म्हटलेलं आहे. मग ती संकल्पना फार आवडली की माणसाच्या इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटना लॉजिकली घडणं शक्यच नव्हतं. तो विचार कोणातरी शास्त्रज्ञाच्या विचारवंताच्या मनामध्ये एखादी वीज चमकावी तसा येऊन कसा आला माहिती नाही, त्याला काही आगापिछा नाहीये, शेंडा बुडखा नाहीये, ते अचानक आलं ते झालं. म्हणजे न्यूटनला फळ पडताना दिसलं त्याला ते गुरुत्वाकर्षण कळलं ना, तर हे अदरवाईज कुणाच्या डोक्यात येण्याचं कारणही सिक्सर आहे. त्या पद्धतीने भावना, मूल्य आणि अशा प्रकारचे सिक्सर समजले जाणारे विचार याच्यासाठी मात्र केवळ ज्ञाननिर्मिती, प्रमाण भाषा हे उपयोगी नाही, त्याला दैनंदिन व्यवहारातलं सामान्य माणसाचं जगणं याच्यातूनच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी भाषेचा उपयोग खूप मोठा आहे. किंबहुना प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेचा उपयोग जास्त आहे, कारण त्यात आपण जास्त उत्स्फूर्त आणि सहज असतो. म्हणून भाषेचं महत्व वाढेल असं माझं म्हणणं आहे.
1: तर आपण आता जो रोजगाराच्या बाबतचा मूलभूत मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे, मला असं वाटतं की बोली भाषांच्या बरोबरच तरुणाईनं जास्त या मुद्द्याचं चिंतन करावं की तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर भाषा हा अडसर येणार नाही. तुमच्यासाठी तंत्रज्ञानानं पायघड्या घातलेल्या आहेत, ज्या पूर्वी फक्त राजे महाराजांसाठी आणि उच्च पदस्थांसाठी उपलब्ध होत्या दुभाषाच्या रूपामध्ये, आता तंत्रज्ञान तुमच्यासाठी दुभाषे झालेलं आहे, त्यामुळे त्याची चिंता नको करायला. परंतु आपली गुणवत्ता जर आणखी निरखायची असेल, आणखी लखलखीत करायची असेल, तर तुम्हाला बोली भाषांचे आणि आपल्या मूळच्या मातीचे तिथं असणाऱ्या मुळांशी आपण जोडलेले असणं आणि आपले पाय मातीशी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं सर की याच्यासाठी आपण अधिकाधिक लोकांशी बोलत राहिलं पाहिजे, कारण संकल्पनांमध्ये संभ्रम निर्माण झाला की माणसांचा प्रवाह दुसरीकडे जातो आणि रस्ता भटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपण दुसरी एक जी कल्पना मांडली की सिक्सरची कल्पना, ती गोडबोले सरांची होती पण आम्हाला तुमच्याकडून पहिल्यांदाच समजली. त्यानिमित्तानं मला एक असं आठवलं की सेरेंडिपिटी म्हणून लोकसत्तामध्ये एक सदर चालायचं की एक शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि भलताच शोध लागला, तर त्याच्या खूप रंजक कथा लोकसत्ताच्या त्या सदरामधून पाहायला मिळाल्या. तर हे सगळं भावनेच्या अंगाने आणि भाषेच्या अंगाने जगण्याच्या अंगाने आपण बोललात. त्यामधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की भाषा मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम करते, कारण आत्ताच्या तरुणाईचं जर आपण पाहिलं की ते इंग्रजी माध्यमात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमात शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेत व्यक्त होता येण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि इंग्रजी भाषेवर तेवढं प्रभुत्व नसतं की कोणतीही भावना, कोणताही सूक्ष्म विचार ते मांडतील, त्यातून मानसिक विकार आणि मानसिक प्रॉब्लेम्स खूप तयार व्हायला लागलेले आहेत की बोलता नाहीयेत, समोरच्या पर्यंत मुंडे योग्य प्रकारे मांडता नाहीयेत, त्यातून चिडचिड होते किंवा रडारड किंवा उद्रेक होतो आहे आणि हा उद्रेक त्या माणसाला आणि समाजालाही परवडणारा नाहीये. तर असं वाटतं की ह्या सगळ्यावरचं उत्तर पुन्हा आपल्या बोली भाषांमध्येच आहे.
0: आपण म्हणतात अगदी बरोबर आहे. मानसिकता, रोजगार आणि समाजातली शांतता, ज्याला आपण ट्रँक्विलिटी म्हणतो, याच्यासाठी भाषेचं फार महत्वाचं रूप आपल्याला बघावं लागेल. म्हणजे भाषेची भूमिका काय असते, तर तुम्ही जो मुद्दा मांडला ना की मानसिकतेशी आणि मानसशास्त्राशी त्याचा संबंध, तर या विषयावरती फारसा विचार झालेला मला दिसत नाही. परंतु परवाच मी धुळ्याला गेलो होतो आणि तिथल्या एका प्रकल्पाचं आम्ही कामकाज बघत, मराठी भाषे संदर्भातलाच प्रकल्प होता, तर आम्ही अशी कल्पना मांडली की त्या प्रकल्पाचं मानसशास्त्रीय मूल्यमापन आपण करून घेऊया. म्हणजे त्या मुलांना मराठी बोलल्यामुळे, मराठी शिकल्यामुळे त्यांची मानसिकता काय बदलली, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये काय बदल झाला हे आपण तपासूयात असं आम्ही म्हटलं. आणि आता त्याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होईल त्या प्रयोगाचं. कारण रोजगाराच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे की एखादा तरुण हा, आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं सुद्धा मान्य केलेलं आहे की शिक्षण मातृभाषेत पाहिजे. आता गंमत अशी, आपण जेव्हा महाराष्ट्रात मातृभाषेत शिक्षण पाहिजे म्हणतो, याचा अर्थ काय, तर सगळीकडे मराठी भाषेतून त्याला शिक्षण उपलब्ध पाहिजे. पण एनईपी तर म्हणते मातृभाषेतून शिक्षण. मराठी ही अनेक बोली भाषा बोलणाऱ्या बालकांची मातृभाषा नाही, ते भाषा कुल आहे. बोली भाषा ही जर कोरकू असेल, बोली भाषा ही जर पांगारी असेल, बोली भाषा जर प्रधान असेल, तर त्या बोली भाषेतूनच त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आणि भाषा कुलातली प्रमुख भाषा म्हणून मराठी ही दुसरी भाषा त्याच्या पुढे आली पाहिजे. आणि मग काय हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू वाटेल तितक्या भाषा तो शिकू शकतो जर त्याचा पाया मातृभाषेतून पक्का असेल. तर हे एनईपीने पण मान्य केलेलं आहे. तर मातृभाषेतून पाया जर पक्का असेल तर आत्मविश्वास किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण योगायोगाने माझ्या घरातच आहे. माझी मुलगी पहिलीपासून बारावी पर्यंत ही मराठी माध्यमामध्ये शिकली आणि तिचं इंग्रजी किंवा इतर भाषांवरती काही प्रभुत्व नव्हतं, पण त्याच्यामुळे फंडामेंटल्स पक्के झाले आणि आज रोजी ती अनेक देशातल्या स्टुडंटशी, विद्यार्थ्यांशी तिच्या खगोलशास्त्राच्या बाबतीत संपर्क साधू शकते, संवाद साधते, तिला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. तर मूळ तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं मातृभाषेत आणि त्या बोली भाषेत हे सर्वात महत्वाचं. याच्यासाठी बोली भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे. याच्यासाठी लहान मुलाच्या आजूबाजूला असणारी लोक त्या बोली भाषेत सतत बोलत राहणं हे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. आणि याचा सगळ्याचा जो मानसिक परिणाम जो आहे याचं संशोधन आता अतिशय पद्धतशीरित्या होण्याची गरज आहे की मातृभाषेपासून पारख झाल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आणि काय तोटा झाला, काय फायदा झाला हे आपण बघायला पाहिजे. आता पुन्हा हे सगळं मूल्यव्यवस्थेशी निगडित आहे. म्हणजे ब्रिटिश राजसत्तेमुळे इंग्रजी भाषेला आलेलं महत्व आणि काही बाबतीत अवाजवी आलेलं महत्व गेल्या काही वर्षात आपण बघतो. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृत सारख्या पूर्वीच्या काळातल्या, पाली सारख्या पूर्वीच्या काळातल्या, अर्धमागधी सारख्या पूर्वीच्या काळातल्या ज्या ज्ञानभाषा होत्या त्या ज्ञानभाषांचं वर्चस्व अनेक प्राकृत सारख्या भाषांवरती पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वर्चस्व काही बाबतीत खूपच वाढत गेलं. म्हणजे अगदी मराठी बाबतीत सांगायचं म्हणजे कित्येकदा कित्येक सोप्या सोप्या मराठी शब्दांना अतिशय अवघड असा संस्कृत प्रचूर शब्द हा मराठी प्रतिशब्द म्हणून सांगितला जातो. म्हणजे स्पायनल कॉर्ड याला पश्चमस्तिष्क पुच्छ हा मराठी शब्द का कणा हा मराठी शब्द आहे. तर पश्चमस्तिष्क पुच्छ हा शब्द आहे त्याला अधिकृत समजावं असं समजण्याचं काही कारण नाही. कणा या शब्दाने अर्थ कळतोय. तर मला तर असं वाटतं की विविध बोली भाषांमधले जे प्रचलित शब्द आहेत ते प्रचलित शब्द आता परिभाषा कोशांमध्ये संक्रमित करून संस्कृत प्रचूर अवघड शब्द जर असतील तर ते बाजूला केले पाहिजेत, कारण त्याचा अर्थ कळणं अवघड झालेलं आहे. अनेक वेळा अनेक जणांकडून असं म्हणण्यात येतं की अधिकृत भाषांतर असं असतं की त्याच्यापेक्षा इंग्रजी वाचणं सोपं वाटतं. तर हा पराभव नाही का? तर हा टाळण्यासाठी आपल्याला बोली भाषांच्या जवळ जायला पाहिजे. आणि बोली भाषांचं एक पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणं, प्रचार आणि प्रसार होणं, संवर्धन होणं याची एक व्यापक मोहीम, एक व्यापक प्रकल्प असा आखल्याशिवाय आता पुढे जाणं योग्य होणार नाही असं माझं एक मत झालेलं आहे. त्यामुळे मानसिकतेशी तुम्ही जो संबंध जोडला तो केवळ मानसिकतेशी नसून तो रोजगाराशी सुद्धा संबंधित आहे. कारण आत्मविश्वास हा रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे आणि स्वयंरोजगाराच्या संधी तर आत्मविश्वासाशिवाय येतच नाही. आणि भाषा हे आत्मविश्वासाचं एका अर्थी प्रतीकच असतं. म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा केवळ भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही म्हणून मनातले प्रश्न विचारत नाही, आत्मविश्वास कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला वर्करणी काही माहिती आहे तो फाडफाड बोलू शकत असल्यामुळे तो कर्तबगार आणि हिरो ठरतो अशी उदाहरणं गेल्या दशकामध्ये अनेक पाहिलेली आहेत. पण ती सगळी उदाहरणं आता उपडी पडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं, कारण तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठी बांधवाने त्याच्या त्याच्या बोली भाषेतच बोलावं आणि ऍप मध्ये त्या बोली भाषेचं रूपांतरण करून समोरच्याला पाहिजे त्या भाषेत ऐकू द्यावं, त्याच्याने त्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं.
1: सर, इतका महत्वाचा मुद्दा मांडला आणि खर तर धाडसी विचार म्हणेन मी, कारण सगळ्यांना हे कुठे ना कुठेतरी बोचत असतं, टोचत असतं, जाणवत असतं, पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा टाळतात की ठीक आहे चालले तर चालता आहे असं म्हणून चाललेलं आहे. आणि त्यातून लहान मुलांचं नुकसान खूप होतं. खरं तर नुकसान म्हणण्यापेक्षा ते खूप दयनीय आणि क्रूरपणाचं वाटतं की त्या मुलांना त्या ज्ञानाच्या आनंदापासून वंचित व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींमुळे, की मला जे बोलता येतं ते मला शिकता येत नाहीये. आणि मला वाटतं आपण सर विकास आदिवासी विकास आयुक्त असताना याचा एक प्रयोग केलेला होता की आपण ज्या बोलींबद्दल बोललात आणि त्या बोलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तक आपण तयार करून घेतलेली होती. तसंच आपण भाषा संचालनालयामध्ये परिभाषा कोशांमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं आणि साधे साधे शब्द परिभाषा कोशामध्ये यावेत जेणेकरून माणसं मराठीपासून पळणार नाहीत, ते पुन्हा आपल्या मायबोलीकडे परत येतील. तर याबाबत सर आपण सांगावं.
0: आदिवासी आयुक्त असताना जो प्रयोग झाला, खरोखरच आदिवासी समाज हा खूपच पुढारलेला आणि ज्यांच्याकडून तथाकथित विकसित असलेल्या नागरी समाजाने खूप शिकायला पाहिजे असा समाज आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या PhD च्या निमित्ताने सुद्धा आदिवासी समाजाशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यातून माझं असं निरीक्षण आहे की भाषेच्या बाबतीत आदिवासी भाषा या फार सौंदर्यपूर्ण अशा आहेत. मी मेळघाटामध्ये कोरकू भाषेबद्दल जास्त अभ्यास केला. इतरही 81 भाषा आहेत. आदिवासी भाषा महाराष्ट्रामध्ये 80 आहेत, म्हणजे 1 कोटी आदिवासी लोकसंख्येच्या मिळून 80 भाषा आहेत. आपल्याकडे काय असतं, शहरी लोकांना असं वाटतं की आदिवासी म्हणजे एक ग्रुप आहे, एकच समाज घटक आहे. पण आदिवासींमध्ये ज्या जमाती आहेत त्यांची संख्या 181 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात हे 181 जमातींचे आदिवासी 80 भाषा बोलतात. त्यातल्या 40 भाषा या बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्यातल्या 11 भाषा अशा आहेत की ज्या 80% आदिवासी बोलतात. तर त्यामुळे त्या 11 भाषांमध्ये आम्ही पहिली ते चौथीची सगळी पाठ्यपुस्तकं ही ट्रान्सलेट केली आणि त्याचा ऑडिओ व्हिज्युअल बुक सुद्धा तयार केली. अर्थातच नंतर शिक्षण विभागाने त्याबद्दलची जबाबदारी घेतली आणि माझी तिथून बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला. तर आदिवासी भाषांच्या बद्दल मला असं लक्षात आलं, मेळघाटात जवळपास 200 शाळा आहेत कोरकू भाषेमध्ये शिकणार, कोरकू मुलं तिथे शिकतात, भाषा तिथे मराठीच आहे. तर तिथल्या कोरकू शिक्षकांनी एक चांगला प्रयोग असा केला की प्रत्येक शाळेने कोरकू भाषेचे शब्द संग्रह तयार केले, डिक्शनरीज तयार केले. मेळघाटाच्या कुठल्याही शाळेत गेलं पहिली ते चौथीच्या तर तिथल्या मुलांनी तयार केलेला शब्द संग्रह, काही ठिकाणी 200 शब्द असतील, काही ठिकाणी 500 असतील, काही ठिकाणी 100 असतील. तर प्रत्येक शाळेची डिक्शनरी आहे कोरकू इंटू मराठी. तर असा प्रयोग करू शकले आदिवासी लोक आणि तथाकथित प्रगत जे लोक आहेत ते हा प्रयोग नाही करू शकले. तर आपल्याला हे शिकण्याजोगं आहे, घेण्याजोगं आहे. आणि या तर मराठीच्याच बोली भाषा आहे. मी तर असं म्हणतो की कोरकू या मराठीच्या बोली भाषेतून हे उदाहरण बाकीच्या सगळ्या बोली भाषा वगैरेंनी द्यायला पाहिजे. तर तो प्रयोग एकीकडे झाला आणि त्यातून मला असं लक्षात आलं की NEP प्रमाणे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, जर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे तर सगळ्या बोली भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार होण्याची गरज आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, कितीही प्रगतीशील आणि पुढील दृष्टिकोन बाळगणार असलं तरी बदल इतके झटपट होत आहे की आता एकूणच शिक्षणाची संदर्भहीनता कशी कमी करता येईल हा एक मुद्दा शिक्षण तज्ञांच्या समोर. आणि त्यामुळे भाषाविषयक असा प्रयोग आता पुन्हा करावा लागेल असं मला वाटत नाही. तर तंत्रज्ञानाच्या साह्याने ते सहज होत, फक्त याच्यासाठी त्या त्या बोली भाषेचं डिजिटायझेशन करावं लागेल. त्याचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ आपण कौशल्य विकास विभागाबरोबर एक आता हॅकॅथॉन जी प्लॅन करतो आहोत त्याच्यामध्ये हा मुद्दा गृहित धरलेला आहे की प्रत्येक भाषेच्या विकासाचे काही टप्पे जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्द संग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होणे, त्याच्यानंतर व्याकरण तयार होणे, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होणे. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा, कविता, लोकगीतं असं नाही तर प्रत्येक बोली भाषेमध्ये नाट्यछटा, वैचारिक लेख, ललित लेख म्हणजे सगळं साहित्य प्रकार हे येणं म्हणजे ती भाषा संपन्न होत जाणं. तर तो सगळं येणं. आणि दुसरीकडे त्या बोली भाषेचा उपयोग हा डिजिटली म्हणजे स्पीच टू स्पीच किंवा टेक्स्ट टू स्पीच हे कधी साध्य होईल बोली भाषेच्या बाबतीत, जेव्हा त्या बोली भाषेचा जो काही टोन आहे हे

0: तो ओरली आपण फीड करू तेव्हा ते साध्य होणार आहे. आणि टेक्स्ट म्हणजे त्या बोली भाषेतले शब्द, त्या बोली भाषेतली वाक्य ही आपण एंटर करू, त्याच्यासाठी काही एक डेटा लागणार, त्याला आपण मॉड्यूल ट्रेन करणे म्हणतो, ते करावं लागेल. AI मॉड्यूल आपल्याला ट्रेन करावं लागेल. तर यासाठी काही मिनिमम बेसिक आवश्यक एवढं जर एकत्र आपण करू शकलो प्रत्येक बोली भाषेचं, तर प्रत्येक बोली भाषा ही खऱ्या अर्थाने डिजिटाईज्ड होईल आणि मग स्पीच टू स्पीच शक्य होईल. आणि मग मगामी म्हटलो तसं, ती बोली भाषा बोलणारा तरुण हा अतिशय आत्मविश्वासाने कुणालाही सामोरा जाऊ शकेल. भाषा संचालनालयाबद्दल जो परिभाषित कोशाचा प्रयोग आपण करतो आहोत, त्यामध्ये अक्षरशः संस्कृत प्रचुर शब्द शोधून त्या बाबतीत कुठल्याही बोली भाषेमध्ये जर सोपा शब्द असेल तर तो सोपा शब्द रिप्लेस करता येईल का. आता बोली भाषांची संख्या 200, महाराष्ट्राचा विस्तार इतका मोठा, त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच शब्दासाठी 5-6 वेगळ्या वेगळ्या बोली भाषांमध्ये वेगळे वेगळे शब्द आढळतील. ते सगळं व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, तर तो व्यापक होईल. तर आतापर्यंत जे संस्कृत प्रचुर असण्याचा एक शिक्का मराठी भाषेवरती बसलेला होता, तो आपण जर दूर करू शकलो तर आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ. आणि मग आम्ही जो लोकशाहीकरण शब्द वापरला, मला वाटतं त्यालाही ते खूप फायदेशीर होईल.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. आपण ट्यून केलेली आहे प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन श्रोते आपल्याला ऐकत आहोत. तबल्यावर ताल तीन ताल, त्यांना हार्मोनियमची साथ सिद्धेश पिचोलकर यांनी केलेली आहे. ऐकूया बाळकृष्ण अय्यर यांनी तबल्यावर वाजवलेला ताल तीन ताल.

0: वेस्ट इंडीज को पहले T20 मैच में 8 विकेट से हरा दिया है। इस जीत के साथ भारत ने 5 मैचों की श्रृंखला में 1-0 की बढ़त बना ली है। श्रृंखला का दूसरा मैच शुक्रवार को रांची में खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे। सकाळचे 11:05 झालेली आहे। कार्यक्रम सहज संवाद नमस्कार, मी सुलभा सौमित्र आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत श्रोते हो। श्रोते हो, काही माणसं कथा लिहितात, काही माणसं त्या कथा पडद्यावर साकारतात आणि काही जण प्रकाश सावली आणि कॅमेराच्या एका फ्रेममधून त्या कथा आपल्याला अनुभवायला लावतात। अमलेंदू चौधरी हे अशाच संवेदनशील नजरेचे सिनेमॅटोग्राफर। मुंबई ही स्वप्नांची नगरी, या नगरीच्या चित्रपटविश्वात गेल्या दशकाहून अधिक काळ अमलेंदू आपल्या कॅमेरासोबत प्रवास करत आहेत। स्वतंत्र चित्रपट असो किंवा मोठ्या बजेटची फीचर फिल्म, प्रत्येक कथेकडे पाहण्याची त्यांची नजर वेगळी आहे। 16 mm, ज्याला आपण 16 mm किंवा 35 mm असं म्हणतो फिल्मच्या भाषेमध्ये, त्या फिल्मच्या दिवसांपासून ते अत्याधुनिक डिजिटल कॅमेरापर्यंत त्यांनी सिनेमॅटोग्राफीची अनेक रूपं अनुभवली। पण त्यांच्या कॅमेरासाठी तंत्रज्ञानापेक्षा महत्त्वाचं आहे ते कथेचं मन। एखाद्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश, खिडकीतून आत येणारी सावली, शांत उभा असलेला एखादा कोपरा किंवा पात्राच्या डोळ्यात उमटलेली एखादी न बोललेली भावना, त्यांचा कॅमेरा हा सगळ्यांकडे केवळ दृश्य म्हणून पाहत नाही तर तो त्यांच्यात दडलेली कथा शोधतो। कदाचित म्हणूनच त्यांच्यासाठी सिनेमॅटोग्राफी म्हणजे फक्त कॅमेरा हाताळण्याची कला नाही, ती आहे प्रकाशाला अर्थ देण्याची आणि फ्रेमला भावना देण्याची कला। आणि या कलेतून आपली स्वतंत्र दृश्य भाषा घडवत अमलेंदू चौधरी आजही आपल्या कॅमेराच्या डोळ्यातून नवनवीन कथा सांगत आहेत। कॅमेराच्या एका फ्रेममधून कथा जगभर पोचते। ऑस्करच्या उंबरठ्यापर्यंत पोचलेल्या चित्रपटांचं छायाचित्रण करणारे नामवंत सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी। श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत ते इथे आहे। अमलेंदू, मी तुमचं मनापासून आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने खूप खूप स्वागत करते। तुम्ही आज स्टुडिओत आहात आणि याचा खूप मला आनंद होतो आहे आणि आमच्या श्रोत्यांनाही आनंद होईल नक्कीच।
2: नमस्कार, मलासुद्धा आकाशवाणीच्या इथे या वास्तूमध्ये यायला फार छान वाटतं। आकाशवाणीबद्दल तुम्ही लहानपणापासून त्याचं सतत श्रवण करत असता आणि तो एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता, आहे अजूनही, आणि मला त्यामुळे इथे आल्यावरती फारच छान वाटलं।
1: आज म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्यासारख्या महत्त्वाच्या चित्रपटाला तुम्ही व्हिज्युअल आयडेंटिटी दिली आहे आणि ज्यांच्या कारकिर्दीत मराठीपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत अनेक म्हणजे वेगवेगळ्या कथांना तुम्ही दृश्य भाषा दिली आहे। तुमच्या महत्त्वाच्याच प्रवासातला हा हरिश्चंद्र राजा चित्रपट आहे। तर हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्राची फॅक्टरी करताना तुमच्या मनात जो काळा, त्या काळाचा एक व्हिज्युअल वर्ल्ड जो, तो कसा काय उभा राहिला आणि त्याला जोडूनच पुढचा प्रश्न विचारते, म्हणजे आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान समृद्ध सिनेमाच्या काळात 1910 ते 1920 दशकातला सिनेमा दाखवणं किती कठीण होतं।
2: जेव्हा परेश मुकाशी जे आमच्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत, हरिश्चंद्राची फॅक्टरी जी जो चित्रपट आहे ज्याची कथा ही दादासाहेब फाळके, जे चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून त्यांना मान्यता दिली जाते, त्यांच्या नावाने दादासाहेब फाळके पुरस्कार पण आहे, जो सर्वोच्च पुरस्कार मानला जातो चित्रपटसृष्टीचा। सो दादासाहेब फाळक्यांनी पहिली फिल्म त्यांची कशी बनवली आणि ती बनवताना त्यांना काय काय अडचणी ते सामोरं गेले आणि त्यातनं त्या चित्रपटाची निर्मिती कशी झाली याची एक छान साहस कथाच म्हणता येईल आणि थोडीशी विनोदी धनढंगारी ही परेशनी हां रंगवली आणि लोकांना सांगण्याचा त्याचा माणूस होता. आणि त्यांनी जेव्हा ती आम्हाला ऐकवली त्यावेळेस आम्हाला फार सगळ्यांनाच आवडली. आणि परेश मोकाशी यांची स्टाईल ही थोडी विनोदी ढंगानी सांगायची, एखादा अवघड प्रसंग जरी असला आयुष्यातला तरी सुद्धा त्याच्याकडे बघण्याची त्याची त्यांची स्वतःची दृष्टी ही फारच कमाल आहे आणि वेगळी पण आहे. त्यामुळे त्याच्यातनं ते निर्माण झालेली स्क्रिप्ट होतं. बऱ्याच जणांनी त्यावेळेस सिनेमा झाल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हटलं की दादासाहेब फाळक्यांनी एवढ्या कष्टानी त्यांचं आयुष्य हे केलं, ते जगले आणि एवढ्या अडचणी त्यांना अडचणी सामोरे आल्या पण तरी सुद्धा त्यातनं ते पुढे तरून गेले, याच्यातनं त्यांचे किती हाल झाले, त्यांना किती वाईट हे करायला लागलं, फेस करायला लागलं सिच्युएशन्स. पण या अडचणींना सामोरे जाताना तो माणूस तसा जगला असेल असं परेशला नव्हतं दाखवायचं. आणि ते जगले जरी असले तरी त्या ते जगताना त्यांचं जे स्पिरिट म्हणतात किंवा त्या जी जगण्याकडे बघण्याची दृष्टी होती आणि त्यांना जितकं मनापासून ते करायचं होतं त्यामुळे त्यांनी ना ते हसत खेळतच केलं. आणि त्याचं कुटुंबाची एक ती ऍक्टिव्हिटी म्हणायला असं झालं आणि पूर्ण कुटुंबाने मिळून ती फिल्म बनवली असं त्याला दाखवायचं होतं. त्यामुळे त्या स्क्रिप्ट जेव्हा ते वाचलं, जेव्हा ती गोष्ट त्यांनी आम्हाला ऐकवली त्यावेळेस त्यातला जो नवीनपणा होता किंवा त्यातला जो वेगळेपणा होता तो सगळ्यांनाच भावला आणि सगळ्यांनाच आवडलं. आम्हाला नंदू माधव यांच्यासारखा ऍक्टरही बरोबर होता आणि ते करताना सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणता येईल किंवा सगळ्यात मोठं ती कथा कशी सांगायची, चित्रपटावर ती कशी मांडायची हे एक खरंच चॅलेंज होतं. कारण की जे वेगळेपण कथेचं होतं तेच वेगळेपण आमच्या सांगण्यामध्ये पण यायला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा होती. त्यामुळे मग आम्ही त्याच्यावर भरपूर विचारही करत होतो. सो मी एक शॉर्ट फिल्म केली होती आधी आणि मला स्टील फ्रेम्स खूप आकर्षक वाटतात कधी कधी. जर तुमच्या जर पॉवरफुल किंवा कुठलाही जर तुम्ही कंपोजिशन ज्याला म्हणतात फोटोग्राफीमध्ये आणि जर तुम्ही त्याला त्याची मांडणी जी आहे ती नीट केली तर त्याच्यामध्ये एक ताकद नक्कीच येते आणि तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही योग्य पद्धतीने सांगू शकता. सो मला स्टील फ्रेम्स किंवा जे स्थिर चित्रण असतं किंवा स्थिर चौकट असते ती मला कायमच भावते. आणि एक असा मी आणि परेशनी मग चर्चेनंतर निर्णय घेतला की आपण ती गोष्ट स्थिरचित्रातनंच सांगूया. आणि म्हणून ती फिल्म मोठी जरी असली त्यावेळच्या काळा म्हणजे 2010 त्यावेळेस आम्हाला करताना सिनेमा स्कोपचा म्हणजे मोठ्या पडद्याचा ऑप्शन होता सुद्धा. सगळेच फिल्म मोठ्या पडद्यावर करत होते किंवा सिनेमा स्कोप फॉर्मॅटमध्ये व्हायच्या, परंतु आम्ही तरी सुद्धा 16:9 म्हणजे एक आयताकृती पोस्टकार्ड साईज साधारण त्याचं असावं, ज्याला अकॅडमी ॲपर्चर पण म्हणतात. अनेक हॉलिवूडच्या फिल्मसुद्धा त्या फॉर्मॅटमध्ये होत होत्या त्यावेळेस, आजही होतात. आणि तो फॉर्मॅट मी मुद्दामून निवडला आणि कारण त्याला चौकटीमधून ती गोष्ट सांगत तो त्या काळाचा तो काळ त्याच्यात उतरेल आणि त्या काळाला ती फिल्म सुसंगत होईल असं मला वाटत होतं. ते मी परेशला सांगितलं, परेश म्हणाला की हां हे आपण असं करूया, त्यालाही ती कल्पना आवडली आणि तो म्हणाला की ठीक आहे आपण स्टील किंवा स्थिर चित्रातनंच ही गोष्ट पूर्ण हे करूया. त्यामुळे कॅमेरा कुठेही पॅन किंवा टिल्ट ज्याला म्हणतात की तो असा हलत नाही, तो एक जागी ठेवल्यासारखा आहे कॅमेरा. आणि हा खूप धाडसी निर्णय होता कारण की आम्हाला एस्पेशली मला तो कॅमेरा ठेवताना ओव्हरऑल सगळं बॅलन्स कसा दिसतोय आणि बॅलन्स होती आहे का फ्रेम आणि ती मी कुठेही हलवणार नाही आहे, त्यामुळे त्या पद्धतीच्या ग्रामर म्हण त्या पद्धतीच्या व्याकरणातूनच ती गोष्ट उलगडायची होती पडद्यावर.

0: पण हे परेशनी सुद्धा समजून घेतलं आणि परेशनी सुद्धा त्याप्रमाणे नटांची किंवा अभिनेते जे होते त्यांची जी अरेंजमेंट होती किंवा त्यांना त्यांना ज्या पद्धतीत दिग्दर्शित करायला पाहिजे होतं ते तो वेळच्या वेळी सुद्धा छान करायचा. आणि या कोलॅबरेशनमुळे किंवा या आमच्या एकत्रित कामामुळे तो एक जो लुक हवा आहे किंवा एक जी भाषा निर्माण व्हायला पाहिजे होती ती चित्रभाषा जी निर्माण व्हायला पाहिजे होती हरिश्चंद्राच्या फॅक्टरीला ती छान तयार झाली. त्याच्यामध्ये दोनच वेळेस फक्त कॅमेरा हलतो किंवा मुव्हमेंट होते ते ज्याला ट्रॉली असं म्हणतात की कॅमेरा असा पुढे सरकतो असं दोनच वेळेस आहे. एकदा कॅमेरा दादासाहेब फाळके जेव्हा लंडनहून कॅमेरा मागवतात त्यावेळेस आणि जेव्हा पहिल्यांदा तो प्रदर्शित होतो पडद्यावर त्यावेळेस अशा दोनच वेळेस फक्त कॅमेरा माझा काय आमचा कॅमेरा मूव्ह होतो आणि तो इफेक्ट जनरेट करतो. अदरवाईज सर्व चित्रपटामध्ये स्थिरचित्रणासारखंच तेच
1: हे केलेलं आहे.
0: एकाच ठिकाणी म्हणजे कॅमेरा हलत नाही किंवा कॅमेरा असा पॅन किंवा टिल्ट किंवा डावीकडे उजवीकडे वरती खालती असा आम्ही कुठलाही हलवला नाही तो ठेवला. कारण की पूर्वीच्या काळातले सिनेमे जरी बघितले आपण तर ते सुद्धा तसे असायचे कारण की त्यावेळेस खूप मोठे कॅमेरे असायचे आणि ते ठेवूनच त्यांच्या समोर करायचे त्यामुळे ते तसेच शूट झाल्यामुळे तसंच आम्ही ते फॉलो केल्यामुळे त्याला एक असा विंटेज फील आला किंवा एक जुन्या काळाचा त्याच्यामध्ये भास निर्माण झाला आणि ते मॉडर्न नाही वाटलं फिल्म टेक म्हणजे टेकिंग मध्ये म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये किंवा कसं तुम्ही केलंय चित्रित याला नवीन जी प्रथा चालू होती त्याप्रमाणे ते शूट नाही झालं त्यामुळे त्याला एकदम असा वेगळा
1: हा
0: तसा निर्माण व्हायला किंवा ती भाषा चित्रभाषा निर्माण व्हायला त्यांनी मदत झाली.
1: अच्छा हा चित्रपट म्हणजे भारताकडून ऑस्कर साठी निवडला
0: बरोबर
1: आहे ना. मग तेव्हा एक डीओपी म्हणजे डीओपी ही जरा फिल्म मधली भाषा आहे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी असं म्हणतात ना. तर त्या क्षणाकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे तेव्हा तुम्हाला
0: डीओपी एक तर डीओपी मधली एक गंमत आहे. डीओपी हे नाव जेव्हा आमची सगळ्यांची नामावली तयार करायची होती ना तेव्हा मला म्हणजे देवनागरीमध्येच असावं असा आमच्या सगळ्यांचाच मानस होता आणि आहे सुद्धा ते कारण पण इंग्लिशमध्ये पण असते आणि देवनागरीमध्ये पण असते. सो आम्ही योग्य शब्द शोधत होतो की डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफरला काय असावं तो छायाचित्रकार जनरली आपण वापरतो पण मला छायाचित्रकार पेक्षा वेगळा जरा कुठलं तरी पाहिजे होतं आणि मी परेशला ती इच्छा बोलून दाखवली की की छायाचित्रकार नको छाया म्हणजे चित्रकार हे वापरलं गेलेलं आहे आणि छायाचित्रकार हा स्ट्रीट फोटोग्राफर पण असू शकतो. तर तो म्हणलं चलत चलत चित्रकार करूया आणि त्यामुळे त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच्या नामावलीमध्ये चलत चित्रकार असं आहे आणि मी आजही तसंच नाव वापरतो कधी कधी जिथे वापरव असं वापरता येईल तेवढं. सो चलत चित्रकार हे जास्त मला त्यावेळेस छान वाटलं होतं आणि ते काम करताना आम्हाला खरं तर ऑफकोर्स कुठल्याच कोणालाच कुठल्याच टीमला असं कधीच वाटत नाही की आपली फिल्म ऑस्करला जाईल. इच्छा जरूर असते त्याच्यानंतरच आम्ही कुठल्या परिस्थितीत ती फिल्म तयार झाली कशी झाली हे आमचं आम्हाला माहिती आहे आणि म्हणजे ती एक पूर्ण टीम स्पिरिट आणि टीम एक्सेप्शनल टीम वर्क होतं ते आणि आम्ही सगळे थोडे असे मित्रांनी मिळून केलेल्या फिल्मसारखी ती झाली होती आणि आम्हाला ती करताना एस्पेशली परेश निर्माता पण होता दिग्दर्शक पण होता त्यामुळे त्याला त्याच्यातनं म्हणजे त्यावेळेस भरपूर अवघड त्याच्यासाठी शिवधनुष्यच होतं जे त्यांनी अगदी लिलया पेललं पण ते करताना आम्हाला असं नव्हतं वाटलं की हे ऑस्करला जाईल नॅचरली. आम्हाला फक्त ती हा जेव्हा ती पहिला शो झाला ना आणि जेव्हा मला आठवतंय पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचा पहिला शो होता आणि त्याला जे लोकांनी उचलून धरलं ना त्यावेळेस आम्हाला अतिशय म्हणजे ओव्हरवेलमिंग वाटलं होतं. आम्हाला अतिशय आम्ही उत्साहितही झालो होतो आणि रोमांचकही वाटलं होतं हे दोन्ही गोष्टी त्यावेळेस आम्हाला वाटल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग ऑस्करसाठी ती ऑफिशियल एंट्री म्हणून सिलेक्ट झाली त्यावेळेस तर कोणालाही आनंदच होईल की हा एक बहुमान आहे तुमचं काम तुम्ही

0: असं आनंदाला होता की माझं जे काही काम असेल ते ते काम आज हॉलिवूडमध्ये तिथले सगळे जी ज्युरी पॅनल आहे ते बघणार आहे. त्यामुळे तुमचं काम तिथपर्यंत पोहोचलं हे अतिशय अत्युच्च आहे माझ्यासाठी की तिथे जाऊन ज्या जे लहानपणापासून तुम्ही फिल्म्स बघताय त्या हॉलिवूडमधलं किंवा ऑस्कर अवॉर्ड्स बघतात तिथली ज्युरी मेंबर्स आहेत हे आज तुमचं काम बघणार आहेत. आपलं काम तिथपर्यंत पोहोचलं आणि आपल्याबरोबर सगळ्या पूर्ण टीमचं कामही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं इतपत आपण चांगलं काम केलंय त्यामुळे त्याचा आनंद आम्हाला खूपच जास्त होता.
1: नक्कीच असणार.
0: अगदीच अगदीच.
1: आणि दादासाहेब फाळके तर म्हणजे त्यांनी आपल्या इथे फिल्म उद्योग म्हणून
0: सुरू
1: ही आणखीन एक महत्वाची आणि खूप
0: मराठी माणसाला अतिशय अभिनयाची गोष्ट आहे कारण ते आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांना मी खरंच आवर्जून सांगेन की तुम्ही हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा नक्की बघा. आमच्यासाठी तर वेगळी गोष्ट पण दादासाहेब फाळक्यांनी काय सिच्युएशन्समध्ये काय प्रसंगांमधनं ती पहिली फिल्म बनवली त्यावेळेस कसा काळ होता लोकांना हे काय चाललंय कळतच नव्हतं. त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांना अफूचं औषध देऊन वेड्यांच्या इस्पितळात टाकलेलं आहे. मित्रांनी शेजारच्यांनी की ह्याला त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे यांना ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळामध्ये नेऊन टाकलेलं होतं. त्यांना इतकं लोकांना कळत नव्हतं की हा काय माणूस करतोय घरातल्या गोष्टी विकून हा काय चाललाय याचं. कारण की लोकांनी एक तर पहिली फिल्म झालीच नव्हती आणि फोटोग्राफी पण काही होत नव्हती त्यामुळे ह्याचं काय चाललंय हे कळायला लोकांना काय चाललंय काय सांगणार असं आहे. त्यामुळे त्याच्यातले प्रसंग सुद्धा फार सुंदर आहेत.
1: खूप हो खूप सुंदर फिल्म आहे ती. खूप म्हणजे खूपच छान. मला आता म्हणजे बोलताना की तुम्ही दिग्दर्शकाच्या हे सगळं आता तुम्ही सांगत होता डायरेक्टरच्या कल्पनेला म्हणजे स्वतःच्या सिनेमॅटिक भाषेत रूपांतर करायचं असतं नाही का, तर त्याच्यासाठी तुम्ही आधी काय करता? आता तुम्ही सांगितलं की तुम्ही गोष्ट ऐकता वगैरे, पण ते गोष्ट ऐकत असताना तुमच्या जेव्हा मीटिंग होतात स्क्रिप्ट ऐकण्याच्या लिहिण्याच्या किंवा काय प्रोसेस असते, काय तुम्ही सिनेमॅटोग्राफर म्हणून कसं ते रूपांतरित करता?
0: हा ना एकदम क्लिष्ट असा प्रश्न आहे खरं तर उत्तर देण्यासाठी, पण तरी सुद्धा ना हा महत्वाचा पण आहे कारण तुम्हाला ना आणि तुम्ही हळूहळू शिकता सुद्धा की दिग्दर्शकाने किंवा लेखकाने कुठली स्क्रिप्ट लिहिलेली आहे ही आपल्याला पडद्यावर एकतर ही आपल्याला शूट करायची किंवा ही आपल्याला चित्रित करायची आहे आणि ती चित्रित करत असताना त्याला आपल्याला एका वेगळ्या उंचीवर पण नेऊन ठेवायचं आहे. सिनेमातलं मला ना एक आवडतं वाक्य आहे ते म्हणजे सम ऑफ इट कम्स फ्रॉम एक्सपिरियन्स, सम ऑफ इट कम्स फ्रॉम इन्स्पिरेशन अँड सम ऑफ इट जस्ट हॅपन्स. त्यामुळे ते तुमचा एक्सपिरियन्स, तुमची इन्स्पिरेशन आणि बाकीच्या गोष्टी थोड्या घडतात. कारण का घडतात तर बाकी इट्स अ कलेक्टिव्ह टीम एफर्ट. हे सर्वांनी एकत्रितपणे एका वेळेस तिथे जाऊन तिकडे या केलेली गोष्ट असते त्यामुळे अनेक फॅक्टर्स असतात जे त्याच्यामध्ये ॲड करतात ज्या गोष्टींची भर घातली जाते आणि ते अशी गोष्ट होते की जी तुम्हाला सुद्धा कधी कधी त्याचं म्हणजे यू आर ऑलवेज सरप्राईज्ड की तुम्हाला आश्चर्य वाटतं. तुम्हाला ती ती गोष्ट सुद्धा तुम्हाला आश्चर्यात टाकते की अरे हे फारच छान झालेलं आहे किंवा हे ती गोष्ट सुद्धा तुम्हाला शिकवून जाते. म्हणजे तुम्ही केलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला उलट शिकवू शकते.
1: चित्र तयार करायची भाषा की कथा सांगण्याची पद्धत काय म्हणजे सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय?
0: करेक्ट. सो जेव्हा आम्ही ती जेव्हा ते आम्ही ऐकतो तेव्हा ना तुम्हाला ती तुमच्या डोळ्यांनी एक तर दिसतेच की तुम्हाला अच्छा हे शॉर्ट्स असे घ्यायचे आहेत किंवा अच्छा हा सीन असा करायला पाहिजे. सो जनरली मी कसं करतो तर एक पूर्ण स्क्रिप्ट झाल्यावरती ना एक ओव्हरऑल आयडिया येते की हा ही गोष्टची काय जॉनर आहे, काय लोकेशन्स आहेत आणि काय साधारण त्याचा पोत आहे, जॉनर काय म्हणजे त्या त्या कथेचे गाभा काय आहे की ती दुःखद आहे का गूढ आहे का आनंदी आहे का हसवणारी आहे का मर्डर मिस्ट्री आहे म्हणजे खुनाचं काही सूडचक्र आहे. हे याच्यावरनं तुम्हाला साधारण कळतं, गाव आणि लोकेशन याच्यावरनं साधारण कळतं की काय काय त्याची रंगसंगती असेल, काय पॅलेट असेल आणि कुठल्या काय काय वेगात ती

0: गोष्ट सांगायची पडद्यावर, याचा एक अंदाज आहे तुम्हाला येतो. त्याप्रमाणे ना गोष्टी तुमच्या मनात तयार व्हायला लागतात की हे असं शूट केलं पाहिजे, मग ते तसं शूट केलं पाहिजे, मग हा सीन असं केला पाहिजे, आणि मनात ना एक साधारण अंदाज येईल असं एक ट्रीटमेंट तयार होते मनात. म्हणजे मायक्रो लेवल मॅक्रो लेवल कसं असतं, तसंच एक ढोबळ अर्थाने एखादं चित्र किंवा स्कल्पचर कसं असावं किंवा एखादी मूर्ती कशी असावी याचं एक तुम्हाला साधारण स्ट्रक्चर डोळ्यासमोर येतं, तसंच अख्ख्या पूर्ण चित्रपटाचं सुद्धा एक साधारण तुम्हाला ट्रीटमेंट लक्षात येते की हा हे असं असं मला दिसतंय. हे दिग्दर्शकाबरोबर तुम्ही डिस्कस करू शकता. कधी कधी ना हे दुसऱ्याला सांगणं सुद्धा खूप अवघड असतं, आणि हे स्वतः सुद्धा तुम्ही त्या याच्यातनं जात असता आणि हळूहळू त्याला एक मूर्त स्वरूप येतं. ओव्हरऑल एक कळल्यानंतर ना तुम्हाला सीन वाईज मग तुम्ही त्याच्या डिटेलिंग मध्ये म्हणजे किंवा तुमच्या त्या त्या बारकाई बारकाव्यांमध्ये घुसून बारीक बारीक काम तुमचं तुम्ही करायला लागता. म्हणजे जसं एखादा दागिना घडवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला एखादा हार असेल तर तुम्हाला एक अंदाज असतो की हा हार मला असं बनवायचा आहे की हा या त्याचा साईज हा असेल, त्याच्यात हे अशी फुलं असतील किंवा काय डिझाईन असेल ते, हा एक ओव्हरऑल त्याचं हे झालं. जेव्हा तुम्ही ते करायला घेता ना तेव्हा मग आता हा त्या हारातल्या पाकळ्या कशा असतील, त्या हारात खडा कुठला घालायचा आहे किंवा त्या फुलांमधल्या पाकळीचा थिकनेस किती थिननेस किती, असं करून तुम्ही सुंदर ते मग शेवटी तो हार मूर्त स्वरूप बनवता. तसंच काहीस विचार हा असतो माझा की आणि सगळ्यांचाच असणार आहे शुअर की एक साधारण तुम्हाला अंदाज येतो आणि मग त्याच्यातनं तुम्ही प्रत्येक हळूहळू मग एक एक शॉट कसा घ्यायला पाहिजे, या कॅरेक्टरला कुठला किंवा या कॅरेक्टरला कुठल्या पद्धतीचा लाईटिंग करावं, त्याच्यातनं त्याची इमोशनॅलिटी आपल्याला दाखवता येईल का, तो कुठल्या प्रसंगांमधनं जातो आहे, हा मानसिकता करेक्ट त्याचा मानसिकता त्याची कशी आपल्याला दाखवता येईल प्रकाशाचा वापर करून, या गोष्टी हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात तुमच्या मनात आणि मग त्याच्यानंतर मग ते एक तसं तुम्ही जेव्हा चित्रित करता तेव्हा ते सगळं एकत्रित झाल्यावरती त्याला ते स्वरूप येतं. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मी सगळे सिनेमाटोग्राफर्सनाच मला हे सांगायचं की तुम्ही फक्त हे करताना तुमचं इन्स्पिरेशनमध्ये ना खूप ट्रिकी गोष्टी असतात. एक तर इन्स्पिरेशनमध्ये तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले सिनेमे बऱ्याचदा असतं, शक्यतो तुम्ही त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेऊ नये असं वाटतं मला, कारण नाही तर मग ती फक्त कॉपी होते. एक हा शॉट घेतला ना असाच असा शॉट घेण्याचा, तर तो शॉट टेक्निकली जरूर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा, पण त्याचा जो अप्रोच आहे म्हणजे तुम्ही त्या शॉटकडे कसे बघताय आणि तो शॉट तसा का घ्यायचा आहे या गोष्टी तुमच्याकडे क्लिअर पाहिजेत. तुम्हाला माहिती पाहिजे की हे आपण का करतोय असं आणि कसं करायचं आहे.
1: म्हणजे हे सगळं हा डीओपी म्हणजे सिनेमॅटोग्राफर ठरवत असतो
0: अलॉंग विथ डिरेक्ट, म्हणजे दिग्दर्शका बरोबरच होत आहे हे मनातल्या मनात नाही. मना ही पहिली सिनेमॅटोग्राफरची थॉट प्रोसेस सांगतोय की हे मनात तुमच्या गोष्टी होत असतात आणि हे का क्रिटिकल आहे ना, हे तुम्हाला कुठल्याही कलेमध्ये जरी हे तांत्रिक कला जरी असली ना तरी याच्यामध्ये कला कलेचा भाग याच्यामध्ये खूप जास्त आहे. कारण ना कुठलाही पदार्थ करताना फॉर एक्झाम्पल जसं स्वयंपाक ही पण फार सुंदर कला आहे ज्याच्यामध्ये ना तुम्हाला एक माहिती असतात गोष्टी आणि त्या तुम्ही बारकाईने किती करता आणि मग ते शेवटी फायनली कसं होतं, ह्या जशा गोष्टी उलगडत जातात तसंच ते आहे. आणि प्रत्येक वेळेस फक्त सिनेमामध्ये जे मला चित्रपटसृष्टीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुद्धा वाटते ती म्हणजे प्रत्येक फिल्मला ना असं काही हे नाही आहे सोल्युशन किंवा असं काही रेसिपी किंवा असं काही नाही आहे की जी तुम्ही तसं तसं इक्वेशन करता. तसं प्रत्येक वेळेस नवीन होतं, प्रत्येक वेळेस माणसं बदलतात. माणसं बदलली की तुमची तुमचा चित्रपट आणि तुमची कला बदलते.
1: तुम्ही आता प्रकाशाबद्दल बोलत होतात की म्हणजे लाईट आपण मग तुम्हाला नैसर्गिक प्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश तुम्ही एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काय तुम्हाला आवडतं? म्हणजे नैसर्गिक प्रकाश हा जास्त तुम्हाला आकर्षित करतो की आपल्याला आता कृत्रिम प्रकाश तयार करायचा आहे?
0: मला तुम्ही विचाराल तुम्हाला कृत्रिम प्रकाश, मला नैसर्गिक प्रकाशाचा आभास कृत्रिम प्रकाशाने करायला सगळ्यात जास्त आवडत.
1: अच्छा.
0: कारण तेच खरी कला तीच आहे. कारण बऱ्याचदा एक तर तुम्हाला जरी तुम्ही इनडोअर म्हणजे तुम्ही जरी आतमध्ये घराच्या किंवा कुठल्याही वास्तूच्या आतमध्ये शूट करत असता तेव्हा त्या तिथे तुम्हाला लाईट्स वापरून प्रकाश कृत्रिम प्रकाश योजनाच करायला लागते. त्यामुळे त्याच्यातनं तो जेव्हा आभास निर्माण करायचा असतो नैसर्गिक प्रकाशाचा ते खरं चॅलेंज असतं.
1: अच्छा. मग असं करत असताना ह्या दृश्यासाठी ही योग्य फ्रेम आहे आणि ही फ्रेम आपल्याला सापडली असं कधी?
0: हा तर म्हणजे तुमचा साकस कधी लागला चांगला असा प्रश्न आहे. एखाद्या गायकाला तुम्ही जर विचारलं की तुमचा सहा कधी चांगला लागलाय आणि तुम्हाला कधी वाटलं की हा मला, तर ते तसंच आहे ते त्या आणि ते खरंच त्या झोन मधली गोष्ट आहे ती की तुम्हाला कधी कधी पटकन सुद्धा सापडतात त्या गोष्टी किंवा कधी कधी ते तुम्ही शोधता सुद्धा. आणि ही खूपच एक प्रक्रिया आहे नैसर्गिक. आणि हा तुम्हाला जर त्याच्यात आणि तुम्हाला खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये जाऊन विचार करायचा असेल तर नाहीतर तुम्ही काय तसंही कॅमेरा ठेवला की फ्रेम बनतेच आणि चांगल्या लोकेशनच्या इथे कॅमेरा ठेवला तर ती चांगली फ्रेम बनलेलीच असते असंही होतं. पण तरी सुद्धा तुम्ही तेवढे अवेअर पाहिजे, तुमची तेवढी इच्छा पाहिजे की खरंच आपण जे मनात ठरवलंय त्याप्रमाणे आणि त्या तिथे जातोय का हे तुमचं अवेअरनेस आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फोकस हा सतत पाहिजे की चांगलं म्हणतात म्हणून चांगलं किंवा चांगलं करायचं म्हणून चांगलं म्हणण्यापेक्षा कथेच्या दृष्टीने आपण हे खरंच तसं करतो आहोत का हा सतत ते भान खूप महत्वाचं आहे. की तुम्ही एक ठरवलेलं आहे सपोज की मला या रागात हा हे गाणं गायचं आहे तर तुम्ही त्या रागातच आहात का जसं बघतो गायक तसंच आमचं स्वतःच असतं. याला कुठलाही ऑफकोर्स याला कुठलं गणित नाही आहे आमच्या याला कारण चित्रभाषा आहे. पण तरी सुद्धा सौंदर्यशास्त्र किंवा ॲस्थेटिक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते तुमचं तुम्हाला माहिती असतं काय करताय तुम्ही आणि ते शक्यतो फॉलो करण्याचा किंवा ते त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न मी करत असतो.
1: आता तुम्ही हे सांगताय म्हणजे फ्रेम जसं तुम्ही म्हणाल की गायकाचं गाण्याचं उदाहरण तुम्ही देत या गाण्यावरून आता बोलत्यावरून मला आठवलं तुम्ही अनेक हिंदी सिनेमे केले आहेत, छिचोरे केलाय, OMG 2 केलेला आहे. मग याच्यामध्ये गाणी पण
0: नाही असं काही नसत हा जो मुद्दा आहे ना हा एक तो बऱ्याचदा होतो सुद्धा की आधी जेव्हा मी सिनेमॅटोग्राफर म्हणून मी जेव्हा माझं करिअर सुरू केलं तेव्हा लोक मला म्हणायचे की तुमचं काम खूप आर्ट फिल्म सारखं आहे. तर आणि मला खरं तर असं कधीच करायचं नव्हतं आणि आर्ट कमर्शियल याच्याप्रमाणे ना तुम्ही स्वतःला चेंज करून तुम्हाला तुमचं काम करता यायला पाहिजे याच्यावर माझा भर असतो आणि आहे आणि राहील. आणि मी दोन्ही एक तर आर्ट फिल्म असं काही मी मानत नाही पण तरीसुद्धा तुम्ही त्या कुठल्या ढंगामध्ये गोष्ट सांगायची त्यांनी ज्या गोष्टी थोड्याफार लक्षात येतात की ओके हे असं आहे म्हणजे असं क्लासिकल सिंगिंग आणि लाइट म्युझिक हा जसा एक फरक आहे किंवा फिल्म गाणी तसाच काहीसा तो फरक थोड्याफार प्रमाणात फिल्म मध्ये आहे ज्याला ढोबळ याच्यात आर्ट फिल्म म्हणलं जात. ठीक आहे. पण त्यामध्ये ना तुम्ही गाणी जेव्हा शूट करता तेव्हा तुम्हाला कोरिओग्राफर असतो आणि तुम्हाला माहिती असतं त्याचा काय अप्रोचने हे गाणं शूट करायचं आहे त्यामुळे त्याचं ऍस्थेटिक्स आणि हे तुम्हाला त्याप्रमाणे करायला लागतं. तुम्हाला त्याप्रमाणेच त्या गोष्टी सगळ्या अरेंज करायला लागतात त्याप्रमाणे लायटिंग करायला लागतं. कधी कधी ते भावनिक गाणं असेल तर भावनिक त्याच्यातनं तो फील यायला पाहिजे किंवा लोक बघणाऱ्याला तसं वाटलं पाहिजे इमोशनली किंवा सो तो जास्त करून किंवा नाच खूप अशी हा 300-400 लोक नाचतायत असं असेल तर त्याप्रमाणे मग मोठे मोठे शॉर्ट्स मोठं ग्रँड म्युझिक त्याप्रमाणे तुमचे शॉर्ट्स डिझाईन व्हायला पाहिजेत असं असतं.
1: आता तुम्ही म्हणजे बोलताना म्हणाल की आर्ट फिल्म किंवा जसं आता आपण हरिश्चंद्राची फॅक्टरी, मराठी सिनेमा हा तसा कमी बजेटचा सिनेमा असतो नेहमीच, आणि आपल्याला मराठी लोकांना तर अनेक अडचणी असतात. पण जेव्हा अशी एक फिल्म करता, मराठीतही फिल्म करता तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही हिंदीत जाता, म्हणजे लो बजेटची फिल्म आणि एक अवाढव्य बजेटची फिल्म, हा फरक आहे आपल्या हिंदी आणि मराठीमध्ये, तेव्हा तुमचा काय अप्रोच आहे?
0: नाही, हे तर अगदीच खरं आहे आणि मला आनंद होतो, कारण की आम्हाला सगळ्यांना जास्त पैसे मिळतात तिथे आणि पैशाचं गणित आहे ते खरं तर, आणि पण तरीसुद्धा त्या पैशाच्या गणिताबरोबर तुम्हाला
1: म्हणजे कॅमेरा वगैरे ह्याच्यात काही फरक पडतो का?
0: सगळ्यामुळेच फरक पडतो. तुम्हाला पैसे जास्त मिळतात, तुम्हाला तांत्रिक सुविधा पण जास्त मिळतात, पण तुम्हाला स्ट्रेस पण जास्त असतो, कारण की खूप जास्त पैसे त्या गाण्यावर लागलेले असतात किंवा त्या फिल्मवर लागलेले असतात, स्पेशली गाण्यावरती. त्यामुळे गाणं जेव्हा असतं त्यावेळेस सगळेजण सिनेमॅटोग्राफरला म्हणतात की हे गाणं छान दिसलं पाहिजे, कारण का तर त्याच्यात भरपूर पैसे घातलेले आहेत आत्ता, आणि टू मच मनी इज ॲट स्टेक. त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं जे मूल्य आहे त्या गाण्याचं हे खूप जास्त झालेलं आहे आणि ते चांगलं दिसलंच पाहिजे, आणि ही सगळी जबाबदारी फायनली ही सिनेमॅटोग्राफरवरती असते किंवा छायाचित्रण जो करत असतो त्याच्यावरती. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगायच वाटतो की ना, आमच्या दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे सिनेमॅटोग्राफरला किंवा छायाचित्रकाराला किंवा चलचित्रकाराला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, कारण की कॅमेरा हा एकमेव मशीन आहे, एकमेव यंत्र आहे जे वापरलं जातं जेव्हा ती प्रक्रिया घडत असते, शूटिंग होत असतं त्यावेळेस. आणि दुसरं म्हणजे त्या डीओपीच्या किंवा त्या चलचित्रकाराच्या कामामुळे आर्ट डिरेक्टर, कॉस्ट्युम, मेकअप, ऍक्टर्स या सगळ्यांचं काम एकत्रित होऊन त्या कॅमेरामध्ये चित्रण होणार असतं, त्यामुळे ती कॅमेरामनची जबाबदारी असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्यांचं काम मी माझं काम चांगलं करून त्यांचं काम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे, त्यामुळे तो रिस्पेक्ट असतो.
1: अच्छा,
0: असं नसतं की तुम्ही मोठे आहात किंवा तुम्ही छोटे आहात, सगळे एचओडीज किंवा सगळे डिपार्टमेंट्स खरंच समान पातळीवर आहेत, परंतु मी जसं साऊंडही आहे, एडिटिंगही आहे, प्रोडक्शन डिझायनर आहे, डीओपी आहे, पण डीओपीला कधी पण जास्त महत्त्व दिलं जातं किंवा एव्हरी म्हणजे त्याच्याकडे बघितलं जातं एक वेगळ्या नजरेतनं, कारण एकतर चित्रभाषा आहे, चित्रपट आहे तो शेवटी, नाही म्हणलं तरी त्यात ते चित्रांशिवाय त्याला काही होऊ नाही शकत, ते माध्यमच एक्झिस्ट नाही होणार, आणि त्याच्यावरती ही जबाबदारी असते या सगळ्या लोकांचं काम एकत्रित करून ते सुंदर किंवा जसं दाखवायचं आहे हे योग्य पद्धतीने दाखवणे, ती त्याची सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी असं वाटतं.
1: हिंदीमध्ये तुम्ही इतकं छिचोरे केलाय, तुम्ही
0: स्त्री केलाय,
1: न्यूड फिल्म केलाय, न्यूड तर आपली मराठी फिल्म होती वगैरे, पण हे सगळं मराठी आणि हिंदी मधली अशी कुठली फ्रेम किंवा म्हणजे इतके कमर्शियल फिल्म करत असताना तुम्हाला काय भावलंय त्यातलं अधिक, किंवा अशी एखादी फ्रेम की नाही ही फ्रेम लागली आत्ता छान, आणि जेव्हा सिनेमा तयार होतो आणि जेव्हा तो आपण म्हणजे तसा तो कच्चाच असतो, जेव्हा आपण बघतो वाटतं अरे नाही अजून ही फ्रेम अशी झाली असती तर बरं झालं असतं,
0: का स्वतःच्या चुका तर तुम्हाला शेवटपर्यंत दिसत राहतात. आपण अजून सांगायला असं हे तर अगदी प्रत्येक याच्यात राहतच काही ना काहीतरी की अरे, कारण की खूप धापळ कधी कधी होत नाही, तुम्ही अचीव करायला जाता तुम्हाला ते कधी कधी करता येत नाही, कारण खूप फॅक्टर्स असतात, इतक्या गोष्टी असतात, कधी प्रकाश जात असतो, सूर्यास्त होत असतो, कधी घाईघाईने असतं, कधी कोणी लेट येत असतं, किंवा कधी पाऊस पडतो, कधी एखादी गोष्ट वेळेवर पोहोचत नाही, मग ती वेळ नंतर तुम्हाला कव्हरअप करताना तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, पण तरीसुद्धा हे सगळं कॉम्प्रोमाइज करताना तुम्ही कामाची क्वालिटी किंवा कामाची प्रत कधीही ढासळू देत न देता ते काम करायचं असतं, ही तुमची जबाबदारी असते. दुसरं म्हणायचं तुम्ही म्हणतात मी थोडासा ते राहिलं सांगायचं ते म्हणजे पैशाचा जो पण हा आहे, आणि दोन्ही मुद्दे एकत्रच होतात परत, की पैसा हा एक गोष्ट आहेच एक, पण तरीसुद्धा ना चांगली प्रत असावी एवढं नक्की. पैशाचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. परत जसं स्वयंपाक किंवा

0: बाकी कुठल्याही कलेमध्ये सुद्धा असं की जसं फॉर एक्झाम्पल हँडलूम जर बघितलं आपण, हँडलूम वस्त्र की जे तेवढं कदाचित सुती मलमली आणि हे नसेल, ज्याला खादी म्हणतात किंवा कुठलंही हँडलूमचं कुठली कला बघितली तरी त्याच्यामध्ये एक त्याचं स्वतःचं एक ऑथेंटिसिटी असते आणि त्याची स्वतःची एक क्वालिटी असते जी तुम्हाला ॲप्रिशिएट होतेच. ही नॉट नेसेसरी अत्यंत महागड्या सिल्क बरोबर त्याची कम्पॅरिझन करणं चुकीचं तरी आणि दोघांची व्हॅल्यू शेवटी सेमच आहे. हां, त्याला पैसे जास्त लागलेले आहेत, सिल्कला व्हॅल्यू जास्त आहे कदाचित, हँडलूमला तेवढे कदाचित कॉस्ट लागत नसेल असेल किंवा कदाचित तो फिनिस नसेल किंवा तेवढं टेक्स्चर वेगळं असेल, पण तरीसुद्धा त्याचा एक जो स्वतःची पर्सनॅलिटी किंवा स्वतःचं जे काय म्हणतात त्याला स्वतःचा जो बाज असेल ना तो कायमच त्याची व्हॅल्यू राहतेच. तसं ते मराठी आणि हिंदीमध्ये की पैसे कमी असतील पण तरीसुद्धा कलेला शेवटी ना पैशाचा हे नाही आहे, त्याच्यात टाकूही नाही त्याला कधी की हां त्याच्या क्वालिटीवरती तुम्हाला ऑफकोर्स मोठे मोठे सेट्स जे हिंदीमध्ये दिसतात ते मराठीमध्ये दिसणार नाहीत, पण तरी फोटोग्राफी चांगलीही असते सगळीकडे असू शकते, त्याच्यात तुम्ही कमी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुंदर काहीतरी बनवू शकता.
1: अमलेंदू चौधरी सिनेमॅटोग्राफर, आम्हाला हे नाव परिचित झालं हरिश्चंद्राची फॅक्टरी ऑस्करमुळे आणि अनेक असे छिचोरे सिनेमा आहे, OMG2 आहे, हिंदीमध्ये अनेक दिग्गज लोकांसोबत तुम्ही काम केलं, पण अमलेंदू चौधरी हे नाव नामवंत होण्यासाठी त्याच्या आधी कधीतरी त्याची सुरुवात झाली असणार, ती कधी तुम्हाला सुरुवात करावीशी वाटली की आपण कॅमेरा आपल्या हातात पाहिजे?
0: हा, मी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कॅमेरा आणला होता स्टील फोटोग्राफीचा जो 35mm त्यावेळेस होता, त्यातनं मी फोटोग्राफी चालू केली होती.
1: म्हणजे कॅमेरा मागे उभं राहून आपण कथा सांगावी?
0: नाही, हा तर त्याच्यातनं ते सगळं सुरू झालं होतं आणि माझी चित्रकला चांगली होती त्यामुळे माझा ओघ फोटोग्राफीकडे गेला आणि थोडा वेळ लागला मला सिनेमॅटोग्राफर आपण व्हायचं हे ठरवायला. पण नॅशनल फिल्म ऑफ आर्काइव्स म्हणून पुण्यात एक संस्था आहे जिथे मी खूप फिल्म्स पाहिल्या आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला सिनेमॅटोग्राफरच व्हायचं, स्टील फोटोग्राफीपेक्षा मला सिनेमॅटोग्राफी जास्त चॅलेंजिंग वाटली होती, तेव्हा मी ठरवलं ऍक्च्युली की सिनेमॅटोग्राफर व्हायचं. अशी झाली तर कारण मी त्याच्यानंतर मध्ये एकदा आम्ही फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो, पण तिथे मी कॉमर्स मध्ये गेलो होतो, सो कॉमर्स असल्यामुळे तिथे फक्त सायन्सला अलाउड होतो फॉर्म भरायला सुद्धा, आता तसा रूल नाहीये, पण ते जर नाही झाल्यावरती मग आम्ही परत आलो आणि मग कालांतराने मी जेव्हा स्टील फोटोग्राफीमध्ये चांगलं नाव कमवल्यावरती मला वाटलं की मी मुंबईला जावं आणि कोणाच्याकडे तरी जाऊन शिकावं, सो म्हणून मग मी मुंबईत आलो आणि मी अशोक मेहता म्हणून एक नामवंत सिनेमॅटोग्राफर होते त्यांच्या हाताखालीच मी इंटर्नशिप केली आणि मी काही गोष्टी तिकडं शिकलो आणि आय एम एक्स्ट्रीमली लकी, मी खूप भाग्यवान आहे मी त्यांच्या हाताखाली काम केलं. आणि अदरवाईज मी मुद्दाम नाही मला सांगायचं वाटतंय की मी फोटोग्राफीचा आतापर्यंत एक कोर्स पण नाही केलेला. मला बाबांनी माझा कॅमेरा दिला आणि मी कॅमेराचं बेसिक्स घेऊन त्यांनी सांगितलं, मी थोडंफार वाचलं पुस्तक होतं एक बेसिक फोटोग्राफीचं, त्याच्यातनं मी सुरू केलं आणि त्याच्यातनंच माझं पुढे हे झालेलं आहे. मी हे का सांगतोय कारण की अनेक मुलं असतील ज्यांना असं करावंसं वाटत असेल पण काही कारणांनी त्यांच्याकडे समजा काय पैसे नसतील किंवा इन्स्टिट्यूट्स नसतील किंवा ॲडमिशन मिळाली नसेल किंवा आणखीन काय झालं असेल तरीसुद्धा याचा अर्थ असा नाही की ते तुमच्याकडे दार बंद होतो. तुम्ही तरीसुद्धा हे जे शिक्षण आहे ना हे शिक्षण स्वतःचं स्वतः करण्याचं आहे, तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जरी गेलात तरी शेवटून हे तुम्ही स्वतःला कसे घडवता आणि तुम्ही किती पॉलिश होता याच्यावरतीच आहे. तुम्ही स्वतःवरती कष्ट करून जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून जर या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली ना तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल, कारण जितक्या लोकांना इच्छा आहे तितक्या इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे नाही आहेत. जितक्या लोकांना इकडे यायची इच्छा असते इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, इंडस्ट्रीला सुद्धा, चित्रपटसृष्टीला सुद्धा, नवीन नवीन

0: शब्दांची गरज असते, नवीन टॅलेंटची गरज असते, पण नॉट नेसेसरी सगळ्यांमध्ये त्या वयात तो विचार असतो की नाही मी जाईन मुंबईला किंवा मी या क्षेत्रात मला काम करायचं आहे. पण तुम्ही जर ते ठरवलं तर त्याच्यात काही अशक्य नाही आहे, कारण जर मला जमलं ना तर ते कोणीही जमू शकतं अशावरतीच मी विश्वास ठेवतो.
1: बट चांगला सिनेमा होण्यासाठी किंवा सिनेमॅटोग्राफर होण्यासाठी काय काय करायला पाहिजे आता तुम्ही?
0: मग तुम्ही जास्तीत जास्त मला वाटतं एस्थेटिक सेन्स तुमचा तुमचा तुम्ही डेव्हलप केला पाहिजे.
1: म्हणजे ना की चित्रकला तुमची चांगली आहे, मग हे आपल्याला कॅमेरा समजण्यासाठी किंवा सिनेमॅटोग्राफर होण्यासाठी किंवा कथा समजण्यासाठी साहित्य भाषा
0: किंवा
1: गाण्याचा सेन्स जो असतो ते सगळं आवश्यक आहे का?
0: आवश्यक आहे. आता
1: जास्त चांगला सिनेमॅटोग्राफर होऊ
0: शकतो. फार अनेक डिरेक्टर असे आहेत की ज्यांना ना चित्र, मी खरंच हे अनुभवलेलं आहे आणि मी सांगतो, अनेक दिग्दर्शक असे आहेत ज्यांना चित्रभाषा कळत नाही तरी सुद्धा ते चांगले दिग्दर्शक आहेत असं असतं सुद्धा. तुमचं डेव्हलपमेंट ना जसं तुम्हाला संगीताचा कान असतो किंवा नसतो तसंच तुम्हाला व्हिज्युअल पण आहे. हे ह्या तुमच्या इंटलेक्ट्स आहेत किंवा हे जे तुमच्या काय म्हणतात देणग्या आहेत ज्या दिलेल्या आहेत किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये, तर त्या त्याच्या थ्रूच तुम्ही ते ग्रास्प करत असता. म्हणजे कोणाला कान असतो, तुमचे जे इंद्रिय आहेत बेसिकली त्याच्यातनंच तुम्ही तुमचं रसग्रहण चालू असतं, त्याच्यातनंच तुमची डेव्हलपमेंट चालू झालेली असते. काही देणग्या तुम्हाला असतात, कोणाचा कान चांगला असतो, कोणाच्या डोळ्यातनं त्यांना चित्र रंगसंगतीचं एक आकलन होत असतं, अगदी लहानपणापासून गुण असतात, कोणी स्पोर्ट्समध्ये चांगलं असतं आणि त्यांचा बॉडी बॅलन्स चांगला असतो, परफॉर्मिंग आर्टिस्ट पण हे त्याच्यातनंच निर्माण होतात, जसं लिंग्विस्टिक टॅलेंट पण असतं. सो याच्यातनं तुम्ही निर्माण होताना ना अनेक गोष्टींचं कमी जास्त प्रमाणात तुमचं हे असू शकतं दिग्दर्शकांचं किंवा हे. सो डीओपी बंधनानं दोन पद्धतीची लोक याकडे आकृष्ट होतात. एक ज्यांना कॅमेरा आवडतो ॲज अ यंत्र, कारण की खूप जणांना टेक्नॉलॉजीचं एक आकर्षण असतं की अरे हे यंत्र मला आवडतंय, हे मला ना कॅमेरा मला फार आवडतो. आणि दुसरं एक आहे ज्यांना ना कला आवडत असते, ज्यांना ना ते कसं होतंय आणि मग त्याच्यातलं एस्थेटिक्स आणि फोटो कसा काढायचा, कॅमेरा कुठला असतो पण फोटो हा याच्यातलं रंगसंगती कशी आहे, याच्यातलं कंपोजिशन कसं आहे, लाईटचा कसा वापर झालेला आहे, कसा टिपलेला आहे, याच्यात जास्त ॲसेटिक्समध्ये जास्त रुची असते. त्यामुळे हे दोन पद्धतीचे लोक कॅमेराकडे आकर्षित होऊन या क्षेत्रात येतात.
1: आता तंत्रज्ञान खूप बदललंय, म्हणजे एक हे डिजिटल युग झालेलं आहे, तर कॅमेरा वापरताना म्हणजे ही टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी ही आड येते का ती आपल्या खूप फायद्याची आहे असं तुम्हाला?
0: नाही, हा ना एक प्रवास आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन येतच राहणार आणि ते कधी नाकारून नाही, नाकारून होणार काय, काहीच नाही. त्यामुळे या गोष्टी येत राहतात. तुमची ना शेवटी फ्रेम ही फ्रेमच असते. तुम्ही फ्रेम ती डिजिटल असो, तुम्हाला फ्रेममध्ये परत तेच आहे. ॲसेटिक्समध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग असाल, स्वतःला जर तुम्ही ॲसेटिक्समध्ये घडवलं असेल तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला ती फ्रेम आहे ना, मग त्या फ्रेममध्ये कशा गोष्टी बसवायच्या आहेत, त्याच्यातनं कशी भाषा निर्माण करायची, हे शेवटी सत्य राहणार.
1: कॅमेरा बघा, एखादा व्यक्तिरेखा जी असते तिच्या जवळ जातो किंवा दूर जातो आणि मग यातून पाहणाऱ्यांच्या म्हणजे भावनांवर कसा काय फरक पडतो, ह्याचा काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिड शॉट, लॉंग शॉट किंवा क्लोजअप,
0: हे तुम्ही ना हळूहळू शिकता आणि तुम्हाला ते परत तिथे सुद्धा जाणवतो. मला ते ऑफकोर्स तुमच्या मनात सुद्धा या गोष्टी तुम्ही ठरवून जाऊ शकता, पण कधी कधी परफॉर्मन्स बघून तुम्हाला वाटतं सुद्धा की अरे याचा ना एक क्लोजअप घेतला पाहिजे किंवा इथे ना एक मुव्हमेंट पाहिजे आणि आपण त्या व्यक्तीच्या जवळ झाला पाहिजे, लांब झाला पाहिजे. कधी कधी तुम्ही ते चॉईसेस अवॉइड पण करता, जसं हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही ते आम्ही फार कमी क्लोजअप घेतलेले, त्याच्यात दोन तीनच क्लोजअप्स आहेत अख्ख्या फिल्ममध्ये असं, पण तो निर्णय होता त्यामुळे ते तसं आलंय.
1: पण आता असं करताना आपण म्हणजे दिग्दर्शक आणि
0: कॅमेरामन
1: म्हणजे सिनेमॅटोग्राफर
0: यांच्यात मतभेद होतात का? हा नेहमीचा प्रश्न आहे. मला सगळेच विचार माझ्या मित्रांपासून सगळेच, अरे कोण ठरवतो? हे ना कलेक्टिव आहे.

0: एक खूप कलेक्टिव्ह क्राफ्ट आहे म्हणता येईल. आणि दिग्दर्शक बघत आपण सिनेमाटोग्राफर नेहमी दिग्दर्शकाची विजन किंवा दिग्दर्शकासाठी काम करत असतो आणि दिग्दर्शकाची जी विजन आहे, दिग्दर्शकाचं जी स्टोरी सांगायची येईल त्याला लोकांना, ह्याच्यासाठी तुम्हाला घेतलेलं असतं. तुमचं पटो न पटो जे काय असेल ना, तरी सुद्धा शेवटी तुम्ही ना त्याला त्याची दृष्टी आणि तुमचं टॅलेंट अशा ठिकाणी वापरायचं असतं की ते तुम्ही वरच्या लेवलला नेऊन ठेवता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या कामाने त्या चित्रपटाचा स्तर उंचवता यायला पाहिजे. याच्यामध्ये या फार छोट्या गोष्टी होतात की कुठलं काय कोणाला आवडलं आणि असं.
1: महत्वाच्या विषयाकडे यायचं, गोंधळ सिनेमा जो आता गाजतोय सगळीकडे, ऑस्करसाठी त्याची निवड झाली आपल्या भारतातर्फे, आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात की तुमचा दुसरा सिनेमा.
0: भाग्यवानच म्हणजे भाग्यवानच म्हणतात.
1: ग्रेट आहे ना हे सगळं. पण तुम्ही त्याच्यामध्ये बघा 27 मिनिटांचा एक वन शॉट घेतलाय, तर तो कसा काय म्हणजे गोंधळ हा कसा काय, हा काही आवाज नाहीये किंवा म्हणजे ती आपल्या महाराष्ट्राची एक विधी आहे म्हणजे एक संस्कृती आहे, तर हे करताना कसं काय म्हणजे इतका मॉग तो मोठा आणि तो 27 मिनिटांचा आहे
0: बघा. आणि गोंधळ चित्रपटाचे पण गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. संतोष दावकर जे आमचे त्यांची पहिली फिल्म आहे, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांनी स्वतःचा त्यांचा बिझनेस पण आहे आणि त्याच्यामध्ये पण ते अभ्यास करतच असतात, नवीन नवीन शिकत असतात. आणि त्यांनी ही फिल्म करताना प्रचंड अभ्यास केला होता, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला होता, फिल्म फेस्टिवल्सपासून कसं करावं. त्यांनी मला ॲक्च्युली ही फिल्म घेताना आधी सांगितलं की मला याच्यामध्ये खूप मोठं लॉंग शॉट घ्यायचं आहे. हां, त्यांच्या मनात हे पहिल्यापासून होतं. आणि मग तो जेव्हा आम्ही पहिला ठरवला शॉट कुठपर्यंत पाहिजे आणि कुठपर्यंत तो घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तो कसा एक्झिक्यूट करायचा, त्याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या, हा आम्ही दोघांनी मिळून ठरवलेला. आणि ऑफकोर्स माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी मला तेवढं माझं त्यांच्याबरोबरचं नातंही चांगलं होतं आणि आमच्यामध्ये असं कधीच प्रॉब्लेम नाही आला की ते फोर्सफुल होते किंवा मी फोर्सफुल होतो. इट वॉज क्वाईट अ स्मूथ राईड. आणि तो कोरिओग्राफी करताना मला खरंच खूप मजा आली आणि आनंदही झाला की कोलॅबरेटिव्ह कसं काम करायचं हे त्यांचं पहिला चित्रपट असूनही त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांना काय पाहिजे त्याच्यात ही त्यांना क्लॅरिटी होती. आणि माझ्या गोष्टी मधून जर मी काही सुचवत होतो तेही त्यांना कळत होतं. हे फार कमी जणांना तो सेन्स असतो की त्यामुळे आमचं कधी कधी जे संभाषण असतं ना ते सुद्धा मग अर्धवट राहतं की समोरच्याला इव्हन इफ ते दिग्दर्शक असले तरी सुद्धा चित्रभाषा त्यांना कळतेच असं नसतं, त्यामुळे त्यांना ते सांगताना जर कळत नसेल ना तर त्यामुळं त्यांना सांगणं खूप अवघड जातं. तसं काही संतोष दावखरांच्या बाबतीत नव्हतं आणि त्यामुळे तो शॉट आम्ही 7 दिवसांमध्ये केला होता. 7 दिवसांमध्ये तो तुकड्या तुकड्यात केलेला होता आणि तो मग एकत्रित केल्यानंतर मग त्याचा तो एक छान इम्पॅक्टफुल असा इफेक्ट आला.
1: आणि एखादा चित्रपट म्हणजे संपूर्ण रात्रभराचा असेल तर लाइटिंग तेच म्हटलं की म्हणजे अशी मजा येते का?
0: मला खूपच आवडतं मला लाइटिंग, मला आर्टिफिशियल लाइटिंग ज्याला म्हणतात कृत्रिम प्रकाश योजना ती मला अगदीच आवडते. त्यामुळे मला नाईट शूट्स किंवा रात्रीचं शूटिंग जे असतं ते मला प्रचंड आवडतं. मी सुद्धा रात्रीचा आवडणार माणूस आहे त्यामुळे मला अगदीच छान वाटतं की भावा झाला तर भरपूर लाईटिंग करायचं आहे. आणि
1: सिनेमा असेल ना रात्रीचं शूट असतं
0: हो, आणि मूड एक मूड क्रिएट करणं तुमच्या लाईटिंगनी तुमच्या प्रकाश योजनेने एक मूड तयार करायचा, इट इज लाईक पेंटिंग. तुम्ही पूर्ण अंधारात आणि सिनेमाटोग्राफी आहेच तशी की तुम्ही कुठल्याही स्पेसमध्ये स्पेशली इनडोअर स्पेसेसमध्ये किंवा त्या प्रकाश योजनेने अंधारात तुमच्या ब्रशने जसे कॅनव्हसवर कलर रंगांचे फटकारे मारतात तसं तुम्ही ते लाइटिंग करून ती प्रकाश योजना करून ते निर्माण करत असता. हे त्याचं गमक आहे त्यामुळे मला ते खूपच आवडतं करायला. छायाचित्र असेल छायाचित्रकार किंवा चलचित्रकार, या चित्रकार हा शब्द खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि तो कोणी विसरू नये.

0: सो छायाचित्रकार हा शब्द किंवा चलचित्रकार हा शब्द हा अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या प्रोफेशनमध्ये, कारण चित्रकार हा त्याच्यातला एक घटक आहे. तुम्हाला चित्रकारासारखंच काम करायचं असतं.
1: खरं तर कॅमेरा निर्जीव असतो आणि त्यातून दिसणारं जग हे मात्र कधीच निर्जीव नसतं, कारण कॅमेरा मागे एक माणूस असतो आणि तो माणूस प्रकाशाकडे पाहतो, सावलीकडे पाहतो, चेहऱ्याकडे पाहतो आणि मग त्या सगळ्याला एका फ्रेममध्ये तो बंदिस्त करतो. काही फ्रेम्स या विसरल्या जातात पण काही फ्रेम्स मनात कायमच्या आपल्या राहतात. आणि अमलेंदू चौधरी यांच्या कॅमेऱ्यातून आलेल्या अनेक फ्रेम्सनी भारतीय सिनेमाच्या प्रवासात आपली अशीच एक जागा निर्माण केलेली आहे. जसं हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून ते आत्ता गोंधळपर्यंत, मराठी मातीपासून ते आंतरराष्ट्रीय पडद्यांपर्यंत तुम्हाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे हा प्रवास केवळ एका DOP चा नाही आहे, तर हा हे एका कथेच्या प्रकाशाचा प्रवास. अमलेनूजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी खूप असा मनमोकळा संवाद साधलात. म्हणजे सिनेमा खोटा असतो परंतु आयुष्य किती तऱ्हेतऱ्हेनं खरं असतं हे सांगण्याची कुवत कॅमेरामध्ये असते. आणि म्हणूनच तो सिनेमा आम्हाला, प्रेक्षकांना, आमच्या जवळचा खाजगीतला, प्रत्येकाला तो खाजगीतला अनुभव असं वाटतो. आणि याचं सगळं श्रेय जे असतं हे तुमच्यासारख्या DOPंचं असतं. आणि म्हणजे तुमचे दोन सिनेमा, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि त्याच्यानंतर आता हा दुसरा सिनेमा गोंधळ, हा सिनेमा ऑस्करसाठी जातोय. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या कॅमेराला अशीच नवी दृष्टी मिळत राहो, नव्या कथा मिळत राहोत आणि त्या कथा जगभराच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहोत. आणि आपल्या मराठी म्हणजे दोन मराठी सिनेमे आपले ऑस्करपर्यंत पोहोचले याचा आम्हाला मराठी माणूस म्हणून, मराठी म्हणून अतिशय अभिमान आहे, जो आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि असं एक प्रत्यक्ष व्यक्तिमत्व आज आमच्या स्टुडिओत समोर बसलेलं आहे याचाही आम्हाला खूप आनंद होतोय, आमच्या श्रोत्यांनाही खूप आनंद झाला असेल. आणि संपूर्ण आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. ऑस्कर आपल्याला घेऊन यायचा आहे.
0: थँक्यू व्हेरी मच. मला सुद्धा आकाशवाणीत येऊन आणि हा तुमच्याशी संवाद साधून फारच छान वाटलेलं आहे. आणि आपण सगळेच जण चित्रपटांवर प्रेम करणार आहे. चित्रपट हा सर्व कलांचा एक समागम झालेली गोष्ट आहे, त्यामुळे चित्रपटांचा आस्वाद घेणं हे आपलं एक जो प्रवासाचा भाग आहे आपल्या जीवनाचा.
1: हा त्यामुळे
0: हो आणि म्युझिक, त्यामुळे ते त्याच्याशिवाय काही होऊ नाही शकत. त्यामुळे असंच चित्रपटांवर प्रेम करत राहा आणि या सगळ्या प्रवासामध्ये हे दोन्ही सिनेमे असेल किंवा आता गोंधळ स्पेशली ऑस्करला झालेलं आहे, याच्यासाठी तुमच्या इच्छा आणि आशीर्वाद असूच देत आमच्या पाठीशी.
1: सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत आणि आम्हालाही, आम्हालाही ऑस्कर भारतात आपल्याला
0: नक्कीच.
1: धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते हो, सहज संवाद कार्यक्रमात आज आपण बोलत होतो DOP म्हणजे सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांच्याबरोबर. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या आणखीन काही सूचना असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. आणि आजची ही मुलाखत तुम्हाला आवडली की नाही हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आम्ही आपल्या पत्राची, आपल्या व्हॉट्सअप मेसेजची आम्ही वाट पाहतो आहे. नमस्कार. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम.

यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सूत्रसंचालन केले आहे प्राची परांजपे यांनी आणि सादर करते सुमित श्रीवाद.

पनीता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला.

0: आता वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पप्पेट शो बबल शो मधून, पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी BA नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली 2 दशकं त्या मनोरंजन, लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे. Yes. मला वाटतं खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खरं तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हटलं तर थोडं थोडं एकत्र आहे. तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असे या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथं स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी, त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये, आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला खरं म्हणायचं तर.
0: पण तसा विचार केला तर ललित कलामधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील.
1: Yes.
0: पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात, याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल?
1: पपेट शो म्हणजे काय तर बाहुली नाट्य, ज्याच्यामध्ये बाहुलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पाध्य हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
0: खरं तर नाहीये.
1: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळा लेवलचा आहे, पण हळूहळू का होईना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असे नाही तयार झाले, पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे आहे. जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो नंतर वेगळं काय, लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला, 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले. तेव्हा म्हटलं अरे आपल्याला एका पपेट शो वर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
0: तर अचानक उठून एखादी मुलगी हे करत नाही, तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती? म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये?
1: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा, आजोबा हे सगळे बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम करायचे.
0: बर.
1: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती. आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
0: ओके.
1: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही, कारण काही 1 तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खं कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं, आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शोकडे मी वळाले खरं तर.
0: बर. बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात, बरोबर? कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
1: येस. हा

0: फील खरंच खूप वेगळा आहे, कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक आहेत, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात, आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कोणी असल्या तर असल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल तेव्हा कुठेतरी माझं नाव नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शोमध्ये. आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे, त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पपेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पपेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहीत असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात अक्षरशः. मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री भावल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट, म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या भावल्या, जायंट पपेट, अशा वेगळ्या वेगळ्या काठीवरच्या भावल्या, सगळ्या तऱ्हेच्या भावल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या भावल्या, तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो, म्हणजे आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत एक ते 5,000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले, तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार फार तर 1 मिनिट जाईल. 1 मिनिटाचा पासून ते 1 तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी, एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिल्या काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते, पण त्यांचे पेशन्स संपत असतात, कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो आहे. रादर हा सगळा गॅझिलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे, कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारं चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेन मध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60%पर्यंतच मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा आहे, तर मी क्लिअरली सांगते या लेवलचे शो होऊ शकणार नाहीत, कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे आहे हे बघायला लागतं, त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही, म्हणजे गेल्या गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही, हे मी स्वतःच स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये, जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला, ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली, आणि नुकसान पण खूप सारे याच्यामध्ये झालं माझं. पण आता हळूहळू बनवत बनवत बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या, तरच ते लिक्विड बनू शकतं, असं सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे?
0: हा ऑलमोस्ट 2.5-3 वर्षाचा रिसर्च आहे.
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य, की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे, तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: नुसतं साबणाचं पाणी नाहीये. जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात.
1: बरं,
0: पण मी त्या सांगू नाही शकणार.
1: ठीक आहे. पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला?
0: आला, आला, निश्चितच आला. आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं, की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं, तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः. 50 लिटर टाकून दिले आतापर्यंत.
1: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
0: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हणलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये, आणि इतक्या भारी लेवलचा नाही पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल. आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
1: बरोबर.
0: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना,
1: आपण
0: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःच स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का, कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का, की ज्या इथं मिळत नाहीत त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं, आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो हा.
1: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचात?
0: हो हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिस वरती करते. म्हणजे मी शो काउंट केलेच नव्हते की असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर 10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया. चुकले त्याच्यात, पण त्याचे काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळं लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
1: बरोबर. पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शो वर आहे?
0: दोन्ही चालू आहे माझे शो. वेळ गणपतीत तर 2-2 तासाचा शो मुलांसाठी मागतात, 1 तासाचा पपेट शो, 1 तासाचा बबल शो. मानधनही मी त्याचं खणखणीत घेते, पण 2 तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन. की लहान मुलांसाठी एवढं 2 तासाचा शो करणारं कुणी नाहीये.
1: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत, कारण बोलक्या बाहुल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
0: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढाच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी आहेत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलानापासून अशी गाणी असायची, ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहीत नाहीये. पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मग मी बोलक्या बाहुलीवरती जास्ती फोकस केला, आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो बबल शो. संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात. सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं, आणि ती जबाबदारी आपली असते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही 1 तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत, म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे, कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलंही अगदी शिक्षण घ्या, नोकरीतही लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही. सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केलं 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या. की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात

0: याच्यात हे करायचं, आम्हाला बंद पाकिट घ्यायची सवय आहे, असं सगळे विचार करतात. ऍक्टिंग ही इन्व्हेस्टमेंट आहे. तसं या बिझनेसमध्ये जर मोठं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा खोल विचार करून प्रेक्षकांना हे आवडतंय का, कसं जातंय, 15 मिनिटांनंतर मी लोकांना विचारायचंय की कसा वाटतोय शो, तर लोक म्हटले 15 मिनिटांच का, अजून का नाही, मग जर कॉन्फिडन्स यायला लागला. तुम्हाला आता आजची जेनझी पिढी माहितीये, 10 मिनिटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणेन मी खरं तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठं कसं, एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून
1: राहतात.
0: मुलं तशी नसतात, उठून निघून जातात, भूक लागली हे गेलं, तर ही मुलं हालत नव्हती.
1: बर,
0: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय, मग कॉन्फिडन्स जसा वाढायला लागला तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या, अगदी बोरीआळी पासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल, अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात, तर त्याला खूप सारे होल्स असतात, तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते. मग त्याला दोरी गुंडाळून कसं

0: एंट्री केल्यापासून टाळ्या पाडायला पाहिजेत अशी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मी जर उद्या घरच्या पुरत्यामध्ये स्टेजवर एंट्री घेतली, आज कोण कलाकार करणार आहेत या का, असा प्रश्न आला तर तुम्ही फेल. मग मी माझा गेटअप असा केलाय की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7-8-8 हजार मिनिमम आहे, हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीलाच टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला स्टेजवर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमनी सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती, मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये, मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 घरात आहे. साऊंड सिस्टीम माझी, काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी, पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट, तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दी स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्यावेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते, बाप रे 1.5 लाख घालवणार आहे मी आता कसं काय करू. एकदाच अमेरिकेला माझं जाणं झालं, परत जायला मिळेल का नाही माहित नाही, अशाला विचार नाही करायचा उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल. तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या, कैक माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या, जवळपास आता 100 वर शो झाले स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं, एक्सटेन्शन बोर्डवरती बबल लिक्विड सुरुवातीला पडल्यावर तिथे स्पार्क होऊन खराब झालं, मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे. कित्येक गोष्टी मी बदलल्या, सतत बदलत राहायला लागतात, तरी ही इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची, पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
1: वा फारच छान.
0: 4 लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती 3 कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे,
1: परंपरा
0: आहे, आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता, आता काय तुम्ही लावणीचं करणार का. लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये. जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
1: शालीनतेनी लावणी सादर करता येते
0: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये, आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
1: फारच. मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्राकडे कसं बघावं, किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता, पपेट शो करता, तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार व्यक्तिगत आयुष्य पण आहे, हे सगळं मॅनेज कसं केलं, हे महिलांना पोचवाल का.
0: मला जुळी मुलं आहेत आणि जी आता 15 वर्षाची आहेत, म्हणजे मी बऱ्यापैकी आता सुट्टी झाले
1: खरंय,
0: पण ते दोघं लहान असतानाचा काळ खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला.
1: बर.
0: आणि याच्यासाठी आत्मविश्वास याच्यामध्ये काय, आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास.

0: तेव्हाला हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना, आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई किंवा माझ्या सासूबाई या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रिपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवा आहे रुटीन लाईफमध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रिपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रिपला जायच्या, आई नसेल तेव्हा त्या नाही, असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ आहे तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू, मी बघते.
1: बरोबर.
0: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना, मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
1: फार महत्वाचा पॉइंट आहे, थोडा इलॅबरेट करून सांगा.
0: कारण की आपण शेवटी माणूस आहोत, आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये, मीच स्वयंपाक करतेय, मीच मुलांना वाढतीये आणि मग मी कार्यक्रमाला जातीये, हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना तर थोडेफार पैसे मी बाईला देईन, हरकत नाही. मला जे चार चौघी करतायत ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, नाव मिळवायचंय ना, तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी चार कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत, त्याच्यात काहीही मला वावग वाटत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं तुमची बुद्धी तिथे खर्च करायचंय तर छोट्या छोट्या गोष्टीत. माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला, तिकडं थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला, खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी पुसायला जाणार, किंवा मुलांवर आरडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं, ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला. हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांचा त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठीही रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्या बरोबर ते ऍडजस्ट झाले. आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना, त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आता आत्ताकडची भीती वेगळी आहे, पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होते आदरे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
1: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
0: हो, तर त्या सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
1: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
0: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल आज कामावरती बाई नाही आली, माझ्या घरी पसारा पडलाय, किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये, किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली, मुलं काय खातील. एक दिवस मागवलं ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही, ते सत्य आहे यातलं.
1: खरंय खरंय.

0: आता तुमचा कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर, म्हणजे त्यांच्याबरोबर थोडी दंगामस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी, शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज आहेत, म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येती बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये. बरेचदा गैरसमज असे असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षातनं एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षातनं जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात माझी 7-सीटर गाडी आहे, बबल शो पपेट शोचं सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम 2 जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघंच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिवपेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथनं बाहेर पडायला 1 तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, 4-4:30 घर सोडायचे आणि परत सदाशिवपेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे.
0: बर,
1: म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2.5 तासाचा शो. हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यातनं 1 दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीयेत, पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्ट आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं व्यायाम, बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
0: फारच वेगळा मुद्दा आहे.
1: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
0: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
1: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा टाळ्या ह्याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
0: क्या बात,
1: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये. आणि ही झाली शारीरिक क्षमता.
0: बरोबर,
1: येणारच होते. मेंटली ताकद पाहिजे, म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे. आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज, सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस पडायचा थांबणार आहे का, पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणलं स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता. आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले आहेत की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
0: बर,
1: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो, माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते आणि आम्ही रस्त्यावर खेळता येईल असे सगळे गेम घेतले. पाऊस एकदाही आला नाही आणि मस्त कार्यक्रम झाला.
0: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाजपासनं मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
1: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि पार्किंग मध्ये कार्यक्रम होता.
0: बर,
1: साऊंड सिस्टीम चालत नव्हती अशा वेळेला, म्हणजे हार्डली 50 लोक होते, मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिक वरती गेम शो घेतला मी.
0: बापरे. बर,
1: म्हणजे असं खूप सारे प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील, पण आपण त्याच्या आधीच आज कुठलं माझं काय होतंय जाऊ दे हे मला काही जमणारच नाही एवढं अवघड बापरे याच्यात कोण पडणार असेच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत
0: बर,
1: ज्या मी काही अमेरिकेमधनं आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल फार फार तर की बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख,
0: पण
1: आपल्याकडे 1.5 लाख बापरे एवढं मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
0: मला ना मगाचपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवतंय. म्हणजे
1: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. मी काही कोणी सेलिब्रिटी नाहीये किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
0: पण सेलिब्रिटींकडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
1: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं एलईडी लाईट गोल लावलेलं असं माझ्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर एलईडीचा बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
0: फारच छान चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्हीही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
1: खरं तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी 1-1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे, त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याचा सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊन मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मग किती जपून खर्च केला पाहिजे. जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की ह्या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं, तर काही फरक पडत नाही लोकांना. पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा पण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
0: शाळा सुरू,
1: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते. पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करत आहे माझं कसं बघणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं. आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
0: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
1: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो. म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. याच फील्डमधल्या 10 गोष्टीत मी पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे. तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले, ओ अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की 3-4 वेळा मागितलं, अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण काय बघू इथे रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
0: अरे वा,
1: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझन पासनं गेल्या 10 वर्षात लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते.
0: बर,
1: ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले त्यावेळेला, ऑनलाईन गेम शो घेतले आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरं आहे बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाहीये ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते. मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. म्हणलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी. मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना दोन जॅकेट गिफ्ट केली. म्हणलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेमसेम असा एक कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहिलं पाहिजे.
0: खरंय,
1: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
0: इव्हन टेकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण एकमेकांच्या मदतीला.
1: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणून सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे.
0: कधी लागेल
1: माझं काही कुणावाचून अडत नाही हे वाक्य मला आवडतच नाही. एक कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते एक कोटी रुपये कुठं उपयोगी पडणार आहेत. अगदी आपल्याला कचरेवाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव प्रसिद्धी पैसा, तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो. या विचारातनं मी काही एनजीओजनी मला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांच्याबरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा खर्च उचलतोय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच नसतं. मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य काढायचं आहे की यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
0: एखादा अनुभव आहे असा,
1: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास पाचवी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता. आणि त्याचे आई वडिलांनाही त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला चौथा का पाचवा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचा दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं 10वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. आणि तो जवळपास 8वीत होता, पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा 5वीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेलीये 3 वर्षात, मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक एक 3-4 महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला लिहायला शिकवू. आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी उन्हाडक्या करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्यासमोर तयार झाला. ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी. आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय, सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे रादर आपण मुलांना मोठं करून टाकलंय, पण 16

0: 16 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
1: नाही माहिती नसतं.
0: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल. तर कॉलेजमधनं सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाहीत. किंवा ते लहानच असतात मुलं, 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये. समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत, त्यामुळेच तर हे अत्याचार होतात. किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण.
1: खरंच
0: खरं तर ही मानसिकता बदलायला पाहिजे, पुरुषांची कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे. पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते याच्या.
1: आणि हे सगळं तुम्ही पपेट शोच्या माध्यमातून गेम्स घेता, तिथे बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
0: तिथे हे मी याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्रीभ्रूण हत्येबद्दल बोलतो.
1: बर,
0: आजकाल मुलींना खरं तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीने करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. कित्येक संस्था असतात, त्या या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेये.
1: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात.
0: सगळ्या गोष्टी हव्यात. मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं, करायच्या आताच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. कारण की हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे. तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिकेत जाऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्ही आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकवा ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हटलं पैशांना नाही रे, हे शिकतायत, हे सगळं माझ्या आतनं आले, ते तुझ्या आतनं येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा हा रिसर्च केलाय बबल शोचा, मुलं येतच नाहीत परत. कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेनी सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादं प्रॉडक्ट विकायचं असेल, त्यासाठी काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो.
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच आहे.
1: खरंय,
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय. 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागलेत, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, हे मला जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात समोरच्या व्यक्तीला ते प्रोडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे गिराईक निघून जाते असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य
1: आहे.
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं. कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं, मानसिक थोडा खचलेला असतात आणि मग चर्चेत निघतं. त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की चार पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला, म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे गेलो
0: गेलेलो आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी सोशल वर्कर हवे आहेत. मी अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा. सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाहीये मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक मग छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात, त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं,
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा,
1: काय
0: सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे, आता मी कधी जाऊ, आता मी कधी जाऊ. 11 सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 तास वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैताली ताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या, आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोजबद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगलबद्दल न बोलता आपण महिलांसाठी, महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन, टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
1: आत्ताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बरायतर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या सिनेमातली गाणी शोधे हो आत्ता आपण ऐकली. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आत्ताचं गाणं आपण ऐकलं आणि याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं। सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया। चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया। कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया। मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।

0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे, असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात, असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे, असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं, अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी.
1: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा सुधारित अंदाजही RBI नं जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज RBI नं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या IMF आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं याबाबतच्या

0: धर्मबद्धता वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामानविषयक वित्तपुरवठा न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्रं आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळे सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. 3 सप्टेंबरच्या पहाटे 3.6 तीव्रतेच्या भूकंपानं सिरोंचा तालुका हादरला. अहेरी तालुक्यातील काही गावांनाही भूकंपाचे धक्के बसले. सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 5 सप्टेंबरला सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तर कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ J.P. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन पुणे इथं सन्मानित करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अधिनियम 2025 आणि पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोलीत 1 दिवसीय कार्यशाळा आणि पंच संमेलन आयोजित करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ग्रामसभांना सक्षम करून उपलब्ध शासकीय योजना आणि संसाधनांच्या योग्य नियोजनातून गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधावा असं आवाहन पंडा यांनी केलं. अंगणवाड्यांमध्ये पोषण माह साजरा करण्याच्या अनुषंगानं एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्यानंतर पोषण माह साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील 2182 आणि शहरी भागातील 220 अशा एकूण 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आलं. शून्य

0: ते 6 वर्षे वयोगटातील बालकं, गर्भवती आणि स्तनदा माता तसंच किशोरवयीन बालकांना याचा लाभ देण्यात आला. दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी 45 समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचं उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा इथं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते 4 सप्टेंबरला झालं. जिल्हा प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली इथं गोल्ला गोलकर समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. दिंडी, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि श्रीकृष्णाच्या झांकीत सजलेले बाल गोपाल हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. गणेश चतुर्थीचा सण नागरिकांनी भक्तिभावानं साजरा केला. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवस पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी एटापल्लीचा दौरा करून शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा आणि तोडसा या दोन आश्रमशाळांचे मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुरगी आणि पैमा येथील जिल्हा परिषद शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गडचिरोलीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिणामभिमुख काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये गडचिरोली जिल्ह्यानं मागील 2 वर्षात 34व्या स्थानावरून 9व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्री आणि आयुक्तांनी विविध शाळा भेट देऊन पाहणी केली. 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. त्यात 461 प्रकरणे आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित 425 आणि दाखलपूर्व 36 प्रकरणांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये 1,04,16,15,589 रुपयांची तडजोड झाली. मोटार अपघात नुकसान भरपाईच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या हस्ते संबंधित पक्षकाराला धनादेश प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसला. पुरामुळे अनेक मार्ग बंद होते. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं 525 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. काही गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. तब्बल 4 दिवसानंतर भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. मध्यम लहरी.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दशरथ राऊत यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 5 हिंदी मराठी हायकूकार. मंडळी, जपानी हायकू मराठीत आला पण तो थोडा बदल करून लिहिला गेला बरं का. मूळ जपानी हायकूमध्ये सीझनल की असते, तशी मराठी हायकूत नसते. जपानी हायकू म्हणजे सीझनल की म्हणजे ऋतूंशी जोडलेला असतो, सीझनशी निगडीत असल्यानं एक ऋतुवाचक शब्द असणे त्याला सीझनल की म्हणतात. जसं फुलपाखरू हे वसंताचं प्रतीक आहे, साकुरा चेरी फुलांचा बहर आहे, वसंत ऋतूत ही फुलं फुलतात, 15 दिवसानंतर ही फुलं गळतात. साकुरा गळून गेल्यावर झाडं बोडकीच राहतात, त्यावर बर्फ साठतो. चंद्र असा उल्लेख आला तर शरदातील चंद्र समजायला पाहिजे. फुजी पर्वत हा जपानवासियांच्या मनातील पवित्र स्थान आहे. टायकून म्हणजे पानगळीच्या आधी होणारं वादळ. सोरबॉन म्हणजे अंक शिकवण्यासाठी मण्यांची पाटी. हे सगळे शब्द का सांगते मी तुम्हाला की या सगळ्याचे उल्लेख जपानी हायकूत येत असतात. मराठी हायकू जो आहे तो ऋतूला संबोधित करत नाही, तो एखाद्या दृश्यातून उद्भवतो. म्हणजे हे दृश्य निसर्गाचं असेल किंवा शहरातल्या रहदारीचं असेल किंवा नुसतं एखादा देखावा उभा करणं. पण नुसता देखावा उभा करणं म्हणजे हायकू नाही, तर दृश्य मांडता मांडता त्या देखाव्याप्रमाणे त्यात लपलेलं सत्यही जाणवून द्यायला हवं. आता शिरीष पैंचा एक हायकू सांगते. हा, धडपडत धडपडत कुंपणावरून खाली निघाल्यात वेली. किती छान हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं ना, त्यातून जीवनातील स्त्रीचा वेली म्हटल्यामुळे जीवनातील स्त्रीचा स्ट्रगल कळतो. बरा, इंदोरचे कवी श्याम खरे अतिशय प्रसिद्ध आहेत. ते एक छान हायकूवरती लिहित असतात. त्यांचा सुंदर हायकू बघा. एकच पान उभे डहाळीवर थरथरत. कमीत कमी शब्दात एका वयस्कर आणि एकाकी माणसाचं चित्र रेखाटलंय. किती बोलकं दृश्य आहे ना हे. श्याम खरे यांनी 5-7-5 हायकू लिहिले. रंग हायकूंचा असा एक त्यांचा काव्यसंग्रह 2017 प्रकाशित झाला. त्यातलेच हायकू मी तुम्हाला दिले आणि देते. चिमटीतून फुलपाखरू सुटे रंगली बोटे. चिमटीमध्ये फुलपाखरू आलं तर खरंच आपली बोटं रंगतात, हे किती नाजूक विचार आहे हा. श्यामखरे यांनी हिंदी हायकूंचा अभ्यास केला होता. हिंदी हायकूकर 5-7-5 लिहित होते म्हणून श्यामखरे पण लिहायला लागले. तर हिंदी हायकूची एक झलक सांगते. बैठ ही गई तितली सुकुमार पंखुडी पर. आता डॉक्टर किशोर गोयंका यांचा हा हायकू काय दर्शवतो? तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे म्हणून तितली कशोर बसली पंखुडी पर बसली. बैठ ही गई म्हणजे झालंच शेवटी आकर्षण. तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे, तितली सुकुमार ही पंखुडीवर बसली, फुलावर फुलपाखरू बसणं, एवढीच क्रिया हायकूकारासमोर घडली ना. पण त्याने काय केलं, शब्दांची नेमकी रचना करून हायकू निर्माण केला आणि त्यातून अर्थ पोचवला. आता सत्यानंद जावा यांचा एक हायकू आहे. सागर के पास रही फिर भी प्यासी तटकी रेत. समुद्र एवढा अफाट पण किनारा कोरडा, हे दृश्य आपणही बघतो. यातून हायकूकरांनी काय शोधलं, एखाद्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात असलेल्या स्त्रीला सुख मिळेलच असं नाही. रही फिर भी प्यासी तटकी रेत. मराठीमध्ये लांबलचक कोणींचे हायकू लिहिले जायचे पण हिंदीतील कवींनी काय केलं, 5-7-5 तंत्र लवकर अवगत केलं होतं. त्याचं कारणही असं आहे की डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी हायकू हिंदीत आणला आणि त्यांना स्वतःला जपानी येत होतं, त्यामुळे त्यांनी थेट जपानी हायकूंचा अभ्यास करून हायकू हिंदीत आणला. त्यामुळे जपानी हायकूचं जे 5-7-5 तंत्र होतं तेच हिंदीत आलं. पण शिरीष पै यांनी काय केलं होतं, जपानी हायकूचे भाषांतरित हायकू म्हणजे इंग्रजी हायकूंचे पुस्तक वाचले होते, म्हणजे इंग्रजी हायकूंवरनं त्यांनी हायकू मराठीत आणला. त्यामुळे ते 5-7-5 नव्हते, भाषांतरित हायकू हे पसरट होते. पण एवढं मात्र घडलं की हायकूचा आत्मा शिरीष पै यांनी उत्तम आत्मसात केल्यामुळे त्या खूप सुंदर आणि अर्थपूर्ण हायकू लिहू लागल्या. हायकू हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचं श्रेय निश्चितपणे त्यांनाच जातं.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा

मेघना साने यांचा लेख। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुपालनामध्ये खाद्याचा खर्च मोठा असल्यानं स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पर्यायी पोषण स्रोतांचा शोध महत्त्वाचा आहे. यामध्ये अळंबीच्या टाकाऊ जैवभाराकडे या दृष्टीनं पाहिलं असता त्याचं पोषणमूल्य लक्षात येतं. जैवभारामध्ये क्रूड प्रोटीन 24% आहे, क्रूड फायबर, लिपिड, राख, कार्बोहायड्रेट तसंच हेमिसेल्युलोज, सेल्युलोज आणि लिग्निन यासारखे घटक आहेत. त्यामुळे हा पदार्थ ओला जैवकचरा न राहता पशुखाद्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरू शकतो. कोंबडी खाद्यामध्ये अळंबी जैवभाराचा वापर करताना बीटा ग्लुकन्स हा घटक आतड्यातील द्रव्याचा चिकटपणा वाढवू शकतो, त्यामुळे खाद्याच्या पचनक्रियेवर आणि पोषण घटकांच्या शोषणावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अडचणीवर बीटा ग्लुकोनेज एन्झाईमचा वापर हा तांत्रिक उपाय म्हणून पुढे आला. हे एन्झाईम बीटा ग्लुकोन्सचं विघटन करण्यास मदत करतं, परिणामी खाद्याची पचनक्षमता आणि पोषक घटकांची उपलब्धता सुधारण्याची शक्यता निर्माण होते. अळंबी उत्पादनानंतर उरणारा टाकाऊ भाग हा वेगळा अवशेष आहे. याचा उपयोग पशुखाद्याऐवजी कंपोस्टिंगद्वारे पुन्हा शेतामध्ये करता येतो. अळंबी उत्पादनानंतरचे अवशेष बाहेर टाकण्याऐवजी पुन्हा शेतीच्या चक्रात आणण्याचा मार्ग उपलब्ध होतो. अशा प्रकारे अळंबीचा जैवभार पशुखाद्यासाठी तर वाया जाणारा टाकाऊ भाग कंपोस्टसाठी वापरून उत्पादनातील जैविक अवशेषांचं मूल्यवर्धन करता येतं. अळंबी जैवभार पशुखाद्यामध्ये वापरण्यापूर्वी त्याची योग्य प्रक्रिया आवश्यक असते. ताजा जैवभार 3 ते 4 दिवस वाळवून आर्द्रता 10% कमी आणता येते. त्यानंतर त्याची भुकटी करून कोरड्या ठिकाणी साठवता येते. बुरशी लागलेला किंवा कुजलेला जैवभार वापरू नये. तसंच कोंबड्यांसाठी 4% आणि शेळ्यांसाठी 10% समावेश तपासण्यात आला आहे. त्यामुळे अळंबी जैवभार हा पारंपरिक खाद्याला पूर्ण पर्याय म्हणून नव्हे तर योग्य रचनेत वापरता येणारा पूरक घटक म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. बटन अळंबी उत्पादनाकडे केवळ अळंबी तयार करून विकणं एवढ्यापुरतं न पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक जैविक घटकाचं योग्य मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. अन्नातून पशुखाद्य आणि अवशेषातून कंपोस्ट खत निर्मिती हीच अळंबी उत्पादनासाठी शाश्वत दिशा ठरू शकते.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य। याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली। या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते। बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात। अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायलास आराम मिळतो। लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते। उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं। साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते। अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते। त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते। अशा लोकांनी पुरेसं

0: पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात. अशा वेळेला महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो. त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते. अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो. 1/4 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते. शिवाय तळहात तळपयांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात. बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं. खूप कोरडेपणा असतो. अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं. त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते. अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा. रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो. चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 लावल्यास चांगला परिणाम होतो. चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो. त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत. अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

सुदेव प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो, शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगल, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाने हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाड खातात, त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही

की दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्यांची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येने कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवधूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

रवींद्र गाडगीळ यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ गणेश तनवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवाज्योत यात्रा काढण्यात आली तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी

0: 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतीगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्रं आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूस, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा आभार, माझं शिवार कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळं आणि भाज्यांच्या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्त्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, फळं आणि भाजीपाला ही अर्थात आपल्या दररोजची आहारातला महत्त्वाचा घटक आहे आणि बऱ्याच वेळेस आपण याचं अन्न आणि औषधातलं महत्त्व जाणून घेतलं तर साहजिकच प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने महत्त्वाची आहे त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा आपल्या आहारामध्ये वापर करता येईल, त्याच दृष्टीनं आज माहिती घेऊयात. सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं की तर बहुतेक भाज्यांचं ठराविक भागच खाण्यामध्ये वापरले जातात, पानं मात्र फेकून दिली जातात किंवा गुरांना खाऊ घातली जातात, याविषयी काय सांगू शकाल सर?
1: निसर्गामध्ये जी अन्न तयार करण्याचं काम आहे ते पानांमध्ये होतं. सर्वच वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. ठराविक वेळेला फलं धारण्याच्या वेळेला त्यातला काही अंश फळनिर्मितीसाठी ते पाठवतात, परंतु उरलेला भाग आहे तो पानांमध्ये शिल्लक राहतो. याचा अर्थच पानांमध्ये खऱ्या अर्थानं अन्नाचा संचय असतो, तो फळांपेक्षाही जास्त असतो. त्याबरोबरच संशोधनांती असं निष्कर्ष निघालेले आहेत आणि दिसून आलेलं आहे की पानांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ, पॉलिफिनॉल्स आणि टॅनिन्स, इतर जे अँटीऑक्सिडंट आहेत आणि इतर जे रसायनं आहेत, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पानामधले जे औषधी गुणधर्म आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत. मग अन्न आणि औषध या दोन्ही गोष्टीचा संचय असलेली पानं आहेत ती बहुतांशी दुर्लक्षित केली जातात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा उपयोगच आपल्या डोळ्यासमोर आलेला नाही. आपण फक्त फक्त फळांचाच वापर करतो आणि पानं जे आहेत ते आपण एकतर टाकून देतो, कुजवतो किंवा गुरांना खाऊ घालतो. तर हे सुद्धा एक मूल्यवर्धक अत्यंत मूल्यवान असलेले जे पानं आहेत ते आपल्या आहारात यावेत, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याच्यासोबतच त्याचा उपयोग वाढावा, जेणेकरून त्यापासून छोटे छोटे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा उपयोग व्हावा, त्याचा वापर व्हावा, त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार व्हावे, त्यापासून छोटे छोटे व्यवसाय निर्मिती व्हावी आणि त्यातून मग ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांच्या हातामध्ये फळासोबतच पानांचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडावे. कारण शेतकरी खूप मोठं मेहनत करतो तर त्याच्या मेहनतीचं फळ हे संपूर्णतः शेतकऱ्याच्या हातात पडायचं असेल तर त्याच्या शेतात उगवणारे ही जे काही फळं आणि भाज्या आहेत त्याच्या पानांचा सुद्धा पूर्णपणे वापर व्हावा, याच्यासाठी हा मी प्रयत्नशील आहे, त्यावर आम्ही संशोधन करतो आहे आणि शेतकऱ्यापर्यंत त्याचे निष्कर्ष पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहे.
0: सर, आता यानंतर तुम्हाला विचारायचं की आंब्याचं उदाहरण आपण घेऊ की फळं आवडीनं खातात, दसऱ्याला दिवाळीला तोरण म्हणून वापरतात, पण या पानांविषयी काही जागृती नाही आहे, अन्न आणि औषधी गुणधर्माविषयी काही जागृती नाही आहे, तर कशा पद्धतीने जागृती कराल, काय सांगाल?
1: बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपण आंब्याला फळांचा राजा म्हणतो, त्याच्या पानांचा आपण कुठेतरी सुशोभीकरणासाठी, माळा तयार करण्यासाठी कधीतरी वापर करतो, परंतु त्या व्यतिरिक्त त्या पानाचा काही आपण वापर करत नाही. खरं म्हणजे फळं ही फक्त हंगामामध्ये किंवा वर्षामध्ये फक्त एक वेळा येतात आणि पानं मात्र वर्षभर उपलब्ध असतात. वादळ आलं, वारा आला तर फळं खाली पडतात, पक्षी फळं खातात, फळांची नासाडी होते. काढलेली फळं साठवून ठेवणं आणि प्रक्रिया करणं जिकिरीचं काम आहे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लागते. म्हणजे फळं एक तर हंगामातच येणार आणि त्याबरोबर त्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यासाठी खर्चसुद्धा अधिकचा लागणार, परंतु पानं मात्र झाडावर वर्षभर उपलब्ध आहेत. वादळ आलं, वारा आला तर ही सगळी पानं खाली पडत नाहीत. कीड रोगांचा किंवा नाशवंत असण्याचा फारसा मोठा प्रादुर्भाव पानाला

0: होत नाही. आणि फळांपेक्षा जास्त असलेलं अन्न आणि औषधी गुणधर्म जर पानात असतील तर ती आपण का वापरू नयेत, हा जो काही विचार आहे हा विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आता एक काही उदाहरणादाखल म्हणून काही दोन तीन पिकांवर आपण आज चर्चा करणार आहोत. कारण सगळ्याच या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही, फक्त उदाहरणादाखल आपण बोलणार आहोत. प्रथमतः आपण आंब्याचा जर विचार केला तर आंब्यामध्ये जी अन्न घटक आहेत, मग त्याच्यामध्ये शर्करा आहे, कार्बोदके आहे, प्रथिने आहे, मेद आहे, तंतुमय पदार्थ आहे, काही पॉलिफिनॉल्स आहेत, काही मिनरल्स आहेत, ज्याला व्हिटॅमिन्स आहेत. तर ह्याची तुलना आपण जर आंब्याच्या पानाशी केली तर आपल्याला स्पष्ट असं निदर्शनास येतं की बघा, प्रथिने ही आंब्यामध्ये फळामध्ये फक्त 0.8% आहेत, पण पानामध्ये बघायला गेलं तर ते जवळपास 18.59% म्हणजे कितीतरी पटीनं फळापेक्षा जास्त प्रथिने हे आंब्याच्या पानामध्ये. तसंच तंतुमय पदार्थ सुद्धा पानामध्ये जास्त, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आहे. एवढी मोठी शरीराला उपयुक्त असलेली खनिजं आंब्याच्या फळापेक्षा पानामध्ये जास्त आहेत, आणि ती पानं तर वाया जातात, आपण टाकून देतो, दुर्लक्षित करतो. त्याबरोबरच जीवनसत्वाचा जरी आपण विचार केला तर जीवनसत्व ब आहे, B2 आहे, 3 आहे, किंवा ब जीवनसत्वाची मालिका आहे, जीवनसत्व क आहे, तसंच फोलिक आम्ल आहे, जीवनसत्व ई आहे, पॉलिफिनॉल, टर्पेनॉइड्स, फ्लेवेनॉइड्स, टॅनिन्स, ही जी अत्यंत गंभीर आजारावर उपयोगी असणारी जे काही घटक आहेत, म्हणजे शरीराला कॅन्सरपासून रोधण्याचं काम, रोखण्याचं काम करणारी सुद्धा घटक कशामध्ये आहेत, पानामध्ये आहेत. आणि दुर्दैवाने त्या पानाकडे आपलं लक्ष नाही, किंबहुना ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, म्हणून आपण पानाकडे दुर्लक्ष करतो, ती पानं अशीच वाया जातात. तर ही आंब्याची पानं किती मौल्यवान आहेत की आत्ता आपण अन्न आणि औषधाचं जे काही तुलनात्मक दृष्टीनं आपण या ठिकाणी तक्ता पाहिला त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की आंब्याच्या फळापेक्षाही जास्त पानं उपयोगाची आहेत. आणि ही पानं शेतकरी जर वर्षभर स्वतः वापरली किंवा त्याच्यापासून पावडर तयार करून साठवून ठेवली, इतरांना विकली, तरीसुद्धा शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल असं एक पैशाचा स्रोत निर्माण होत आहे. आणि हा स्रोत बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत ह्या आंब्याच्या पानाची पावडर विक्रीला उपलब्ध आहे. तर हा जो स्रोत आहे तो शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा, शेतकऱ्याच्या मुलांना, ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावा, त्यांना याचं महत्व कळावं, स्वतःचं आरोग्य सुधारावं, त्याबरोबर 4 पैसे त्यांच्या हातात पडावे या उद्देशाने आज या ठिकाणी आपण माहिती सांगत आहोत.
1: सर, आता यानंतर विचारायचं की पेरू आणि जांभूळ हे जे पिकं आहेत, फळपिकं आहेत, याविषयी पण सांगा.
0: आपल्याकडे आता बघा, पेरू हे फळ मोठ्या प्रमाणामध्ये लागवड सुरू आहे, पण पेरूची पानं आपण कधीच वापरत नाही, खात नाही. आयुर्वेदामध्ये काही अंशी त्याचं महत्व सांगितलेलं आहे की आपल्याला दात दुखी असेल, किंवा तोंडाचा जर आपल्याला घाणवास येत असेल, किंवा काही पोटामध्ये काही कुठं जरी जंतू संसर्ग झाला असेल तर पेरूचं पान चावून खाल्लं तर आपल्याला उपयोगी पडतं. परंतु त्याचा व्यावसायिक तत्वानं कसा उपयोग करावा याच्यासाठी म्हणून याची तुलनात्मक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की पेरूच्या फळामध्ये आणि त्याच्या पानामध्ये असलेले जे काही अन्न आणि औषधी गुणधर्म आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघूया. प्रथमतः दोन्हीमध्ये, आता फळामध्ये ऊर्जा कार्बोदके असतातच, परंतु पानामध्ये सुद्धा कार्बोदकांचं प्रमाण फळांपेक्षा जास्त असतं. तंतुमय पदार्थ हे पानामध्ये जास्त आहेत, मेद घटक सुद्धा पानामध्ये जास्त आहेत. प्रथिने बघा, 18.53% प्रथिने हे पानामध्ये आहेत, जे की फक्त 1.12% एवढेच ते फळामध्ये आहे. म्हणजे पानामध्ये प्रथिनांचं प्रमाण एवढं मोठं आहे. जीवनसत्व क सुद्धा पानांपेक्षा, फळापेक्षा पानामध्ये जास्त आहे. त्याच्याबरोबरच फोलेट आहे, जीवनसत्व क आहे, जीवनसत्व ब आहे, जीवनसत्व 6 आहे, तसंच खनिजे आहेत, जसे मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, मॅंगनीज आहे, तांबे आहे, आणि जीवनसत्वांमध्ये अजून काही इतर जे आम्ल आहेत, जसे अस्कॉर्बिक आम्ल आहे, गॅलिक आम्ल आहे, फिनॉलिक घटक आहेत, हे सगळे पानांमध्ये प्रचूर प्रमाणामध्ये आहेत. भरपूर

0: अन्न आणि औषधी घटकच आहेत. त्यामुळे आपण याचा उपयोग जर आपल्या जीवनामध्ये करणं चालू केलं तर आरोग्याबरोबरच चार पैसे मिळण्याचं साधन उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल अशा पद्धतीचे हे पानाचा पैशाचा स्रोत उपलब्ध होईल.
1: तर यानंतर आता जांभूळ याविषयी सांगा.
0: जगामध्ये सर्वाधिक मधुमेही पेशंट भारतामध्ये आहेत. मग आजकाल तर अगदी 30-40 वर्षाच्या मुलापासून लोकांना मधुमेह होत आहे. याचे कारण अनेक असले तरी उपायाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर बाजारामध्ये असलेल्या ज्या काही मधुमेही रुग्णांसाठी देण्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांचे मानवी शरीरावर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे माणसाचं आयुर्मान सुद्धा कमी होतं हे दिसून आलेलं आहे. त्याबरोबरच त्या माणसाला विविध प्रकारचा कॅन्सर सुद्धा होण्याचा धोका आहे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष आहेत. परंतु साधा सोपा स्वस्त आणि सुरक्षित उपाय आपल्याकडे आहे तो म्हणजे जांभळाचं पान. जांभळाच्या झाडाला 100 ते 150 किंवा 200 किलोपर्यंत फळं लागतात. तेही वर्षात एकदा लागतात. ते फळं काढणं अवघड असतं. ते फळं नाजूक असतात आणि ते कमी फळं लागत असल्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत ही फळं पोचू शकत नाहीत. फळाचं बी पोचू शकत नाहीत. त्यामुळे बाजारात जरी फळाचं बी हे एक मधुमेह रुग्णांसाठी वापरलं जात असलं तरी त्याचा सगळ्यापर्यंत वापर होऊ शकत नाही. सगळ्यांना ते मिळू शकत नाही. पण पानं मात्र वर्षभर असतात. ही जांभळाची पानं अर्क करून किंवा पावडर करून मधुमेही रुग्णांनी किंवा ज्याला कुठलाही आजार नाही त्यांनी सुद्धा खाणं जर चालू केलं तर ह्या आतापर्यंत सांगितलेल्या आंबा पेरू आणि हे जांभळ ह्या तिन्ही पानांचा पानांच्या औषधी गुणधर्माचा निष्कर्ष हाच आहे की हृदयरोग होत नाही, मधुमेह होत नाही, कॅन्सर होत नाही, रक्तदाब होत नाही. मग हे अशा पद्धतीचे जे गंभीर आजारानं भारतीय जनता ग्रस्त आहे त्या लोकांच्यासाठी साधं सोपं स्वस्त औषध शेतकऱ्याच्या दारात उपलब्ध आहे पानाच्या रूपाने. ह्याचा जर शेतकऱ्यांनी वापर करणं आणि व्यावसायिक दृष्टीनं वापर करणं चालू केलं तर ते अत्यंत उपयोगी ठरेल आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकटीकरणाला अत्यंत मदत ठरेल असं मला वाटतं. आपण जांभळाच्या पानामध्ये आणि फळामधला थोडक्यात एक तुलनात्मक काही गोष्टी आपण पाहूया. आपण प्रथिनांचा विचार केला तर बघा 0.53 ते 0.65% प्रथिने फळामध्ये असतात आणि पानामध्ये बघायला गेलं तर 9% प्रथिने ही पानामध्ये आहेत. कार्बोदके, मेद, तंतुमय घटक, खनिजे, जीवनसत्वे आणि इतर जे टॅनिन, अल्कलॉइड्स आणि अँथोसायनिन्स वगैरे ही जे काही रसायनं आहेत ही अत्यंत गुणकारी औषधी असलेली रसायनं, खनिजं आणि जीवनसत्व ही पानामध्ये फळापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पानं ही फळापेक्षा मौल्यवान आहेत. यापुढे आम्ही जे जे शेतकरी भेटतील त्यांना ह्या पानाचा उपयोग करावा आणि त्याच्यासाठी ह्या झाडांची सघन लागवड करून त्यांनी पानासाठी शेती करावी अशा पद्धतीचं आम्ही सांगणं चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं चालू केलं आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही, शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे पडणार नाहीत. याच उद्देशाने या तीनही एक उदाहरणादाखल म्हणून 3 फळं घेतलेत. बहुतेक फळांच्या बाबतीमध्ये आत्ता मी सांगितल्या पद्धतीनंच अशा पद्धतीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे बहुतेक फळांची जी पानं आहेत ती उपयोगी आहेत आणि ती पानं मौल्यवान आहेत, व्यवसाय निर्मितीसाठी उपयुक्त आहेत अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी आपणास देण्यात येत आहे.
1: सर, यानंतर तुमची जी ओळख आहे की तुम्ही एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना, कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची नाळ शेतीशी जोडलेली आहेच. तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात पण त्यासोबतच तुम्ही कवितांच्या माध्यमातून, विविध गाण्यांच्या माध्यमातूनही तुमची ओळख आहे, एक साहित्यिक म्हणूनही तुमची ओळख आहे. तर या फळांच्या संदर्भातलं काही पद्य तुम्ही तयार केलं आहे का, म्हणजे लावणी वगैरे असं काही, तर ते आपल्या सादर करा श्रोत्यांसाठी.
0: मी एका ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा आहे. ग्रामीण भागातलं सगळं जीवनमान अगदी माझ्या अंगामध्ये ते भिनलेलं आहे आणि त्या सगळ्या ज्या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत आणि आजही मी त्यामध्ये जेव्हा गावाकडे जातो तेव्हा मी रममान होतो आणि मला त्या सगळ्या आठवणींमुळे

0: काही गोष्टी ज्या सुचतात तर त्यामध्ये बहुतेक मी शेतकऱ्यापर्यंत समाजापर्यंत काही संदेश द्यावा या विचाराने मी सतत मी धडपडत असतो. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण, हे जे संतवचन आहे याच्यानुसार मी माझ्या लहानपणापासूनच मी हे अंगी बांधलेलं आहे की आपल्याला जे चांगलं वाटतंय, जे माहिती आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचावं, त्याचा फायदा दुसऱ्यालाही व्हावा या उद्देशाने मी काम करत असतो. आणि हे करत असताना मग शेतकरी मेळाव्यांमध्ये, महिला मेळाव्यांमध्ये, तरुणांच्या मेळाव्यांमध्ये त्यांना प्रेरित करण्यासाठी म्हणून मी काय करतो की हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला काही वेळेला मी पद्यरूपामध्ये मांडतो आणि त्यामधून मनोरंजन आणि मनोरंजनासोबतच माहिती मिळणे किंवा लोकांपर्यंत प्रसारित करण्याचं काम मी करत असतो. आज या ठिकाणी आपण आता फळांच्या पानाविषयी माहिती सांगितलेली आहे, ऐकलेली आहे, परंतु त्यावरच आधारित एक फळांची लावणी मी लिहिली आहे. ती लावणी आपणा सर्वांना मी ऐकवतो. महाराष्ट्राच्या फळा फुलांची काय वर्णावी महती ग, महाराष्ट्राच्या फळा फुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग, ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, हो ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, द्राक्षे नाशिक सांगली तन बोरे सोलापूरची ग ग ग ग ग, डाळिंबाचे अगर म्हणवती पंढरपुरण पुणे ग, डाळिंबाचे अगर म्हणवती पंढरपुरण पुणे ग, सीताफळे मोसंबी साठी देवगिरीच्या खाणी ग ग ग ग ग, कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, हो कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, वेंगुर्ल्याच्या काजू संगे पाचगणीची स्ट्रॉबेरी ग ग ग ग, फळांचा राजा म्हणून मान मिळतसे आंब्याला, असा श्रेष्ठतम हापूस आमचा जोड नसे जगती त्याला ग ग ग ग, महाराष्ट्राच्या फुला फळा फुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग ग ग ग ग.
1: खूप खूप धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळ आणि भाजीपाला जे आहे या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्त्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातले प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे सरांकडून, त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 04 78 58 84. सर, आपण हे जे मार्गदर्शन केलं आकाशवाणी नगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: अमृत कलश हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण रोजच पर्यावरणाविषयीच्या बातम्या ऐकत असतो. प्रदूषणाचा वाढता धोका, जंगल कमी झाल्यामुळे होणारं नुकसान, वाढतं तापमान अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात आणि आपणही तेवढ्यापुरतं ऐकून ते विसरूनही जातो किंवा आपण काय करणार असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता आपल्या दैनंदिन जीवनात जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर छोट्या छोट्या सवयी बदलून एका परिवर्तनाची सुरुवात आपण करू शकतो. आणि श्रोते हो, याच विषयावर बोलण्यासाठी की निसर्गाची जपणूक करताना आपण काय करू शकतो यावर बोलण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत विजय राजे ढमाळ. मंडळी, जवळजवळ 29 वर्षाहून अधिक काळ ते पर्यावरण या क्षेत्रात काम करत आहे. राष्ट्रीय नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्त्वांच्या विषयावर ते कार्य करत असतात. तर त्यांच्याकडून आज पर्यावरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजयजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: विजयजी. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं आणि ह्या पर्यावरण क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
1: 15 ऑगस्ट 1966 साली माझा जन्म माझ्या आजोळी बावडा येथे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला.
0: बरं.
1: तसेच आसवली येथे माझे मूळ गाव असल्याने माझे शिक्षण माझ्या गावच्या इथे झाले. माझ्या या आसवली गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत आणि माझी शेतीही डोंगराच्या पायथ्याला आहे.
0: बर.
1: त्यामुळे मोर नाचताना आम्ही अगदी जवळून 10 फुटाच्या अंतरावरून पाहिलेले आहेत. सकाळी मी शेतामध्ये जातो तर आमच्याकडं भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगाची शेती असते, तर त्या शेतीमध्ये मोर वाटाण्याच्या शेंगा, शेतीच्या शेंगा असे खाण्यासाठी सकाळी लवकर येतात. आणि साधारणतः 8-10 टायमाला आम्ही सकाळी शेतात गेल्यानंतर ते मोर नाचताना बघायचो. डोंगर जवळ असल्यामुळं लांडगे, कोल्हे, ससे, तरस, माकड हे सर्व प्राणी आम्ही लहानपणी जंगलात पाहिलेले आहेत आणि जंगलातील रानमेवा खाऊन दऱ्याखोऱ्यात पावसात भिजण्याचा प्रचंड आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे. दिवसामध्ये 2-3 वेळा आम्ही इंद्रधनुष्य पाहायचो. नंतर शालेय शिक्षण घेत असताना मी NCC मध्ये सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करत होतो. अशा पद्धतीने माझे लहानपण गेले. लहानपणी सर्व सण साजरे करीत असताना खूप मजा यायची. त्यामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांचा अति महत्वाचा उत्साहाचा सण बेंदूर.
0: बर.
1: त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, जत्रेसारखे सण आनंदाने गावाला साजरे करायला मिळायचे. अशा डोंगरदऱ्यात रानमेवा लहानपणी

0: खाल्ल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मोठेपणी याच्या आठवणी राहिल्याने सर्व मन ती बेचैनी पर्यावरणाकडे आकर्षित झाली आणि पर्यावरणाचे हेच कार्य करत राहिलो. आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे दरवर्षी 5 जूनला विश्व पर्यावरण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. त्या विश्व पर्यावरण दिवसाच्या कार्यक्रमाला आम्ही जगातल्या इतर देशातले अनेक देशातले पर्यावरण प्रेमी बोलवतो. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्व भारतभर आम्ही बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद अशा अनेक महत्वाच्या शहरामध्ये आमचे पर्यावरण सेमिनार घेत असतो आम्ही. आणि माझे हे कार्य राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे पोहोचलेले आहे.
1: वा. आणि विजयजी, आपण नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये तुमचं खूप काम आहे, तर आता विविध सणांना आपल्या सुरुवात झाली आहे, आपण या दोन्ही विषयांकडे कशा प्रकारे बघताय?
0: खरं तर भारत हा एक संप्रदायावर विश्वास करणारा देश आहे.
1: हो.
0: तसेच भारत एक विश्वातील प्राचीन देश सुद्धा आहे. देशाची आजची लोकसंख्या 148 करोड पर्यंत पोहोचलेली आहे आणि जगाची लोकसंख्या आज बघितलं तर 830 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशात वेगवेगळे सण साजरे होतात, पण सर्वात जास्त सण हे भारतामध्ये आपण साजरे करतो.
1: बर.
0: त्याच्यात दिवाळी हा भारतातला अति महत्वाचा सण आहे.
1: हो.
0: आणि इतर दसरा आहे, गणपती आहे, ईद, भाऊबीज, रक्षाबंधन, ख्रिसमस सारखे सर्व सण सर्व जातीनुसार खूप या देशामध्ये आनंदाने साजरे होतात. आणि हे सण साजरे करताना खेडेगावामध्ये वास्तविक ज्येष्ठ नागरिकांचा खूप सहभाग असतो. आमच्या गावामध्ये एक दसरा म्हणून सण उत्साहात साजरा करतो. तर त्या गावच्या देवीमध्ये आमचा एक उपवास असतो, 10 दिवसाचं ते नवरत्न असतं. आणि हे नवरत्न देवीसाठी 10 दिवस उभ नवरत्न म्हणतो आम्ही, की आमचे जे वरिष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर हे लोक 10 दिवस उभे असतात, ते बसत नाहीत.
1: बर.
0: दसऱ्याला 10 दिवस झाल्यानंतर उपवास सोडायचा दिवस असतो, त्यानंतर 10 दिवसांनी ते बसतात. सर्व विधी हे उभे राहूनच करतात. एक पलंग बांधून सुद्धा त्या पलंगावर थोडा हात टेकून ते झोपतात. मग झोप ही बेडवर किंवा खाली नसते, ती उभी राहूनच घेतली जाते. अशा पद्धतीचे सण ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात आनंदाने सर्वत्र होतात. ज्येष्ठ नागरिक खेडेगावामध्ये गाव पण ज्याला म्हणतो, गाव पण जपणारी माणसं खेडेगावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत.
1: बर.
0: आणि त्यांना तो अनुभव असतो सणांचा, खेडेगावाचा, आपल्या देशाच्या, आपल्या अगदी गावचं दैवत असेल, बॅलन्स राखतो देशाचा सणासुदीचा संस्कृतीचा बॅलन्स हा ज्येष्ठ नागरिकापासून खेडेगावापासून चालू होतो असं मी माझ्या लहानपणीपासून बघितलेलं आहे.
1: बर.
0: तर अशाच सणांची मोठी जागा आता शहरांनी घेतलेली आहे.
1: त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जागतिक लोकसंख्या आता 800 करोडच्या वर पोहोचली आहे, तर आपण या जागतिक लोकसंख्या बद्दल सुद्धा आता सांगितलं, तर लोकसंख्या आणि पर्यावरणावर आपण काय सांगाल?
0: लोकसंख्येने विश्वात आपण प्रथम क्रमांकावर तर आहेच, पण विश्वात सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आहे. लोकसंख्या वाढली की त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आल्याच.
1: बरोबर.
0: आणि माणसाची मूलभूत गरजा आता वेगळी झालेली आहे. त्याच्यामध्ये आता लोकांना मोबाईल लागतो, टीव्ही, लॅपटॉप, चार्जर याचे प्रमाण जास्त झाल्यामुळं ई वेस्टचे प्रमाण वाढलेले आहे. जास्त कपडे हे आपण दुकानातून घेताना त्याचं पॅकिंग, त्याला लागणारे प्लास्टिक ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सकाळी दूध, ब्रेड आणायला जातो, भाजी आणायला जातो, ते आपण येताना सगळे प्लास्टिकमध्येच आणतो.
1: बरं.
0: त्यामुळे लोकसंख्या वाढीचा या प्लास्टिक वाढीमध्ये प्रमाण जास्त वाढल्यामुळं या प्लास्टिकचे प्रदूषण हा मोठा गंभीर प्रश्न झाला.
1: बरोबर. म्हणजे आपण पण रोजच्या वापरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करू शकतो.
0: वापर तर कमी केलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस सकाळी भाजी आणायला जातो किंवा काय जनरल स्टोअर मध्ये जातो, आपण घरातून आपली पिशवी घेऊन जावी कापडाची. ज्येष्ठ नागरिक बघा कधीही जाताना त्यांच्या हातात एक पिशवी असते कापडाची, खिशामध्ये असते, ते असे जात नाही तर काय घेत नाहीत. हा आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा खरोखर घेतला पाहिजे.
1: विजयजी, आता अजून एक विचारावं असं वाटतं, म्हणजे हे सगळं तुम्ही पर्यावरणाविषयी सांगत असता, तर पृथ्वीच्या एकूण भूभागावर किती टक्के जंगलं असावीत असं काही क्रायटेरिया आहे का, की त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्याला मदत होऊ शकेल?
0: युनेस्कोने संयुक्त राष्ट्रीय एक जागतिक लेवलला एक संघटना अशी आहे आणि त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग एक ऍक्टिव्ह काम करतो.
1: बरं.
0: तर जगामध्ये असणाऱ्या पृथ्वी

0: देशाच्या एकूण भूभागापैकी देशातील भूभागावर कमीत कमी 31% जंगले किंवा झाडे असावीत असा संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी क्रायटेरिया आहे.
1: बर,
0: अमेझॉन जंगल म्हणून एक फार मोठं जंगल आहे. जवळजवळ 5 देशाची सीमा असणारे एक मोठं जंगल आहे आणि त्या अमेझॉन जंगलामध्ये जेवढी झाडं आहेत आणि अमेझॉन जंगल जेवढं ऑक्सिजन तयार करतो तो ऑक्सिजन जगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन फक्त आपण अमेझॉन जंगलापासून घेतो. तर सरासरी सर्व जगामध्ये असलेल्या भूभागावर आज 24% जंगले अस्तित्वात आहेत. भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला 31% जंगले असावेत हा क्रायटेरिया आहे, परंतु भारतामध्ये 21% भूभागावर जंगलांनी झाडे व्यापलेली आहेत. म्हणजे आपल्याला 31% जायचंय म्हणजे प्रचंड वृक्षारोपण आपल्याला आज करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे अजून 10% तफावत आहे,
0: आपल्याकडे खूप तफावत आहे. याच्यावर आपण हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे की किती झाडे लावली पाहिजेत, हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि झाड हे सर्वांचं एक दैवत आहे, झाडे आपली मायबाप आहेत. झाडांच्यामुळं तयार झालेला ऑक्सिजन आपण फुकट घेतो. यावर मानवजातीबरोबर संपूर्ण जीवसृष्टीचे जीवन अवलंबून आहे असं मला वाटतं.
1: त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सुद्धा वाढत चाललाय. निसर्गावर सुद्धा एक प्रकारे ते संकट आहे, तर पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे यावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता जनतेने या पर्यावरण संरक्षणासाठी किंवा पर्यावरण जीवनशैली कसं असावी याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: सर्वत्र धरतीवर ते तापमान वाढलेलं आहे. अलीकडेच आपण बघितलं या वर्षीच एक 1.5 महिना पाऊस उशिरा झाला. तर हे पाऊस उशिरा येणं, कधीतरी अवेळी पाऊस येणं, हवामानामध्ये बदल होणं हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचेच एक सिग्नल म्हणावं लागेल. आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि जागतिक स्तरावर अनेक मुख्य संस्थेद्वारे पर्यावरण संबंधी महत्वाचे निर्णय घेतले जातात. याच्यात संयुक्त राष्ट्रसंघ मार्फत पर्यावरण विभाग काम करत असतोच. अशा अनेक वेगवेगळ्या देशात पर्यावरण परिषदा घेतल्या जातात. आपल्या देशाची भूमिका मांडताना भारताने क्लायमेट चेंज या विषयावर खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. आपण पूर्वी कोळशापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करत होतो, परंतु अलीकडे देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोलर वीज निर्मितीसाठी खूप भर दिलेला आहे. आणि खरं तर लोकांनी सोलर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण स्वतःहून ऑनेस्टी पुढे आलं पाहिजे. भारत सरकारने अलीकडे खूप त्याच्यावर सबसिडी दिलेली आहेत. आता माझ्या घरामध्ये मी सोलर लावलेले आहे.
1: बरं,
0: मला इलेक्ट्रिसिटीचं बिल 100 रुपये येतं. जवळजवळ 8-10 रूम आहेत, फॅन आहेत, सगळं लाईट आहे, 100 रुपये बिल येतं मला. त्यामुळं सोलरचा फायदा हा तुम्हाला इकॉनॉमिकली स्वस्त आहे.
1: बरं,
0: आणि आपण देशाच्या पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी इनडायरेक्टली मदत करतो.
1: म्हणजे ह्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं.
0: मी पर्यावरणाचं काम करत असताना मी दरवर्षी झाडे लावतो पण सोलरचा वापर करण्यामुळे मला एक आनंद झाला की मी पर्यावरणासाठी अजून एक हातभार लावण्याचा प्रयत्न करतो.
1: अगदी बरोबर.
0: तर सर्व देशातील लोकांना माझं सांगणं आहे की प्रत्येकाने आपल्या घरावर सोलर लावा आणि सरकार काय सबसिडी दिली याचीही वाट बघू नये. तुम्हाला 100 रुपये लाईट बिल येत असेल, तुमचे 4-5 हजार महिन्याला जर वाचत असतील, तुम्ही वर्षाचे पैसे किती वेस्ट घालवत होता, किती वाचले, तुम्ही एक 30-40 वर्ष बंगल्यामध्ये राहता, 50 वर्ष राहता, तुम्ही किती लाईट बिल वाचवता, पैसे वाचवता. म्हणून तुम्ही सरकार किती देते हे बघू नका, तुम्ही देशासाठी ऑनेस्टी व्हा आणि सोलरचा वापर चालू करा.
1: म्हणजे स्वतःच्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा सुद्धा फायदा त्यामुळे भरपूर होणार आहे.
0: एकदम बरोबर, एकदम बरोबर. तसंच आम्ही एक पर्यावरण संमेलन घेत असतो. आम्ही दिल्लीमध्ये दरवर्षाला 5 जूनला जागतिक पर्यावरणाचे काही कार्यक्रम घेतो. ते संपूर्ण कार्यक्रम इतर देशातले लोक तिथे येतात, पर्यावरण प्रेमी येतात, त्यांचे विषय ते मांडतात. सरकारची काय आम्ही केंद्र सरकारची काय मंत्र्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, ते पर्यावरण संदर्भात नवीन पॉलिसी काय असतात ते मांडतात. अशा प्रकारे आम्ही गेले 29 वर्ष जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व देशभर साजरा करतो आणि त्या दिवशी आम्ही कमीत कमी 10,000 झाडं एका जिल्ह्यामध्ये लावण्याचा आमचा एक तो प्रयोग आहे. आणि ही संस्था देशभर असल्यामुळं भरपूर प्रमाणात आम्ही कोट्यवधी झाडं दरवर्षाला 5 जूनच्या निमित्ताने लावतो. आणि माझा 15 ऑगस्ट एक जन्मदिवस आहे. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला 47 ला मिळालं. माझे वडील शेतकरी आहेत पण क्रांतिकारी आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक होते. 15 ऑगस्टला माझा जन्म झाल्यामुळं माझं नाव विजय ठेवलं आहे.

0: त्या नावामध्येच क्रांती असल्यामुळं पर्यावरणाची क्रांती करावी असं मला वाटलं, म्हणून मी या विषयामध्ये काम करतो.
1: वा, म्हणजे झाडांची लागवड स्वतः करणं, सगळं तुम्ही स्वतःपासून करता आणि मग समाजाला बाकीच्यांना सांगता, हे खूप कौतुकास्पद आहे.
0: स्वतः केल्यामुळं दुसऱ्याला सांगताना आपला कॉन्फिडन्स वाढतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्याबद्दल एक वृक्षारोपणाबद्दल देशाबद्दल प्रेम तयार होतो. कधी बघा, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका झाडं लावा झाडं लावा, नाही तुम्ही स्वतः घरात झाडं लावा. मी काल सातारला एका माझ्या पाहुणे एक वारले आणि त्यांचा 13वा होता, तर विधी 13वेला सगळे काय 10व्यापासून पिंडदान वगैरे असतात, मला खूप चांगला उपक्रम बघायला मिळाला. तर 13वेला त्यांनी 1000 झाडं लावली.
1: बरं.
0: त्यांचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये एक चिंदौली म्हणून आहे आणि त्या गावाच्या बाजूनी नदी जाती, कृष्णा नदी. नारळ, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, कवटाची झाडं अशी ती झाडं आणली होती. आणि काही लोक प्रतिनिधी होते, मी होतो पर्यावरण प्रेमी म्हणा, आम्हाला ते आमच्या हस्ते झाडं लावण्याचं त्यांना ते म्हणून त्यांनी ते वाटली. तर अशा ठिकाणी दुःख व्यक्त करताना त्या माणसाची तुम्ही एक आठवण म्हणून 1000 झाडं जे ऐवजी 500 लावा, 100 लावा.
1: बरोबर.
0: पण झाडं लावण्याचा उपक्रम पिंडदाना इतकाच महत्वाचा आहे असं मला.
1: आणि हा खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि नाविन्यपूर्ण, म्हणजे सगळ्या समाजाने आदर्श घ्यावा असं हे तुम्ही छान उदाहरण सांगितलं.
0: तुम्हाला त्यांची एक जाणीव, झाड मोठं झाल्यावर जाणीव येईल की हे माझे आजोबा गेले होते त्या दिवशी झाड लावलं होतं. तुमच्या घरी लग्न असेल तर सकाळी नवरा नवरीच्या तिकडं मांडवा जायच्या आधी झाडं लावत मांडवात जावा.
1: बरं. म्हणजे हे खरं स्मरण,
0: तुम्हाला वाटेल तुमच्या लग्नाचा वाढदिवस दर वर्षाचा साजरा करता, पण तिथं लक्षात ठेवा की हे झाड वाढत वाढत गेले, आज आंबे आले, जांभळं आली, माझी मी लग्नादिवशी लावली होती. खूप चांगले.
1: बरं. जंगलामुळे पावसावर सुद्धा परिणाम होतो, तर भारतात जो पाऊस पडतो त्यापैकी भारतातील सर्व धरणांमधून किती पाणी अडवलं जातं आणि भारतामध्ये सरासरी पाऊस दरवर्षी किती पडतो याविषयी आपण काय माहिती द्याल?
0: भारतामध्ये जो पाऊस पडतो, आज केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 6600 पेक्षा जास्त लहान मोठी धरणं आहेत.
1: बरं.
0: आणि या लहान मोठी धरणामध्ये जवळजवळ 11493 TMC पाणी अडवले जाते. खरं तर जेवढा पाऊस पडतो त्याच्या आपण एक 15% ते 20% पाणी अडवतो. आणि अशी ही एवढीच धरणं म्हणजे 11493 TMC पाण्यामध्ये आपल्या भारतातील नागरिकांचा विकास, औद्योगिकरणाला लागणारं पाणी याच्यात भागवतो. म्हणून अजून 80% धरणं बांधणं गरजेचं आहे. कोकणमध्ये जेवढा पाऊस पडतो त्या पावसाचं अजून पाणी आपण सर्व प्रकारे अडवत नाही, कारण कोकणामधला पाणी पडणारा पाऊस त्याचं जर पाणी अडवलं तर सगळ्या महाराष्ट्राला पाणी पुरल एवढा पाऊस फक्त कोकणात होतो. म्हणून धरणं बांधली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजेत. तर असे पाऊस पडण्याचे जे काही भागांमध्ये, म्हणजे आता राजस्थानला कधी जास्त पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो, पश्चिम भागाच्या वेस्टर्न घाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पण जिथं जिकडं जंगलं नाहीत, झाडी नाहीत, तिकडं पाऊस खूप कमी आहे. खरं तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जंगलं आहेत, कोकण भागामध्ये जिथं प्रचंड पाऊस पडतो, हे पाणी अडवून आपण पश्चिम महाराष्ट्रात तसं पाणी एवढं काही शॉर्टेज नाही, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे.
1: बर.
0: तर हे कोकणाचं पाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये घेऊन जाऊ. आज ब्रिटिशांनी मोठी पाईपलाईन करून आज ती तानसा वगैरे धरणं बांधून हे आज मुंबईसारख्या ठिकाणी पाणी आणलं. अशा पाईपलाईन जर कोकणला केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज एक पाईप दिली किंवा 5 जिल्ह्यामध्ये एक पाईप दिली तर कुठलाच भाग महाराष्ट्रातला दुष्काळी राहणार नाही. हे मुख्यमंत्र्याचं स्वप्न आहे की पुढील काही वर्षात हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ बघायला मिळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की लवकर करावं.
1: बरं.
0: तर अशी मोठमोठी धरणं बांधली गरजेचं आहे. आणि मोठमोठी जंगले असल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आता भारतामध्ये मोठी धरणं आहेत काय, झाडांच्या पाना फुलांच्या पासून, जसं आपण मगाशी विषय घेतलेला होता की निसर्गापासून, निसर्गाचे काही चमत्कार आहेत की आपण झाडांच्या पासून त्यांच्या रसापासून औषधी वनस्पती औषधं तयार होतात. निसर्ग हा मानवाच्या आरोग्याची काळजीच घेतो असं मला म्हणायचं आहे. तर औषधे आजारांच्या गोळ्या ह्या झाडापासून तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण हे मूर्छित पडले होते, बेशुद्ध पडले होते, त्यावेळेस संजीवनी वृक्षापासूनच त्यांना जीवदान मिळाले. त्या झाडाचे नाव आज सुद्धा संजीवनी बुटी.

0: ओळखले जाते. तर पर्यावरणाचा हा सगळा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष ही आपले खरोखर दैवत आहेत आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचं जपणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण जंगलामध्ये सरपटणारे प्राणी असतात, साप असेल. आज सापाच्या विषापासून खूप चांगले मेडिसिन तयार होतात, इंजेक्शन तयार होतात. म्हणजे काय माहिती, आधी त्याच्यामध्ये एक ते पाल आपण बघतो, पाल इतकी विषारी की ती कशात पडली अन्नात तर हजार वेळी जीव जातात. म्हणजे अशा प्रकारची काय जीवसृष्टीमध्ये काय च्या पासून आपण औषध तयार करतो, काही घातक आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला झाडांची निगा राखली पाहिजे. त्यात पिंपळ, वड, चिंच. आपण पिंपळामध्ये तर विष्णूचा अवतार बघतो, वडामध्ये आपण वड सावित्रीची पूजा केली जाते, महिला त्याच्यामध्ये परमेश्वराला बघतात. लिंब तर हे खूप प्रचंड औषधी वनस्पती आहे. तर तुकाराम महाराजांनी यावर सांगितलं आहे, वृक्षवली आम्हा सोयरे. सोयरे म्हणजे एक पाहुणा. झाडांना पाहुण्याचा दर्जा आपल्या ऋषी मुनी संतांनी दिलेला आहे. म्हणून माझी विनंती सर्व देश बांधवांना, विश्वामध्ये असलेल्या पर्यावरण प्रेमीला, आपण आयुष्यभर झाड भरपूर लावा. ते मोजू बी नका, कारण आपण ऑक्सिजन घेताना निसर्ग मोजत नाही तुम्ही आज किती किलो ऑक्सिजन घेतला.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: म्हणून तुम्ही झाडं भरपूर लावा, जंगलं वाढवा, तर तुमचं निसर्ग खूप सुंदर दिसेल. तुम्हाला पावसाची अपेक्षा करायची गरजही नाही, भरपूर पाऊस पडेल, तुम्हाला भरपूर प्रमाणात फळे खायला मिळतील आणि चांगल्या फळांचा आस्वाद घेतल्यानंतर तुमचं आरोग्यही स्वच्छ राहील, तुम्हाला स्वच्छ अन्न मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मी आकाशवाणीच्या मी मनापासून धन्यवाद मानतो. भारतामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आहे. तर एवढ्या या माझ्या पर्यावरण मुलाखतीसाठी आपण मला वेळ दिला, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी.
1: श्रोते हो, आता पर्यावरणपूरक जीवन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे आणि निसर्गाशी जुळवून घेऊन जगणे म्हणजेच पर्यावरणपूरक जीवनशैली जगणे असे आहे. त्यामुळे निसर्ग हाच आपला खरा पालक आहे हे समजून घेऊन निसर्गाचं शोषण थांबवून त्याच्या संवर्धनासाठी पावलं उचलूया. मी आणि माझे पर्यावरण हा निश्चय आजपासून आपण करूया. खरंच विजयजी, तुम्हीही ह्या पर्यावरणाविषयीची ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही जे आम्हाला ही छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का, नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला। नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। मरहबा सुभानअल्लाह, कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत। त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बक्कळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा कप्य छळछळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली। गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये।
0: अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे

0: मारी होता औ म्हणतात ना भता जीवा म्हणून वाचला शिव
1: शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला
0: राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ।

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, फडाची लावणी कशी असते याबद्दल सध्या आपण माहिती घेत आहोत। गेल्या भागातही आपण काही लावण्या बघितल्या की शाहिरांनी किती सुंदर अशी कवनं यामध्ये लिहिलेली आहेत। याच शाहिरांनी पेशवे काळामध्ये श्रोत्यांना विविध प्रकारच्या शृंगारिक लावण्या गाऊन देखील शृंगार रसामध्ये भिजवलं, त्यांना आनंदित केलं, त्यांच्या आयुष्यामध्ये नवा जोम आणि नवा उत्साह निर्माण केला। पेशवाईतील शाहिरांचं अनुकरण करून ब्रिटिश काळातील तमासगीर शाहिरांनी देखील आपल्या फडामध्ये शृंगारिक लावण्या स्वतः लिहून सादर केल्या। त्या काळामध्ये पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, शिवा संभा कौलापूरकर, दगडूसाळी शिरोलीकर हे प्रमुख तमाशा कलावंत होते। या शाहिरांनी देखील तमाशा रसिकांना रिझवण्यासाठी युवतीचं वर्णन करणाऱ्या लावण्या लिहिलेल्या आहेत। त्यापैकी पठ्ठे बापूरावांच्या फडातली एक लावणी अशी होती, तीन ताळाच्या माडीवरती सुंदरी एक दिसली, हातात ऐना केस मोकळी रूप निहाळीत बसली, शालू नेसुनी चोळी अंजिरी दंडामध्ये खसली, फुलबागेला बहर आला ज्वानी मुसमुसली, नवखंडामध्ये नाही पाहिली सुरत कोठे असली, जसा अस्मानी तारा तुटला बिजली प्रकाशली। अशा प्रकारची ती लावणी होती। अशाच आणखीन काही लावण्या आपण बघणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक ढंगदार अशी लावणी। दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा, अहो राया मला जरतारी शालू आणा पैठण साहिरवा।

शोधे हो आत्ताची ही लावणी आई उदेग अंबाबाई या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायली होती. जगदीश खेबुडकरांचे शब्द होते, रामकदम यांचं संगीत होतं. आपण सध्या बोलतोय फडाच्या लावणीबद्दल. पेशवे काळामध्ये शिवासंभा कबलापूरकर यांचा एक फड होता. त्यांनी देखील त्यांच्या फडासाठी एक शृंगारिक लावणी लिहिली होती. ज्वानी पाहून कमलनीचं रोप ग, तुला पाहून लागेना मला झोप ग, लाल शालूची दिसते मजा ग, आत मांड्या चमके जशा विजा ग, असा गोरा रंग नारी तुझा ग, इच्छा ग झाली फार ग. पठ्ठे बापूराव तर लावणी सम्राटच होते. त्यांच्या फडातही अनेक बहुरंगी आणि बहुढंगी शृंगारिक लावण्या होत्या. त्यांनी एक लावणी लिहिली ती अशी आहे. सोडा सोडा राया तनुशिणली, चार प्रहर रात्रीचे झाले आता, धरुणी आसनावरी दमगीर झाले बाई, अशा काय तुमच्या चाली घामाने काय सारी भिजली, साऱ्या अंगाची बाई कमाना करता भरधाव घेता चाली, पोटात माझ्या कळ निघाली, पठ्ठे बापुराव कवी अलबेला काढी नित्य नव्या नव्या चाली. त्याच काळामध्ये छक्कड हा प्रकार देखील शाहीर पठ्ठे बापुराव यांनी लोकप्रिय केला होता. लोकरंजनासाठी त्याने अनेक छक्कड लावण्या लिहिलेल्या आहेत. आशुक आणि माशुकमधील पद्यमय संवादाला छक्कड असं म्हणतात. या लावणीत बऱ्याच वेळेला पुरुष स्त्रीकडे प्रेमाची मागणी करत असतो आणि स्त्री त्याची मागणी झिडकावून लावत असते. दगडू साळी शिरोलीकर यांची एक गाजलेली छक्कड होती. त्यामध्ये दगडोबा आणि बाई यांच्यातले संवाद दाखवलेले आहेत. तुझ्यावर माझी मर्जी फिरली, सांग मनात येतं का नाही, कोण्या देशाचा नाही ओळखीचा, कसा पत लावतो ग बाई, अशा प्रकारची ही छक्कड होती. या छक्कडबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर.

उत्तरा केळकर यांनी गायलेली एक लावणी जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहे. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आई चित्रपटातली आहे. कुरुबान तुम्हावर झाले.

श्रोतेहो, छक्कड लावणीची परिणामकारकता म्हणण्याच्या शैलीवर आणि अभिनयावर अवलंबून असते. दगडोबा साळी ही छक्कड अतिशय चांगल्या प्रकारे सादर करत असायचे. प्रेक्षकांकडूनही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असायचा. काही पद्यरचना साध्या सोप्या जरी वाटत असल्या तरी श्रोत्यांवर मात्र त्याचा चांगलाच परिणाम होत असायचा. अनेक लावण्यांना लोक सतत टाळ्या वाजवून दाद देत असायचे. पठ्ठे बापूरावांच्या फडामध्ये त्या काळामध्ये एक छक्कड लावणी अतिशय गाजत होती, कारण त्या लावणीमध्ये प्रेमाची मागणी करणाऱ्या प्रेमिकाचा कसा नक्षा उतरवला गेला त्याचं हास्यास्पद चित्रण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत, तो आणि ती. तो म्हणतो, हे रूपसुंदरी राजस बाळी, नको पुढे जाऊ भरभरा, उभी राहून बोल गे जरा, वेडामी झालो पाठी लागलो, नको मनामध्ये धरू कुरा. तेव्हा ती म्हणते, जरा बेतानं वाग, सदा माझ्या माग कशासाठी

ती हिंडतोस घराघरा. रे खट्याळ आहे माझा नवरा, कुणीतरी येईल अवचित, पाहिल सांगत जाईल माझ्या दिरा. तेव्हा तो म्हणतो, हसत बोलणं ठुमकत चालणं, करतीस रोज नवी नवी तऱ्हा, कुठं नाही पाहिलं असा नखरा. लागलो छंद सुचेना धंदा, सदा लागला जीव घोरा. तेव्हा ती म्हणते, दीर माझे हेरतील, नादाळी करतील, पडल पाणी संसारा, घात ह्यात माझा खरा, होईल गावात बोभाटा सारा. असं हे वर्णन चक्कडमध्ये केलेलं असायचं. आता यानंतर झगड्याची लावणी हा एक प्रकार आहे, पण तो प्रकार काय आहे हे बघण्यापूर्वी उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनीच गायलेली जगदीश केवडकरांची रचना आपण ऐकणार आहोत. आई चित्रपटासाठी ही रचना विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

शोधेव, आता आपण झगड्याची लावणी काय असते ते बघूया. झगड्याच्या लावणीमध्ये राधाकृष्ण, स्त्री पुरुष, पतीपत्नी, प्रियकर प्रियसी, मालक नोकर, शोषक आणि शोषित, दोन स्त्रिया किंवा दोन पुरुषांमधल्या संघर्षाचं वर्णन केलेलं असतं. मात्र हा संघर्ष जो असतो तो कर्मणूक प्रधान असतो. शाहीर प्रभाकर यांची लक्ष्मी पार्वती संवाद ही एक झगड्याची लावणी खूप प्रसिद्ध होती. दोन बायकांनी आपापल्या नवऱ्याचा श्रेष्ठपणा प्रस्थापित करण्यासाठी दुसरीच्या नवऱ्याचे उणे दुणे काढावे असा प्रकार या लावणीमध्ये. खरं तर दोघींचेही पती श्रेष्ठ, पण लक्ष्मी शंकराचं वर्णन करताना म्हणते, स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुकुटी जटा, भाळीचंद्रजा तीन नेत्र भस्माचा कपाळी पट्टा, व्याघ्रांबर गज चर्मावर परिधान शुद्ध कान फटा, रुंड माळती कंठी कुंडले भुजंग रुळती कटा, त्रिशूळ पाणी त्रिपुंड भाळी लोह कंकट मन गटा, नंदी वहन सर्पाचा सदोदित करी कमरे लंगुटा, कसा आवडतो शंकर गिरिजे सांग तुला मज प्रती. अशी लक्ष्मीनं शंकराची निंदा केल्यानंतर पार्वतीनंही विष्णूचं कार्य आणि त्याच्या कर्तृत्वावर एका कवनामध्ये टीका केलेली आहे. ती टीका अशी आहे, 16,001 मुख्य तुम्ही अष्टजणी नायिका, कार्यवादुतो कृष्ण कसा करी पूर्ण मनोरथ सखा, वक्रदंत शिशुपाळ कीटक कपटे मर्दून बका, प्रताप बहुवर्णिता कशा भाळल्यात गोरक्षका, जरा सिंधिरी पुमये वसविली जळात द्वारावती, तस्करा कसा श्वशुर जडला हा भीमक भूपती, मच्छ कुर्म हा सुकर झाला सिंह वामन श्रीपती, जन्म गेला पहा आशा खाली म्हणे लक्ष्मीला पार्वती. या दोन्ही लावण्यांमध्ये दोघीही आपला पतीच कसा श्रेष्ठ आहे आणि दुसरीचा पती कसा कनिष्ठ आहे याची वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. पण या लावणीतला संघर्ष हा शाहीर प्रभाकरांनी अतिशय रंगतदार केलेला आहे. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी जी आपण ऐकणार आहोत ती रोशन सादारकर यांनी गायलेली आहे. अशी ही साताऱ्याची तऱ्हा चित्रपटातली ही गदी माडगुळकरांची लावणी, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी. जातीचा ना गोताचा बाई, धनी पिकावर शेताचा,

झगड्याची लावणी कशी असते ते सध्या आपण जाणून घेतोय. ज्याप्रमाणे शाहीर प्रभाकर यांनी लिहिलेली लक्ष्मी आणि पार्वती यांचा संवाद असलेली एक लावणी आत्ता आपण बघितली, तशीच लावणी शाहीर परशुराम यांनी देखील त्या काळामध्ये लिहिली होती. काळी गोरीचं भांडण या नावानं हा झगडा त्यांनी लिहिलेला आहे. लावणीत देखील श्रेष्ठत्वासाठी संघर्ष चालू आहे. काळी आणि गोरी दोघीही आपापल्या परीनं स्वतःलाच श्रेष्ठ समजत असतात, पण दोघीही एकमेकींचं श्रेष्ठत्व मान्य करत नाहीत. दुसरीपेक्षा आपण कमी दर्जाचं आहोत हे मानायलाच त्या तयार होत नाहीत. शेवटी दोघींच्या मध्ये सावळी येते आणि दोघींचा वाद मिटवते. पण काळी आणि गोरी यांच्यातला संघर्ष अगदी बघण्यासारखा आहे बरं का. काळी म्हणे गोरीला लावशील मोठेपणा वाया, काळी बाहुली मी नेत्रा तधी जनयात्रा पहाया. काळे काजळ काळ्या पापण्या काळ्या दोन्ही भिवया, काळे केस मस्तकी बसशील चौरंगी नाया. काळी पोत गरसुळी आहे पण जगात मिरवाया, काळे दातवण न लावशील तर शुभ्र दंत लाया. काळी शाई काळी अक्षरे हरीचे गुण गाया, काळी कस्तुरी उंच मोलाची आरोग्या करी काया. काळी मृत्तिका करुण पार्थिव पूजी प्रातक काळी. काळीनं असा स्वतःचा मोठेपणा सांगितल्यानंतर तिला उलट जाब गोरी देते. गोरी देखील स्वतःचं मोठेपण वर्णन करताना म्हणते, नेत्री बाहुल्या कशाने पाहशील आत गोऱ्या ज्योती, गोरी कांती गोरे सुवर्ण गोरे आहेत मोती. गोरे रत्न करू परीक्षा श्रीमंत जन घेती, गोरे चांदणे गोरा चंद्र गोरा गभस्ती. उदय होता यज्ञ याग आणि स्नानदान करीती, गोरे अमृत दुर्लक्ष सर्वा गोरा ऐरावती. गोरा अग्नी परिपाकामध्ये स्थूल देह पाळी. काळी गोरीचं असं चढाओढीनं केलेलं वर्णन आपल्याला या झगडा प्रकारामध्ये बघायला मिळतं. या लावणीमध्ये लोकांच्या रंजनाबरोबरच प्रबोधन देखील केलेलं आहे. परशुराम म्हणे असार सोडून सार घ्याई आता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण जी लावणी ऐकणार आहोत ती ग. दि. माडगुळकरांची आहे. विश्वनाथ मोरेंनी संगीतबद्ध केली आहे. कृष्णा कल्ले यांनी गायलेली आहे. परभणी हुनी आले तर पाहुणे कुणी, घालाया मला मागणी काय करू काय करू.

0: अरे दर शोते हो, आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: मालिका विशेष आपण ऐकत होता. थोड्याच वेळात अस्मिता वहिनीच्या दुसऱ्या सभेला आरंभ करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकारप्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात 1,317 कोटी रुपये तोटीचा अंदाज मांडला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन. राग मारवा त्यांनी गायलेला आहे. मध्यलय रूपक तालातील बंदिशीचे बोल आहेत आज मधमाती चली. द्रुत एक तालातील बंदिशीचे बोल आहेत हो गुणी या नबिल. तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ जयराम पोद्दार यांनी गायलेले आहे. ऐकूया तर पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन राग मारवा. या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मारवा त्यांनी गायलेला होता. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ जयराम पोतदार यांनी केली होती. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या संकल्पना आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. आज युवकांना केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी कमी भांडवलात आपल्या कौशल्यांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारणे आता शक्य झाले. मात्र योग्य व्यवसायाची निवड, नियोजन, डिजिटल कौशल्ये, आर्थिक व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेची माहिती असणेही तितकेच महत्वाचे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हेमंत भागवत सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांना 40 वर्षांपेक्षा अधिक उद्योजकतेचा अनुभव असून सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. यासोबतच एंटरप्रिनरशिप म्हणजेच उद्योजकता या विषयावर करिअर गायडन्स ते करत असतात. सर, तुमचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: चला तर मग डिजिटल उद्योजकतेच्या विविध पैलूंविषयी जाणून घेऊया आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा मागोवा घेऊया. सर, आजच्या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न, आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उद्योजकता म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उद्योजकतेपेक्षा तिचे वेगळेपण काय आहे याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: डिजिटल उद्योजकता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करणे.
1: ओके.
2: उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या व्यवसायाचा विस्तार करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी व्यवसायासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असायची.
1: बरोबर.
2: आज मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि योग्य डिजिटल कौशल्यांच्या मदतीनं अनेक व्यवसायांची सुरुवात घरातून सुद्धा करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या युवकाला चांगले ग्राफिक डिझाईन करता येत असेल तर तो घरातूनच सोशल मीडियाच्या पोस्ट, लोगो किंवा जाहिराती तयार करून ग्राहकांना सेवा देऊ शकतो.
1: बरोबर.
2: पारंपरिक आणि डिजिटल उद्योजकतेमध्ये मूलभूत उद्देश मात्र समान आहे. ग्राहकांची गरज ओळखणे आणि त्यावर योग्य उत्पादन किंवा सेवा देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे. फरक प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.
1: बर.
2: पारंपरिक व्यवसायात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकान, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक जाहिरात किंवा वितरक ही यंत्रणा महत्वाची असते. डिजिटल व्यवसायात मात्र वेबसाईट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल ग्राहक सेवा यांचा वापर करतात.
1: बरोबर.
2: पारंपरिक व्यवसायाची सुरुवात स्थानिक बाजारपेठेतूनच होते. डिजिटल माध्यमामुळे चांगली कल्पना किंवा सेवा तुलनेनं कमी खर्चात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. डिजिटल साधने ही माध्यमे आहेत. खरी उद्योजकता म्हणजे ग्राहकांची समस्या समजून घेऊन त्यावर उपयोगी आणि विश्वासार्ह उपाय देणे. लोकांची गरज कोणती आहे, मी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं ती पूर्ण करू शकतो का, हा विचार करण्याची पद्धत म्हणजे डिजिटल उद्योजकतेची खरी सुरुवात.
1: सध्या प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंग कडे लक्ष देत आहे. एखाद्या युवकाला जर समजा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे तर डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार त्या युवकाने करावा याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: माझ्या मते डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला काय आवडतं हे न पाहता ग्राहकाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं. युवकांनी सर्वप्रथम स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मला काय चांगले करता येते, लोकांना कशाची गरज आहे आणि या गरजेसाठी लोक पैसे देण्यास तयार होतील का. उदाहरणार्थ एखाद्याला मोबाईलवर व्हिडिओ तयार करणे आणि संपादन करणे चांगले जमत असेल तर त्याने फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतात एवढ्यावर थांबू नये. आपल्या परिसरातील दुकानदार, डॉक्टर, शिक्षक, छोटे उद्योग किंवा संस्थांना सोशल मीडिया व्हिडिओची गरज आहे का याचा अभ्यास करावा. गरज असेल तर त्यातून व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास. आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्यांची समस्या काय आहे, सध्या ते कोणत्या पर्यायाचा वापर करतात आणि आपली सेवा त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त कशी ठरेल हे समजून घ्यायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे भांडवल आणि कौशल्य. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावीच लागते असं नाही. युवकाने आपल्या उपलब्ध कौशल्यावर आधारित व्यवसाय निवडला तर सुरुवातीचा खर्च कमी ठेवता येतो. मात्र आवश्यक कौशल्य नसतील तर ती शिकायची तयारी असणे महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे व्यवसायाची वाढण्याची क्षमता. आज 10 ग्राहक आहेत, उद्या 100 किंवा 1000 ग्राहक मिळाल्यावर आपण त्यांना सेवा देऊ शकू का हा विचार खूप महत्वाचा आहे. डिजिटल माध्यमांमुळे व्यवसायाचा विस्तार अतिगतीनं होणं शक्य आहे. त्यामुळे आपण हा विचार आधी करणं गरजेचं आहे की ग्राहक संख्या वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला आपण सेवा देऊ शकणार आहोत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ट्रेंड समजून व्यवसायाची कल्पना निवडता कामा नये. आज एखादी डिजिटल सेवा लोकप्रिय आहे म्हणून उद्या तीच आपल्यासाठी योग्य असेल असं म्हणता येणार नाही. मी युवकांना एक साधा मंत्र देईन, ट्रेंडच्या मागे धावू नका. गरज शोधा, समस्या शोधा आणि त्यावर डिजिटल माध्यमातून उपयोगी उपाय द्या. कारण चांगली डिजिटल व्यवसाय कल्पना म्हणजे केवळ नवीन कल्पना नव्हे, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करणारी आणि आपल्या निर्मिती कौशल्याला योग्य असणारी आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणारी कल्पना होय.
1: सर, अगदी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो कानमंत्र तुम्ही आपल्या युवक मित्रांना दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात जे सुरुवात करू इच्छितात अशा युवकांसाठी व्यवसाय नियोजनाची पहिली पायरी कोणती असावी याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल.
2: डिजिटल व्यवसाय सुरू करताना अनेक युवकांची पहिली चूक अशी होते की ते लगेच वेबसाईट तयार करतात, सोशल मीडिया अकाउंट सुरू करतात किंवा एखादे ऍप तयार करण्याचा विचार करतात. पण माझ्या मते डिजिटल उद्योजकतेची पहिली पायरी तंत्रज्ञान नाही तर नियोजन आहे. सर्वप्रथम युवकाने मी कोणती समस्या सोडवणार आहे आणि कोणासाठी सोडवणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर आपण कोणाला लक्ष्य ग्राहक समजणार आहोत हे निश्चित करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी, पालक, शेतकरी, दुकानदार, महिला, छोटे व्यावसायिक, कंपन्या आणि सेवा नेमकी कोणासाठी आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बाजारपेठेचा छोटा का होईना पण अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
2: यामुळे केवळ आपल्या मनात चांगली वाटणारी कल्पना आणि प्रत्यक्षात ग्राहकांना उपयोगी असलेली कल्पना यातील फरक समजतो. त्यानंतर व्यवसायाचे साधे बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसाय कसा चालणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आपला ग्राहक कोण आहे, उत्पादन किंवा सेवा काय आहेत, ग्राहक आपल्यापर्यंत कसे येणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, त्यांच्याकडून उत्पन्न कसे मिळणार, सुरुवातीचा खर्च किती आणि भविष्यात व्यवसाय कसा वाढणार या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायला हवीत. सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करू नका. प्रथम छोट्या प्रमाणावर प्रयोग करून पहा. यालाच आपण कल्पना, ग्राहक, छोटा प्रयोग, अभिप्राय, सुधारणा, विस्तार अशी उद्योजकीय प्रक्रिया म्हणू शकतो. आज डिजिटल युगामध्ये आणखी एक मोठी संधी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेची माहिती, ग्राहकांचा प्रतिसाद, खर्च आणि विक्री यांचा मागोवा घेता येतो. त्यामुळे निर्णय अंदाजावर नव्हे तर उपलब्ध माहितीवर घेता येतो. तर मोबाईल हातात घेण्यापूर्वी समस्या हातात घ्या. वेबसाईट बनवण्यापूर्वी

0: फरक समजून घ्या आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची छोटी चाचणी घ्या. यातून युवकाची कल्पना व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
1: अगदी सर, डिजिटल व्यवसायामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात घ्याव्या लागतात. डिजिटल व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी युवकांनी कोणत्या संस्थेशी संपर्क साधावा? डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा? याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल उद्योजकता सुरू करताना युवकांनी सर्व काही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन, गरज असेल तर प्रशिक्षण आणि उपलब्ध शासकीय किंवा संस्थात्मक योजनांचा उपयोग अवश्य करून घ्यावा. महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCD, जिल्हा उद्योग केंद्र MSME शी संबंधित संस्था, कौशल्य विकास संस्था, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन केंद्र तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र ही मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरू शकतात.
1: बरोबर.
0: आर्थिक सहाय्यासाठी बँका, विविध शासकीय स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची माहिती घेणेही महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळणे म्हणजे व्यवसाय यशस्वी होणे नाही.
1: बरोबर.
0: व्यवसायाची कल्पना, बाजारपेठ, कौशल्य आणि आर्थिक नियोजन मजबूत असणे हे अधिक महत्वाचे आहे. डिजिटल कौशल्याच्या बाबतीत युवकांनी सर्वप्रथम मूलभूत डिजिटल साक्षरता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कौशल्य निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत पासवर्ड कसा असतो, योग्य 2 स्तरीय सुरक्षा कशी असते, फिशिंग पासून सावध कसं राहायला पाहिजे, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मूलभूत ज्ञान प्रत्येक डिजिटल उद्योजकानं घेतलंच पाहिजे. एकच कोर्स करून थांबण्यापेक्षा सतत शिकण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य आणि कौशल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग महत्वाचा आहे.
1: बरोबर सर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी व्यवसायाच्या कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आहे आणि ई कॉमर्स, यांचा व्यवसाय वाढीसाठी युवक कशा पद्धतीने उपयोग करू शकतात? याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज व्यवसायाच्या संधींचं स्वरूपच बदललं आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी यंत्रसामग्री आणि मोठी बाजारपेठ आवश्यक असायची. आज मात्र मोबाईल, इंटरनेट, कौशल्य आणि योग्य कल्पना यांच्या मदतीनं कमी भांडवलामध्ये अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाचे प्रभावी साधन बनले आहे. पण फक्त पोस्ट टाकणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग नाही. योग्य ग्राहक कोण, त्याला काय हवे आहे आणि आपली उत्पादनं त्यांची गरज कशी पूर्ण करतील हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: ई कॉमर्समुळे तर बाजारपेठेची भौगोलिक मर्यादा खूप कमी झाली आहे. एखादे उत्पादन गावात तयार झाले आहे आणि तरी त्याचा ग्राहक पुणे, मुंबई किंवा भारतातील इतर शहरांमध्ये असू शकतो. मात्र त्यासाठी दर्जेदार उत्पादन, योग्य पॅकेजिंग, विश्वासार्ह वितरण व्यवस्था, ग्राहक सेवा आणि परतावा धोरण यांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: डिजिटल मार्केटिंगचा आणखी एक फायदा म्हणजे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी संपर्क केला, किती विक्री झाली आणि कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपले उत्पादन आवडले याचा डेटा आपल्याला मिळू शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे पुढील निर्णय आपल्याला घेता येतो. फॉलोअर्सची संख्या म्हणजे व्यवसायाचे यश नाही. खरे यश म्हणजे योग्य ग्राहक मिळणे, ग्राहकांचा विश्वास निर्माण होणे, विक्री होणे आणि ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणे. म्हणून डिजिटल माध्यमांचा वापर दिसण्यासाठी नव्हे तर ग्राहकांपर्यंत विश्वास निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे आणि मूल्य निर्माण करण्याकरता याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. आता गरज आहे ती योग्य कल्पना आणि कौशल्य आणि कृतीची.
1: अगदीच सर, सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यामुळे देखील डिजिटल मार्केटिंग वरती बराचसा फरक पडत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ऑटोमेशन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा छोट्या व्यवसायांना कसा फायदा होऊ शकतो आणि युवकांनी आपल्या कौशल्यांचा आणि कल्पनांचा वापर करून डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आजच्या काळामध्ये AI आणि ऑटोमेशन फक्त मोठ्या कंपन्यांचे तंत्रज्ञान म्हणून पाहण्याची गरज उरलेली नाही. छोट्या व्यावसायिकांनाही योग्य पद्धतीने या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. वेळ, खर्च आणि मेहनत या माध्यमातून कमी करता येते. त्याचप्रमाणे ऑटोमेशनच्या मदतीनं काही नियमित कामे जसे ग्राहकांना संदेश पाठवणे, अपॉइंटमेंटची आठवण करून देणे, नोंदी ठेवणे किंवा विक्रीचा प्राथमिक मागोवा घेणे अधिक कार्यक्षमपणे करता येतात. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. AI म्हणजे उद्योजकाला पर्याय नाही. AI हे उद्योजकाच्या हातातील एक साधन आहे. अंतिम निर्णय ग्राहकांची गरज समजून घेणे, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारी ही माणसाचीच भूमिका आहे. युवकांनी AI शिकताना केवळ कोणते AI टूल वापरायचे यावर लक्ष केंद्रित करू नये. त्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करून मी ग्राहकांची कोणती समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
1: बरोबर.
0: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी प्रथम एक वैशिष्ट्य, कौशल्य किंवा क्षेत्र निवडावे. त्यात सातत्यानं प्राविण्य मिळवावे. त्यानंतर प्रत्यक्ष छोटे प्रकल्प हातात घ्यावेत आणि त्यातून आपले काम दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करावे. त्यानंतर स्वतःचा डिजिटल ठसा निर्माण करणे महत्वाचे आहे. आपल्या कामाची माहिती सोशल मीडिया, वेबसाईट किंवा इतर योग्य डिजिटल माध्यमांवर सातत्यानं मांडणे गरजेचं आहे. ग्राहकांचे अभिप्राय घ्यावेत आणि चांगल्या कामातून विश्वास निर्माण करावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे AI युगात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, ग्राहक समजून घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ही मानवी कौशल्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
1: सर, डिजिटल व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो, तर डिजिटल व्यवसाय सुरू करताना युवकांना कोणत्या प्रमुख अडचणींचा सामना करावा लागू शकतो? ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास याबाबत नव उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी, तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करणे आज तुलनेनं सोपे झाले असले तरी डिजिटल व्यवसाय टिकवणे आणि विश्वासार्हता वाढवणे हे आजच्या युवकांपुढचे खरे आव्हान आहे. युवकांसमोर सुरुवातीला अनेक अडचणी येऊ शकतात. योग्य व्यवसाय कल्पना निवडणे, ग्राहक मिळवणे, तीव्र स्पर्धा, डिजिटल कौशल्यांचा अभाव, आर्थिक नियोजन आणि सातत्यानं बदलणारे तंत्रज्ञान या गोष्टींचा त्यात समावेश होतो.
1: बरोबर.
0: आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हा अगदी आता सध्या आयरणीवर आलेला विषय आहे. डिजिटल उद्योजकांचा व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे त्यांची आर्थिक माहिती, ग्राहकांची माहिती, पासवर्ड, व्यवहार आणि डिजिटल खाती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. युवकांनी सर्वप्रथम मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरावेत आणि शक्य तिथे 2-स्तरीय सुरक्षा म्हणजे 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावे. अनोळखी लिंक, संशयास्पद ईमेल, बनावट ग्राहक किंवा खोटी पेमेंटची माहिती याबाबत सतत सावध राहावे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीनवर पेमेंट झाल्याचा संदेश दिसला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असे समजू नये. प्रत्यक्ष बँक खात्यात किंवा अधिकृत पेमेंट प्रणालीमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तसेच OTP, पिन, पासवर्ड किंवा संवेदनशील बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. ग्राहकांची वैयक्तिक माहितीही अनावश्यक गोळा करू नये आणि आवश्यक माहिती सुरक्षितपणे हाताळली जावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा विश्वास. डिजिटल व्यवसायात ग्राहक अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटलेलाच नसतो. त्यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती स्पष्ट असावी. खोटे रिव्ह्यू, चुकीची जाहिरात किंवा अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देऊन एकदा विक्री होऊ शकते पण दीर्घकाळ व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला योग्य माहिती देऊन चांगली सेवा दिली तर व्यवसाय निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा वेग स्वीकारा पण सुरक्षिततेच्या बाबतीत कसलीही घाई करू नका.
1: बरोबर.
0: कारण डिजिटल व्यवसायात ग्राहक मिळवणं महत्वाचं आहे पण त्यांचा विश्वास जपणे त्याहून महत्त्वाचे

0: आहे. सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा या तीन गोष्टींच्या आधारावरच डिजिटल व्यवसायाची दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते.
1: अगदी सर, आपले जे युवक मित्र आहेत जे कमी भांडवलामध्ये डिजिटल व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत आणि ग्रामीण भागातील युवक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवांना मोठ्या बाजारपेठेशी कसे जोडू शकतात याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आज डिजिटल उद्योजकतेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे मोठी गुंतवणूक न करता कौशल्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची शक्यता. त्यामुळे युवकांनी सुरुवातीला मोठे कार्यालय, दुकान किंवा यंत्रसामग्री घेण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा वापर करून सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा. याशिवाय युवकांनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने याचा विचार करावा. ग्रामीण भागातील युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे. एखाद्या गावात उत्तम हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पारंपरिक वस्तू किंवा स्थानिक सेवा उपलब्ध असतील तर त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. फक्त ऑनलाईन प्रसिद्धी पुरेशी नाही. उत्पादनांची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, साठवणूक, वितरण, वेळेवर सेवा आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण याची संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. ग्रामीण युवकांसाठी एक महत्वाची संधी म्हणजे स्थानिक ज्ञानाचे डिजिटल सेवेत रूपांतर. उदाहरणार्थ शेतीविषयक कौशल्य, स्थानिक पर्यटन, पारंपरिक कला, दुरुस्ती सेवा किंवा एखादे विशेष तांत्रिक कौशल्य याचे डिजिटल सादरीकरण करून नवीन ग्राहक मिळवता येऊ शकतात. म्हणूनच मी युवकांना सांगू इच्छितो, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही, मोठी गरज ओळखण्यासाठी मोठी बाजारपेठही आवश्यक नाही, मात्र तुमचा दृष्टिकोन व्यावसायिक असायला हवा.
1: अगदीच. डिजिटल व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत असताना स्वतःचा व्यवसाय वेगळा आणि टिकाऊ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: आज डिजिटल माध्यमांमुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालंय, पण त्याचबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे फक्त ऑनलाईन उपस्थिती निर्माण करून व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला आपल्याकडे येण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येण्यासाठी काहीतरी वेगळे, उपयोगी आणि विश्वासार्ह देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ग्राहकाला नेमके काय हवे आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्याकडे हे उत्पादन आहे म्हणून ते ग्राहकानं घ्यावे हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. ग्राहकाची कोणती गरज मी अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो हा विचार प्रत्येक उद्योजकानं करण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा आपण ज्याला USP म्हणतो, आपले उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. ते वेगळेपण कमी किमतीत असण्याची गरज नाही, ते गुणवत्ता, डिझाईन, वेगवान सेवा, वैयक्तिक लक्ष, विशेष सुविधा, स्थानिक वैशिष्ट्य किंवा ग्राहकांचा चांगला अनुभव. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता आणि सातत्य. डिजिटल माध्यमातून ग्राहक पटकन मिळू शकतो, पण खराब अनुभवामुळे तो त्याच वेगानं दुसऱ्या व्यवसायाकडे जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादकांची गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक माहिती, स्पष्ट किंमत, सुरक्षित व्यवहार, वेळेवर सेवा आणि तक्रारींचे योग्य निराकरण यामुळे विश्वास निर्माण. आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये सतत सुधारणा करत राहणं ही काळाची गरज आहे. डिजिटल उद्योजकाने आपल्या ग्राहकांकडून अभिप्राय सतत घेतला पाहिजे, विक्रीची माहिती पाहावी, कोणती जाहिरात किंवा सेवा परिणामकारक आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार त्यामध्ये सातत्यानं बदल करत जावेत. टेक्नॉलॉजीची नक्कल करता येते, पण ग्राहकांशी निर्माण झालेला विश्वास आणि तुमची उद्योजकीय ओळख सहज नक्कल करता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून डिजिटल व्यवसाय टिकवण्यासाठी मी 5 शब्द सांगू शकतो. गरज ओळखा, वेगळेपणा निर्माण करा, गुणवत्ता जपा, विश्वास ठसवा आणि सतत सुधारणा करत राहा.
1: सर, मुलाखतीच्या शेवटी डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: माझा युवकांना सर्वप्रथम एकच संदेश आहे, डिजिटल युगाकडे फक्त नोकरी शोधण्याची संधी म्हणून पाहू नका, स्वतः काही निर्माण करण्याची संधी म्हणूनही पहा. आज तंत्रज्ञानामुळे आपल्या हातात अशी साधनं आली आहेत जी काही वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यांकडेच उपलब्ध होती. पण केवळ मोबाईल आणि इंटरनेट हातात असणे पुरेसे नाही, उद्योजक होण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपण नेहमी विचारतो मला नोकरी कुठे मिळेल, हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, मी स्वतः काय निर्माण करू शकतो, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, लोकांची कोणती समस्या मी सोडवू शकतो.
1: बरोबर.
0: यासाठी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान सुरुवात करा, एखादी छोटीशी कल्पना निवडा, ग्राहकांशी बोला, छोटासा प्रयोग करून पहा, त्यांचा अभिप्राय घ्या, आपल्या झालेल्या चुका सुधारा आणि मग हळूहळू आपल्या कल्पनेचा विस्तार करा. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार, शिकण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. बदल स्वीकारण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये विकसित करायला हवी. त्याचबरोबर डिजिटल जगामध्ये प्रामाणिकपणा, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास कधीही विसरू नका. स्वप्न फक्त पाहू नका, ते लिहून काढा. कल्पना फक्त मनात ठेवू नका, तिची चाचणी घ्या. तंत्रज्ञान फक्त वापरू नका, त्यातून मूल्य निर्माण करा आणि संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा. तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्य निर्माण करणारे निर्माते आणि उद्योजक बनावे, हीच माझी सर्व युवकांना, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण डिजिटल उद्योजकतेचे बदलते स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, डिजिटल कौशल्यांचे महत्व, शासकीय योजनांमधून मिळणारे सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या नव्या संधी याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की डिजिटल युगात यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य कल्पना, कौशल्य, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांनी आपल्या स्थानिक कौशल्यांचा, उत्पादनांचा आणि कल्पकतेचा डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी उपयोग करून घ्यावा. संधी ओळखा, नवनवीन गोष्टी शिका, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. आजच्या या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी संवादासाठी मी हेमंत भागवत सरांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजचा युवावाणीचा हा विशेष कार्यक्रम इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती होते आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:10 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वाजवा रे वाजवा या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

गरगमात यंत्र ऐकूया. विनय माणकी आणि उत्तर केळकर यांनी गायलेलं धडाकेबाज या चित्रपटातलं प्रवीण दमणे यांचं गीत, संगीतकार अनिल मोहिले.

भारत आंबे यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. भावसंगीत आपण ऐकत आहेत भावधारा या कार्यक्रमात. कुंदा भागवत आणि गोविंद पोवळे यांनी गायलेलं गीत यानंतर ऐकूया. गीत आहे श्रीनिवास खारकर यांचं.

भावधारा कार्यक्रमात त्यानंतर गंगाधर महांबरे यांचं गीत ऐकूया. अनुराधा पोडवाल आणि अरुण डाते यांच्या आवाजात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार आणि गायक मिलिंद दिंगळे. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली

0: देशात पहिला आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे, असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर द टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
2: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील, असा अंदाज RBI वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल

0: प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. MPSC किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात FIR दाखल करणार नाही, असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा

0: कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:12 झालेली आहे.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका. 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
6: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
7: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
6: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
7: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
6: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
7: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
6: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
7: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
6: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
8: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए. सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है. अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें cvc.gov.in. सतर्क रहिए, जागरूक रहिए, क्योंकि बदलाव की शुरुआत हमारी आवाज से होती है.
9: अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना,
10: अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा

0: आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 2.5 दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्त्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजेच PLI योजना. PLI योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट, सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन, निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून MSME क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना जसं जेम पोर्टल असेल करण्यात आलेले आहेत. सरकारी खरेदीमुळे MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात, म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, MSME आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
0: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल आयात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनानेही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
2: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगांची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहेत. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहे. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्येही भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट असणे गरजेचं आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप्ड अँड मेड इन इंडियाकडे झाला पाहिजे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत PM मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्स पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य

0: मध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचा तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपलं पॅकेज आहे त्यात, या योजनेचे जवळजवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेझिंगसाठी इक्विटीमध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी, ज्याच्यात 49%पर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता ह्याच्यात 2024 मध्ये, आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये जवळ 58,000 ग्रॉस टनेज झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडल राबवलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी PM मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजियन अँड अपॅरल. अमरावतीमध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1,020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटीपर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतो आहे अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचं आपल्याला एक परसेंटेज मिळतं सरकारातर्फे, आणि ह्या वाढचा जो परसेंटेज जो आपल्याला भेटतो याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तर खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातो आहे.
1: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आवार माझं शिवार.

श्रोत्या नमस्कार. आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 15 अश्विन, शके 1948, दिनांक 7 ऑक्टोबर 2026. मंडळी, आज राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रनिर्मित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. ऐकूया तर शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 15 अश्विन शके 1948 अर्थात 7 ऑक्टोबर 2026. मंडळी, शेतीच्या उत्पादन क्षमतेचा पाया म्हणजे जमीन. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं, तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांचं संतुलन राखणं, तिची धूप थांबवणं, या सगळ्या गोष्टी शेतीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. आज जमिनीचं बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याला शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणतात. आज आपण याविषयी माहिती करून घेऊया आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील डॉक्टर मनीष कस्तुरे. त्यांच्याशी संवाद साधला आहे विद्या तावडे यांनी.

0: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो असं म्हटलं जातं की आपण जर जमिनीचं आरोग्य सांभाळलं तरच आपलं पीक चांगलं उत्पादन देईल, तरच आपल्या पिकाचं आरोग्यही चांगलं राहील. तेव्हा आज आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयीचीच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर मनीष कस्तुरे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर सुरुवातीला शाश्वत मृदा व्यवस्थापन ही नेमकी काय संकल्पना आहे त्याविषयी सांगा.
1: मृदा व्यवस्थापन म्हणल्यानंतर आपलं मातीचे व्यवस्थापन, पण शाश्वत हा शब्द जोडणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळात. कारण की आजच्या काळात थोडीफार शेतीला आपण कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शाश्वत म्हणजे कसं आहे की शाश्वत जमिनीचे व्यवस्थापन किंवा मृदा व्यवस्थापन म्हणजे त्या जमिनीची अशा प्रकारे व्यवस्थापन करावी की तिच्याकडून मिळणारं उत्पन्न, पाणी संरक्षण, पाणी महत्त्वाचं आहे, पाणी संरक्षण, पर्यावरणातील इतर घटक म्हणजेच एकूण संपूर्ण परिसंस्था, त्यामध्ये कीटक आले, त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे सूक्ष्म जीवजंतू आले, त्यामुळे जमिनीत असणारे विविध कीटक आहेत म्हणजे गांडूळ आहे, वेगवेगळे छोटे छोटे प्राणी असतात, मुंगी आहे, ही पूर्ण परिसंस्था दीर्घकाळ टिकून राहावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे आपल्या मातीचं आरोग्य व्यवस्थित राहील, म्हणजे सुधारतील आणि आवश्यक जी मातीची कार्य आहे, जी मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: बरोबर.
1: सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण आपल्या जमिनीचा उपयोग अशा पद्धतीने करायचा आहे की ती उत्पादन तर दिलीच पाहिजे आपल्या ह्या पिढीला, पण उद्याच्या पिढीसाठी तिची सुपीकता, रचना म्हणजे जे स्ट्रक्चर म्हणतो आपण, रचना, पाणी धरण्याची क्षमता आणि त्यामध्ये असणारे जैवजीवन म्हणजे जैविक जीवन म्हणजे सॉइल मायक्रोब्स
0: हे
1: अबाधित ठेवले पाहिजे, यालाच आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणू शकतो. आजकाल काय झालेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी टाळतो. म्हणजे पूर्वी आपण पाहायचो ना की आपल्या खेडेगावात प्रत्येक घरटी ही गुरं असायची,
0: हो,
1: म्हैस असायचं, गाय असायची, बैल असायची, पण ते कुठेतरी वातावरण बिघडलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की पशूचा जो आपल्या अविभाज्य घटक होता शेतीचा,
0: हो,
1: तो कुठं तर नाहीसा झालेला आहे.
0: शेती आणि पशुपालन यांचं एक जवळचं नातं होतं,
1: हो,
0: ते आता मला वाटतं दुरावत चाललंय.
1: हो, त्यामुळे काय झालेलं आहे आपल्या जमिनीत शेणखत हा जो नावाचा प्रकार आहे ना तो फार कमी प्रमाणात पडला जातो, त्यामुळे पूर्ण मातीची जी रचना आहे ती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अशा बऱ्याचशा तंत्रज्ञान दिलेल्या आहेत ज्यामध्ये शाश्वत मृदा व्यवस्थापनचा देखील अंतर्भाव आहेच. जेव्हा आम्ही एखाद्या शिफारशीत खतमात्रा देतो त्यावेळेस विद्यापीठाच्या डायरीचं जर तुम्ही वाचन केलात तर त्यामध्ये प्रत्येक रासायनिक खतांच्या मात्रेसोबत शेणखताची जोड दिलेलीच आहे. ह्या शेणखताच्या उपयोगाला कुठेतरी म्हणजे बगल दिली जाते.

0: त्यामुळं सध्या आपल्या जमिनीचं आरोग्य थोडं बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु शाश्वत मृदा व्यवस्थापन जर तुम्ही केलात, त्यामध्ये सेंद्रिय रासायनिक खतांचा आणि जैविक खतांचा जर योग्य वापर केलात ना, तर आपण असं म्हणू शकतो की त्याला शाश्वत मृदा व्यवस्थापन आपण करत आहोत.
1: खरंय, म्हणजे जी जमिनीची जी पोषण मूल्य आहेत ती टिकवणं आज गरजेचं झालेलं.
0: जमिनीचे पोषण मूल्य शाश्वत प्रकारे टिकवणं गरजेचं आहे.
1: मग आता या जमिनीचं आरोग्य नेमकं कसं राखायचं?
0: आता आरोग्य म्हणजे जीवपणा आला त्यामध्ये. आता माणसाचं आरोग्य आपण कसं म्हणतो की निरोगी आरोग्य पाहिजे, पण कुठल्याही रोगाला बळी पडता कामा नये. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हे बघा, बरेचसे जे काय कीटक आहेत किंवा रोग आहेत ह्यांचा मूळ स्त्रोत जमिनीचा आहे. परंतु आपण आपल्या जमिनीचं पोषण अशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही टर्मिनॉलॉजी आहे न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम. आता पूर्वीचे लोक भरपूर खायचे, दूध प्यायचे, म्हणून ते निरोगी होते. काही काही लोकांनी तर इंजेक्शन पाहिलं नाही हो कधी. तर आताची पिढी ह्या नवीन जंक फूडमुळे ते बऱ्याचशा रोगाला बळी पडतात. तसंच ह्या मातीमध्ये देखील आहे. जर तुम्ही त्या मातीला पोषक अन्न दिलात, म्हणजे पिकानुसार पोषक अन्न दिलात आणि न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो आपण, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या पिकांसाठी अन्नद्रव्य द्यायचं की जेणेकरून त्यांच्यात म्हणजे रोगाला आणि कीटकाला ते बळी पडू नये, आपण जमिनीचे आरोग्य ह्याला म्हणतो. त्याचप्रमाणे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की एक जिवंत प्रणाली म्हणून सतत कार्य करण्याची क्षमता, म्हणजे नेहमी त्यामधून अन्नद्रव्य उपलब्ध व्हावेत, वनस्पती व प्राण्यांची उत्पादकता टिकवणे, हवा व पाण्याची गुणवत्ता राखणे, म्हणजे पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. आपण अशा पद्धतीने त्यांना खत, सेंद्रिय खत असू दे, रासायनिक खत असू दे, दिलं पाहिजे, जेणेकरून हवा आणि पाणी प्रदूषित होता कामा नये आणि उत्पादन चांगलं पाहिजे, गुणवत्ता चांगली पाहिजे आणि सजीवांच्या आरोग्यास हातभार लावणे, ह्या सर्व गोष्टींचा ज्यामध्ये अंतर्भाव असतो त्याला म्हणतो आपण जमिनीचे आरोग्य.
1: बरोबर. मग हे जमिनीचं आरोग्य राखायचं कसं?
0: आता ऍक्च्युली जमिनीचे आरोग्य हे आपण जर समजून घ्यायचं तर त्याला तीन प्रमुख अंग आहेत. आता जमिनीचा जर विचार केला तर त्याला भौतिक आरोग्य जमिनीला आहे. त्यामध्ये कसं आहे, ती मातीची रचना कशी आहे, भुसभुशीतपणा त्या मातीचा कसा आहे, त्याची घनता कशी आहे, पाणी बुडण्याची क्षमता किती आहे, जलधारणता क्षमता किती आहे आणि मुलांसाठी त्याला उपलब्ध जागा किती आहे. मध्यम काळ्या जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता चांगली आहे. आपल्या लाल जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता थोडी कमी आहे. त्यांच्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत, आपल्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत. परंतु जमीन ती जमीन आहे, दोन्ही जमिनी सुपीक आहेत, परंतु थोडे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. आणि त्याप्रमाणे ह्या भौतिक गुणधर्माचा विचार करून त्यामध्ये आपण काही उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरा अंग आहे ह्या जमिनीच्या आरोग्याचा, तो आहे रासायनिक. म्हणजे रासायनिक जे गुणधर्म आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे पीएच, म्हणजे ज्याला आपण सामू म्हणतो. त्यानंतर असते विद्युत वाहकता, म्हणजे त्या जमिनीमध्ये किती प्रकारचे धनप्रभार व ऋणप्रभाराचे आयन्स आहेत, त्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्य आहेत. नंतर आहे सगळ्यात महत्वाचा भाग आहे सेंद्रिय कर्ब. सर्वसाधारणतः अशी एक ट्रेंड आहे की सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आपण बघतो की वनांचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. बरोबर आहे, हिरवाई कमी होत चाललेली आहे. ऑब्व्हियसली त्याचा सेंद्रिय कर्बावरती परिणाम होतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रासायनिक गुणधर्म असा आहे की देवाणघेवाणची प्रक्रिया. मातीमध्ये जेव्हा आपण खतं देतो, ते रासायनिक असू दे किंवा सेंद्रिय असू दे, तेव्हा त्यातून काही अन्नद्रव्य लिबरेट होतात, निघतात, बाहेर पडतात त्या सोल्युशनमध्ये. आणि तो कुठंतरी चिकटला पाहिजे. ते कुठे चिकटतात, मातीचा एक बारीक अंश असतो त्यावरती जाऊन ते चिटकतात आणि त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. जेवढी देवाणघेवाणची प्रक्रिया चांगली तेवढं आपल्या मातीचं आरोग्य चांगलं, म्हणजे त्याला इंग्लिश म्हणतात कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. हा झाला एक रासायनिक भाग. हा झाला दुसरा अंग. तिसरा अंग जमिनीचा आरोग्याचा म्हणताना जैविक आरोग्य. तुमच्या जमिनीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, तुमच्या मातीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, गांडूळ किती आहेत, बुरशी किती आहे, वेगवेगळी जीवाणू किती आहेत, म्हणजे मृदजीवांची क्रियाशीलता म्हणजे इफिशियन्सी किती आहे. म्हणजे हे बघा, आपण जेव्हा कुठलेही खतं देतो त्या खताचं विघटनापासून मिनरलायझेशनपर्यंत ह्या प्रक्रियेमध्ये ह्या सूक्ष्मजीवांचा मोठा रोल आहे. कारण हे घटक सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, अन्नद्रव्यांचे चक्रीकरण म्हणजे अन्नद्रव्यांचं सायकल कम्प्लीट करतात. त्याचप्रमाणे मातीची रचना सुधारण्यासाठी महत्वाची पडते. म्हणजे जमिनीचे आरोग्य राखताना भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म ह्या गोष्टींचा आपण सारासार विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: या सर्व गोष्टींचा विचार करून जमिनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?
0: आरोग्याची काळजी, आता माणसाने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, साधारणतः आपण एक थंबरूल आहे की सकाळी उठावं, व्यायाम करावं, सकस

0: अन्न खावं, म्हणजे बाहेरच्या अन्नापेक्षा घरात तयार केलेलं अन्न खावं, म्हणजे जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात. त्याचप्रमाणे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे की आपल्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या असा आपल्या अभ्यासाअंती निदर्शनास आलेला आहे की आपल्या अनेक भागात जमिनीतील सेंद्रिय कर्म कमी होत आहे, त्यामुळे अन्नद्रव्याचा समतोल. दुसरी गोष्ट आहे, आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो कोकण पट्ट्यामध्ये. दुर्दैवाने ह्या वर्षी पावसाचा थोडा ते उणीवच आहे, परंतु इन जनरल आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस पडतो. हल्ली पावसाची इंटेन्सिटी बदललेली आहे, एका दिवशी 100 मिलीमीटर 200 मिलीमीटर पाऊस पडतो, ह्यामुळे जमिनीची धूप होते. विचार करा, माती तयार होण्याकरता साधारणतः 100 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो, आणि एका पावसामध्ये आपल्या वरच्या भागातील मातीची धूप होणे म्हणजे आपलं नुकसान आहे मोठं, हे लक्षात येत नाही कोणाच्या. म्हणजे त्यावेळेस आपला समुद्र लाल होतो, खरं तर लाल होता कामा नये, त्याला आपण बांध बंदिस्त घालून माती टिकवली पाहिजे. म्हणजे जी जमिनीची धूप होते ती एक आपण कमी केली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यातला घट्टपणा म्हणजे हार्डनेस, आणि काय काय वेळेस आता आपल्याकडे ऍसिडिक सॉइल्स आहेत, आणि आपल्या उत्तर कोकणात जर गेलात तर तिकडे थोडे न्यूट्रल टू अल्कधर्मी सॉइल्स आहेत. हा, आणि ह्याच्यामुळे देखील आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे पाण्याचा अयोग्य वापर, त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच दिलं पाहिजे ना. विद्यापीठाने प्रत्येक पिकांच्या पाण्याची गरज हे आपल्या त्या डायरीमध्ये दिलेली आहे, त्यानुसारच पाणी दिलं पाहिजे. पण आपली एक टेंडन्सी आहे की पाणी सोडलं की ते साचेपर्यंत आपण ते देतो, त्याच्यामुळे देखील जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं. आजकाल काय झालेलं आहे की आपण आजकाल थोडे असं लिथार्जिक झालेलो आहोत, आळशी झालेलो. जो काय पालापाचोळा कचरा काढतो तो आपण जाळून टाकतो. जाळणं ही चुकीचं आहे, म्हणजे आपण सेंद्रिय पदार्थाचं विघटन करावं, त्याचं आपण डिकम्पोजिशन करावं. त्याऐवजी काय करतो, आपण डायरेक्ट जातो, त्याचा ॲश होतो, म्हणजे एकतर प्रदूषणास आपण कारणीभूत ठरतो, दुसरं आपल्या जमिनीतील जो सेंद्रिय पदार्थ जमिनीत पडला पाहिजे तो आपण काय टाकत नाही. म्हणजे इन जनरल ह्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि विद्यापीठ यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही वेगवेगळे मातीचे नमुने चेक करत असतो. त्या मातीच्या नमुने चेक केल्यानंतर असं लक्षात येतं की जमिनीतील नत्रांची आणि सेंद्रिय कर्मांची कमतरता असल्याचे म्हणजे दिसून आलेलं आम्हाला. म्हणजे आपल्याकडे नत्र पण कमी आहे आणि सेंद्रिय कर्म पण कमी आहे. म्हणजे या पूर्ण अभ्यासावर आपलं लक्षात येते की मृदा आरोग्य तपासणीत भौतिक व जैविक निर्देशांकांचा समावेश वाढवण्याची गरज आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, PHEC NPK, त्यानंतर बोरॉन आलं, हां, त्यानंतर सल्फर आला, आता काही दिवसानंतर कार्बनची पण मात्रा आपण त्यामध्ये किती असली हे गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीचं आरोग्य आपण तिथं आपण राखलं जाऊ शकतो.
1: आता शाश्वत मृदा व्यवस्थापनाची प्रमुख पावलं कोणती म्हणता येतील, यासाठी सुरुवातीला काय करायला पाहिजे?
0: आता आपण केव्हाही जेव्हा पीक घेत असतो, म्हणजे खरीप हंगाम असू दे, रबी हंगाम असू दे, किंवा पाण्याची व्यवस्था असून म्हणजे उन्हाळी हंगाम असू दे, प्रत्येक हंगामात शाश्वत व्यवस्था म्हणजे पहिली पायरी म्हणजे अंदाजावर नाही, म्हणजे माझी जमीन चांगली आहे, माझी सुपीक चांगली आहे, माझे आजी आजोबा एवढं उत्पादन घ्यायचे, हा अंदाज झाला. अंदाजावर नव्हे तर तपासणी आधारित शेती केली पाहिजे. म्हणजे तुमच्या मातीचा नमुना तुम्ही तपासला पाहिजे, म्हणजे माती परीक्षणातून तुमच्यातला जमिनीचा pH काय आहे, त्यात विद्युत वाहकता किती आहे, सेंद्रिय कर्माचं प्रमाण किती आहे, उपलब्ध अन्नद्रव्याची स्थिती समजू शकते. म्हणजे इन जनरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आपली स्कीम आहे सॉइल हेल्थ कार्ड. म्हणजे आपण कसं आपलं हेल्थ कार्ड आपला फॅमिली डॉक्टर तयार असतो, तसंच आपल्या जमिनीची सॉइल हेल्थ कार्ड आपण तयार करून घेतलं पाहिजे, आणि त्या माती परीक्षणाच्या आधारे शिफारसींचा वापर करून खतांची मात्रा ठरवावी. यामध्ये कसं होतं, समजा आपण उपलब्ध नत्र चेक केलं आणि उपलब्ध नत्राची मात्रा 300 किंवा 350 किलो प्रति हेक्टर आहे, त्यावेळेस शिफारशी खत मात्रा जर 50 किलो असेल तर 50 किलो द्यायची गरज नाही, त्यामध्ये आपण 25% कपात करू शकतो. म्हणजे माझ्या जमिनीमध्ये पूर्वीच उपलब्ध नत्र भरपूर आहे, परंतु मी चेक केल्यानंतर लक्षात आलं की माझ्या पिकाची गरज कमी आहे, तर 50% रासायनिक खतांचा आपण बचत करू शकतो. म्हणजे ह्या शाश्वत मृदा व्यवस्थापनामध्ये पहिलं महत्वाचं पाऊल आहे की तुम्ही माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हणजे पूर्ण भारतभर सॉइल टेस्ट बेस्ड बॅलन्स आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे माती परीक्षण आधारित समतोल आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, याच्यावरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर, त्यानंतर आपल्याला काय करता येईल?
0: आता ऍक्च्युली जेव्हा आपण माती परीक्षणासाठी माती गोळा करतो, त्यावेळेस शास्त्रोक्त पद्धतीनेच माती गोळा करावी. म्हणजे साधारणतः तुमचे जर शेती पिके असतील, त्यामध्ये भात असेल, विविध कडधान्य असतील, साधारणतः त्यावेळेस 15 सेंटीमीटरचा मातीचा नमुना घ्यावा. त्या व्यवस्थित प्रमाणाने तुम्ही जर मातीचा नमुना गोळा केला तर तुमचं इन जनरल सॉइल हेल्थ कार्ड व्यवस्थित होऊ शकतं. आणि त्यामध्ये आपण मग वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करून आपण आपली खतांची मात्रा कुठल्या पद्धतीने द्यावी त्यासाठी आपल्या विद्यापीठाने 3 स्तर दिले आहेत, काही 6 स्तर आहेत. म्हणजे त्या स्तरानुसार जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर तुमचे जमिनीचं आरोग्य देखील अबाधित राहतं, पिकांच्या उत्पादनात भर होतं, उत्पादनाच्या गुणवत्तेत भर होतं, आणि आपल्याला मगाशी बोललो ना आपण की पुढच्या पिढीसाठी पुढच्या हंगामासाठी आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांची मात्रा राखली पाहिजे, ही राखली पण जात.
1: मगाशीच तुम्ही म्हणालात की आपल्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते कमी होत चाललंय, मग यासाठी काय उपाय करता येतील?
0: आता सेंद्रिय कर्ब हा मृदा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा आधार आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय की कार्बनचं प्रमाण आणि त्या कार्बनला वेगवेगळे इतर घटक जोडलेले असतात. म्हणजे यामध्ये मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला की आजकाल बाजारात ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड अत्यंत प्रमाणात मुबलक प्रमाणे मिळतं, परंतु ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिड हे दोन जे ऍसिड आहेत हे आपल्या जेव्हा आपण सेंद्रिय कर्बाचं विघटन करतो म्हणजे डिकॉम्पोजिशन करतो, खत तयार करतो, त्यावेळेस जे मोठे मोठे आपले मॉलिक्युलर वेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, जे तसले घटक असतात त्याच्यापासून ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिड तयार होतं. आता सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना, जलधारणा क्षमता, सूक्ष्मजीवांची कार्यशीलता म्हणजे सूक्ष्मजीव असतो त्यांची कार्यशीलता, आणि जे काय आपण रासायनिक खतामार्फत अन्नद्रव्य देतो त्यांचं व्यवस्थित चक्रीकरण म्हणजे ते झाडांच्या मुळापर्यंत जाणं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे कोण करतं तर सेंद्रिय कर्ब. आता इन जनरल काय करतो आपण म्हणजे सेंद्रिय कर्बासाठी आपल्याकडे बरेचसे उपाय आहेत. शेणखत आहे, चांगले कुजलेले कंपोस्ट आहे, कंपोस्ट म्हणजे सिटीमध्ये तयार करतात ते कंपोस्ट आहे, त्यामध्ये घेताना काळजी घ्यावी, प्लास्टिक नसावं, चांगलं कुजलेलं कंपोस्ट असावं. गांडूळ खत, आयसिनिया फोयोटिडा आणि युड्रिलेस युजिनी ह्या 2 स्पेसीज आहेत गांडुळाच्या, त्या गांडुळाच्या मदतीने तुम्ही त्या विशिष्ट पद्धतीने जर गांडूळ खत तयार केलात तर गांडूळ खत, हिरवळीची खते म्हणजे त्यामध्ये दह्यांच्या आला, बर्शीम आलं, आपल्याकडे गवार आलं, वेगवेगळ्या चवळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पल्सेस आहेत ते म्हणजे आपण हिरवळीची खते म्हणून वापरलं जातो. आपण जेव्हा कुठलंही पीक घेतो ते पीक कशासाठी घेतो, आपल्याला खाण्यासाठी, म्हणजे भाताचा पेंडा राहतो तसाच, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा आपण कडधान्य हार्वेस्ट करतो फक्त आपण कडधान्य घेतो, उरलेला हार्वेस्ट म्हणजे ह्या सगळ्या पिकांचा अवशेष, कधी कधी पानगळ होते आपल्याला जी पानं असतात ती पानं, त्यानंतर आपण आता हल्ली विद्यापीठाने आंब्यामध्ये रिज्युव्हनेशन टेक्नॉलॉजी दिलेली आहे, म्हणजे मोठी झाडं असतील तुमची 50-50, 40-40 वर्षाची आता ती मोठे हार्वेस्टिंगला अडचण असतात, त्यामुळे विद्यापीठाने रिज्युव्हनेशन टेक्निक दिलेली आहे, त्याचा आपण छाटणी करतो. छाटणी केल्यानंतर त्या पिकांचे जे अवशेष आहेत ते सगळे अवशेष आणि इन जनरल आपल्या शेतावरती किंवा बांधावरती जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत ते आपण ह्या जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वापरू शकतो. हे झालं सगळ्यात प्राथमिक, म्हणजे पिकांचे अवशेष वगैरे सगळे प्राथमिक. आता ह्या प्राथमिकवरती आपण त्या कुजवण्यासाठी त्याला शेण लागणार, बरोबर आहे, शेण लागणार म्हणजे अर्धवट कुजलेले अवशेष प्रमाण शेण, सूक्ष्मद्रव्य लागणार, ह्या सगळ्यांचा वापर करून एक चांगलं कुजवलेलं म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स त्यामध्ये ते कुजवून त्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थ अशा प्रकारे तुम्ही कुजवलेले खत तयार करायचे आणि ते सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एक उत्तम स्त्रोत होऊ शकतो.
1: खरंय. याशिवाय आणखी काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात?
0: आता उपाययोजना म्हणजे मी तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठलाही काडी कचरा शेतामध्ये तयार असणारा जाळू नका. जे काही पिकाचे अवशेष आहेत त्याचं आच्छादन म्हणून वापर करू शकता, म्हणजे मल्चिंग, आपले भाताचा पेंडा असेल किंवा जे काही पिकांचे अवशेष असतील, पालापाचोळा असेल, ते तुम्ही त्या आच्छादन म्हणून वापर करा. त्यावर आच्छादन म्हणून वापर केल्यामुळे सूर्यकिरणाचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे म्हणजे सॉइल मॉइश्चर डिप्लीट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, तो कमी होईल आणि त्या पूर्ण पिकांच्या अवशेषाचा विघटन होऊन त्या ठिकाणी एक चांगलं सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होईल. आणि जेव्हा सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होतो त्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अबाधित राखलंच पाहिजे. कुठलेही म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये तयार होतात त्यांना काय जाळू नका, त्या अवशेषांचे म्हणजे जे काही रेसिड्यू मिळतात त्यांचं पुनर्चक्रण करा, म्हणजे ते वापरले पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही संतुलित वापर केलात तर तुम्हाला निश्चितच शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे तुमच्या जमिनीची सुपीकता तुम्ही पुढच्या पिढीकरता शाश्वत अबाधित ठेवाल अशी अपेक्षा आहे.
1: खरंय. मातीमधले जे जैविक घटक आहेत त्यांना आपण अबाधित राखलं पाहिजे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता एकात्मिक अन्नद्रव्याबद्दल मी थोडं बोलतो. त्यामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपण जेव्हा खतं देतो म्हणजे सेंद्रिय पदार्थाची असू दे किंवा रासायनिक माध्यमातून खत

0: देतो, तेव्हा ना इन जनरल 4 R लक्षात घेतले पाहिजे. 4 R म्हणजे राईट सोर्स, म्हणजे योग्य स्त्रोत पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे काय खतांची तुम्ही कुठून घेता, कुठल्या विभागातून घेता, त्याचं योग्य स्त्रोत तुम्हाला माहीत पाहिजे. दुसरा आर आहे तो राईट रेट, म्हणजे योग्य मात्रा. विद्यापीठाने जे काही मात्रा सांगितलेले आहे विविध पिकांचे, त्याची योग्य मात्रा दिली पाहिजे. राईट टाईम म्हणजे खतं योग्य त्या वेळीच दिली पाहिजे, खते कधी पण देऊन चालणार नाही. राईट टाईम, योग्य वेळेत खतं दिली पाहिजे. आणि राईट प्लेस, योग्य ठिकाणी खतं दिली पाहिजे. आता योग्य ठिकाणी म्हणजे कसं, आंब्यामध्ये कसं सांगितलं विद्यापीठाने की आंब्यामध्ये आपला भाताचा कॅनोपीप्रमाणे तुम्ही रिंग काढा, रिंग पद्धतीने खतं द्या, किंवा जर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन असेल तर फर्टिगेशनच्या माध्यमातून खतं द्या. अशा प्रकारे म्हणजे राईट सोर्स, योग्य स्त्रोत्र, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी खतं जर दिलात तर तुम्हाला रासायनिक, भौतिक आणि जैविक, जे आपण आता प्रश्न विचारलात की मातीतील जैविक जीवन जपण्यासाठी काय केलं पाहिजे, आता जैविक जीवन जपणं ही अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून तर हल्ली बघा ना, कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर, नैसर्गिक शेती, आजकाल आपण नैसर्गिक शेतीवरती भरपूर बोलतोय. कारण की नैसर्गिक शेतीमध्ये काय करतात आपण, की आपल्या पर्यावरणानुसार, आपल्या भागानुसार, आपल्या जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहेत, असंख्य सूक्ष्मजीव आहेत, आणि त्या सूक्ष्मजीवांचं कार्य काय आहे, ते सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात. विघटन करत असताना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवतात. आणि त्यामध्ये काही सूक्ष्मजीव असे आहेत जे नत्राचं स्थिरीकरण करतात, म्हणजे जे लेग्युमिनस क्रॉप म्हणतो ना आपण, की नत्राचं स्थिरीकरण करतात. काही पालास विरघळणारे जीवाणू आहेत, पालास उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, हे ते मदत करतात. म्हणून ह्या जैविक जीवन जपलं पाहिजे. आता आधुनिक जे संशोधन झालेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की ह्या सूक्ष्मजीवांचे अन्नद्रव्य चक्रीकरण, कार्बन साठवण, म्हणजे आपण हल्ली कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो की कार्बन साठवलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे जमिनीचे भौतिक गुणधर्म म्हणजेच आरोग्य हे टिकवलं पाहिजे, यासाठी ह्या सूक्ष्मजीवांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण चांगले कुजलेले शेणखत असू दे, त्यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, एकाच क्रॉपच्या मागं न लागता वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉप्स घेतले पाहिजेत, वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत, आणि जे काही जैविक खतं आहेत त्यात बायोफर्टिलायझर असू दे, ट्रायकोडर्मा असू दे, त्यानंतर आयझोबियम असू दे, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, KSB आहेत, म्हणजे पोटॅशियम सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, ह्यांचा आपण वापर केला पाहिजे. जैविक खतांचा वापर हा म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. इन जनरल तर माती परीक्षण, सेंद्रिय स्त्रोत व संतुलित खतं व्यवस्थापन हा एकात्मिक जर चौकटीत जर तुम्ही बसवलात तर तुमच्या मातीतील जी जैव आहेत ह्याचं आरामात आपण जतन करू शकतो.
1: बरोबर. आता पिकांची फेरपलट आणि विविधीकरण याविषयी जरा सांगा.
0: आता पिकांची फेरपलट, जर समजा आपण सतत एका ठिकाणी एकच पीक घेत बसलो तर 2-4 गोष्टी त्यात होतात, म्हणजे त्या अन्नद्रव्यावरती ताण दिला जातो. दुसरी गोष्ट आहे, तीच ती गोष्ट तिथं असल्यामुळे वेगवेगळे तण येतात, किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, आणि मातीच्या जैविक घटकातील विविधता म्हणजे राखू शकते. तसं इन जनरल आपण दररोज एकच भाजी खाण्यास आपलं मन पण करत नाही, म्हणजे नको वाटतं, काल तीच भाजी होती, सकाळी तीच भाजी होती.
1: बरोबर.
0: म्हणून थोडं चेंजेस पाहिजे, म्हणजे पीक जर बदललं तर मुलांची संरचना बदलते, मुलांची संरचना बदल तर तिथले जैविक जे म्हणजे आपण म्हणतो मायक्रोक्लायमेट, सॉइल मधलं मायक्रोक्लायमेट, ते चेंज होतं. त्यामुळं पिकांचा फेरपलट करणं गरजेचं आहे. आता कडधान्य घ्या, तेलबिया घ्या, किंवा दुसरे धान्य घ्या. आमच्याकडे पल्सेस आहेत, आपल्याकडे डॉलिसिस बीन आहे, कडवा वाल आपण घेतो, हे घ्या. त्यानंतर उन्हाळी मका घ्या, म्हणजे तुमच्याकडे पाणी उपलब्धतेनुसार. असं केल्यानंतर काय होतं की कडधान्य घेतल्यानंत्र कडधान्याच्या मुळावरती जैविक नत्र जो आहे ते स्थिरीकरण करतो, आणि भात पिकाने आपण शिफारसित खतमात्रा टाकलेली आहे, म्हणजे शिफारसित खतमात्रा जे त्याने अपटेक केलेलं आहे, घेतलेलं आहे, ह्या कडधान्याच्या पिकामुळं पुन्हा त्याची जी सुपीकता आहे ती टिकून ठेवतो. आणि कडधान्य पिकामध्ये काय होते माहिती का, कडधान्य पिकामध्ये बरेचसे पानं त्याचे जे प्लांट पार्ट्स आहेत ते जमिनीत पडतात नैसर्गिकता, त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. जेव्हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, जेव्हा तुमचं नत्राचं स्थिरीकरण होतं, म्हणजे आपण इनडायरेक्टली शाश्वत मृदा व्यवस्थापनाकडे जातोय. म्हणजे त्यासाठी पिकांचा फेरपालट आणि क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, विविधपणा असणं गरजेचं आहे.
1: शेवटी आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: एकच म्हणजे शेतकरी मित्रांना विनंती आहे माझी, संदेश नाही, माझी विनंतीच आहे. कारण कसं आहे की आजकालच्या या

0: बदलत्या हवामानाच्या परिस्थितीनुसार मी त्यांना रिक्वेस्टच करू शकतो की शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे यामध्ये अजिबात खर्च वाढत नाही. उलट, योग्य नियोजनामुळे अनावश्यक निविष्ठा कमी करणे, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, पाण्याची बचत, मातीची उत्पादकता टिकवणे व दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. प्रत्येकाने आपल्या शेताची माती, पाऊस, पीक पद्धती आणि बाजारपेठ ह्या सगळ्यांचा विचार करून एकच उपाय सर्वांसाठी दृष्टिकोन टाळावा. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे की माती परीक्षण करा, सेंद्रिय पदार्थ परत द्या, म्हणजे ऑर्गॅनिक रिसायकलिंग करून सेंद्रिय पदार्थ आपण जे काढतो जमिनीतून ती त्याला परत देणं गरजेचं आहे. माती उघडी ठेवू नका, म्हणजे शेती करा, अन्नद्रव्य संतुलित द्या, पाणी जपून वापरा, मातीची धूप रोका, मातीतील जैव जीवन जपा. या सर्व गोष्टीचा जर अवलंब केला तर निश्चितच मातीचे आरोग्य व शेतीची शाश्वतता ह्या दोन्ही मजबूत करता येतील. हाच एवढीच माझी विनंती शेतकऱ्यांना आहे.
1: तेव्हा शेतकरी मित्र, तुमच्या लक्षात आलंच असेल, मातीचं आरोग्य जेव्हा आपण सांभाळू तेव्हाच आपलं उत्पादन वाढणार आहे आणि माती हीच आपला शाश्वत जो उत्पादन देणारा पर्याय आहे तो आहे. सर, आज आपण इथे आलात आणि शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, याबरोबरच आजच्या माझं आवार माझं शिवार कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: रत्नागिरी आकाशवाणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकत होता. बरं श्रोतेहो, याबरोबरच आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू. 8:10 भारतीय हवाई दल दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.

0: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया, चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया, कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया, मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी, जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
1: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली।
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ल्ड टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे।
1: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली। नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा, सेवा ज्योत यात्रा, वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला। रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे। बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती। ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला, त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता। चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे। असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। आधुनिक रसायनशास्त्रासाठी, विशेषतः औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे। 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे। हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली। स्मृती मंधाना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे। तिनं 18 T20 सामन्यांमध्ये

0: स्पर्धे आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी, तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे, त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. बॅडमिंटनमध्ये भारताची पुरुष दुहेरीतली जोडी कृष्णप्रसाद गर्गा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत आर्टिक ओपन सुपर 500 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आज प्रवेश केला. फिनलंडमध्ये वांता इथे ही स्पर्धा सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दिस इज दिल्ली. प्लीज स्टँड बाय फॉर आवर नेक्स्ट प्रोग्राम. दिस इज आकाशवाणी. On the eve of the 94th anniversary of Indian Air Force, we now bring you a message by the Chief of Air Staff, Air Chief Marshal Amarpreet Singh, Param Vishisht Seva Medal, Ati Vishisht Seva Medal.
2: भारतीय वायुसेना की 94वीं वर्षगांठ की पूर्व संध्या पर प्रस्तुत है भारतीय वायुसेना के अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह परम विशिष्ट सेवा मेडल और अति विशिष्ट सेवा मेडल का संदेश.
3: नमस्कार. भारतीय वायुसेना की 94वीं वर्षगांठ के शुभ अवसर पर सारे वायु योद्धाओं की ओर से मैं सभी देशवासियों को नमन करता हूँ. वायुसेना दिवस हमारी उस गौरवमयी यात्रा का उत्सव है जो अटूट निष्ठा, अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान की नींव पर रची गई है. सन 1932 में मात्र 4 वापिती विमानों से उड़ान भरने वाली हमारी वायुसेना आज एक अत्यंत सक्षम, नेटवर्क सेंट्रिक और बहुआयामी फोर्स बन चुकी है. आज की दुनिया अस्थिर, अनिश्चित और जटिल दौर से गुजर रही है. हितों और परिस्थितियों के लगातार बदलने के इस माहौल में दुनिया के अलग अलग हिस्सों में नए संघर्ष उभर रहे हैं. इन संघर्षों में हमने देखा है कि वायुशक्ति राष्ट्र के हितों की रक्षा करने का एक प्रमुख साधन है. देश की वायुशक्ति का प्राथमिक माध्यम होने के नाते

उत्तम बबन गळवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली पोतराज गीता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया नंदा परसुरे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन ऐकलत. राग होते जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरी यांची, तर हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. विलंबित गत तिलवाडा तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
3: एक छोटी सी रिश्वत.

रात्रीसाठी 11:12 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान मुख्यतः स्वच्छ होतं. कमाल तापमान कुलाबा 34 तर सांताक्रूज 35° सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान कुलाबा 27 तर सांताक्रूज 26° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 80 तर सांताक्रूज 78% इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान मुख्यतः स्वच्छ असेल. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 25° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:12:50 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

सुधीर फडके यांच्या स्वरात वारा कांती यांचे हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

रंजना जोगळेकरांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलत. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत नंदिनी शंकर यांचं हार्मोनियम वादन राग देस. त्यांना तबला साथ आहे तनय रेगे यांची. ऐकूयात नंदिनी शंकर यांचं हार्मोनियम वादन राग देस.

0: शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत, राग होता देस, त्यांना तबला साथ होती तनय रेगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:40 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत कथांतर या मालिकेचा भाग 7 आता आपण ऐकणार आहोत.
1: गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर

0: श्रोतेहो नमस्कार. श्याम मनोहर लिखित शंभर मी या पुस्तकातल्या काही भागाचं वाचन आपण ऐकणार आहोत. विना नेपथ्याच्या निवेदनभूमीवर शंभर मी या कथन नाट्याची सुरुवात होते. यातलं निवेदन कुठेही पूर्ण होत नाही, त्याच्या अपुऱ्या उजेडात थोडी थोडी झलक मात्र आपल्याला दिसत राहते. सहज अनौपचारिकपणे भिरकावलेल्या सुविचारांपासनं ते कविता सदृश वाक्य मांडणीपर्यंत सर्व प्रकारचं मजकूर वैपुल्य या पुस्तकामधलं आहे. यातल्या परस्पर सुसंगतीचे दोर लेखकांनी मुद्दामच कापून टाकलेले आहेत. ऐकणाऱ्यानं वाचकानं स्वतःच्या साक्षरतेला आवाहन करत तिची परीक्षा बघत स्वतःच्या मनानी ते जुळवून काढायचे आहेत. ऐकूया या पुस्तकातला निपुत्रिक हा भाग. वाचन केलंय तनुजा राहणे यांनी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्त्या गौरी लागू.
1: चिंचन करिता मूळ वृक्ष वोला वे सकळ वृक्ष वोला.

0: माझ्या माहेरच्या घराच्या भिंतीवर चुन्यानं लिहिलंय, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर आणि मुलाचं लग्न 20 वर्षानंतर.
1: मला कारण माहित आहे.
0: 18 वर्षानंतर मुलीच्या गर्भाशयाची वाढ पूर्ण होते. माझं लग्न 19व्या वर्षी झालं. तेव्हा बघा, माझ्या नवऱ्याचं वय होतं 24. ग्रामपंचायतीनं गावात घराघराच्या भिंतीवर लिहिलंय, संडास बांधा, स्वच्छ राहा, गप्पी मासे पाळा, हिवताप पळवा, मुलांना शाळेत पाठवा, गावाचं नाव उज्ज्वल करा, जोडीदाराशी प्रामाणिक राहा, एड्सचा धोका टाळा. माझं नवऱ्यावर लय प्रेम आहे, नवऱ्याचं बी माझ्यावर लय प्रेम आहे. मी 10वी पास आहे, नवरा बी 10वी पास आहे. माझ्या सासरी शेती आहे, 5 एकर बागायत बी आहे. शिवाय अंगणात किराणा मालाचं दुकान आहे. थोरली नणन आहे, तिला 3 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या सासूला 1 मुलगी आणि 1 मुलगा. सासरच्या घरासमोरच्या घराच्या भिंतीवर चुन्यानं लिहिलंय, कुटुंब लहान सुख महान. हे लिहिलंय 2 वर्षामागं, पण माझ्या

सासूनं आणि सासऱ्यानं 25-30 वर्षामागं ओळखलं आणि पालन केलं. माझ्या सासरी खायला प्यायला लिहायला कशाला कमी नाही, मी बी कष्टाला घाबरणारी नाही. कष्ट करणारा माणूस कुणालाच नकोसा नसतो. सासू सासऱ्यांचं माझ्यावरलाही प्रेम आहे. लग्नानंतरचं पहिलं वर्ष सासरी माहेरी करत, सासरचं कौतुक घेत, माहेरचं आईचं प्रेम घेत, नवऱ्याबरोबर लाजत उतावळ होत, बेभान होत, सुख घेत, कसं गेलं काही कळलंच नाही. मी उफाड्याची आहे आणि नवरा मी तगडा आहे. दिवाळ सणानंतर मी काय मनात आलं कोणाच ठाव की काय, सासू सासऱ्यांचं चित्र काढलं. त्यांच्या फोटोवर ना साध्या शिसपेन्सिलीनं, ब्लॅक अँड व्हाईट साध्या कागदावर. मला शाळेत चित्रकलेचा नाद होता, बक्षीसही 3 मिळालीत. नवरा सासू सासरे मी काढलेलं चित्र बघून हारखूनच गेले. सासूनं मला त्या रात्री ओवाळलं. घरी आलेल्याला सासरे ते चित्र दाखवताच चित्र बघणारा सासऱ्यानं म्हणतो, डिट्टो काढलंय चित्र, तुम्हाला सून हुशार मिळालीये. दुसऱ्या वर्षी मी सासूच्या सासऱ्याच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी वागायच्या पद्धती ह्यात तरबेज झाले. दुकानाचा हिशेब ठेवू लागले, गिरायकांना आवडू लागले. आई म्हणायची, माहेरी यावं वाटत नाही तुला. दुसरं वर्ष कसं गेलं कळलंच नाही. तिसरं वर्ष पाहून गेलं. मग प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कळायला लागला. लग्न होऊन 3 होत आली, अजून कसं काही नाही. शेजारचे पाजारचे नात्यातले गोत्यातले कुजबुजू लागले. आईला काळजी वाटायला लागली, मला बी टेन्शन आलं. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी आमची शरीरं धुमाकूळ घालायची. खोटं कशाला बोलू, लय आनंद व्हायचा, पाविशीच तर होते मी. पण मूल काही होत नव्हतं.

मला सासूची सासऱ्यांची भीती वाटायला लागली. मम्मी घरातली सगळी कामं अंगावर घेतली. सासूला काहीच कामं करू द्यायची नाही. घराची अंगणाची परसदाराची झाडलोट, चहापाणी, स्वयंपाक, धुणंभांडी, पाणी भरणं, गुरांची देखभाल, शेतात जेवण नेणं, दुकान सांभाळणं, हिशेब ठेवणं, सासऱ्यांचं, सासूचं, नवऱ्याचं, नणंदाली कितीचं, तिच्या मुलाचं, पाहुणारावळ्यांचं हवं नको ते बघणं कशा कशात अंग चुकारपणा म्हणून करत नव्हते मी. लग्नानंतरच्या पहिल्या दुसऱ्या वर्षी सासरच्या सुखामुळं माहेरी जायला नको वाटायचं. आता सासर सोडून माहेरी जाणं धोक्याचं वाटायला लागलं. म्हणजे माहेरवरनं परत नेलंच नाही तर सासरी पाय रोवून राहिलं पाहिजे, सासरच्यांना मी हवी वाटली पाहिजे. चौथं वर्ष सरत आलं, काही नाही घडलं. कसं होणार माझं? जीव थाऱ्यावर राहत नव्हता. जेवण नको झालं. माझ्या आईनं आंबाबाईला नवस केला होता, त्यालाही 1.5 वर्ष उलटून गेलं होतं. मग मनात आलं, आंबाबाई आईचं कुलदैवत, माहेरच्यानी नवस करून कसं चालल? सासरच्यानी भैरोबाला म्हणजे कुलदेवतेला नवस केला पाहिजे ना. हुंका घड्यात ठेवून कशी बशी नवऱ्याला हे बोलले. तो नवरा म्हणाला, नवस बिवस काही करायचं नाही. मला दुःखही झालं आणि आश्चर्यही वाटलं. म्हणजे मी ऐकलं होतं की नवस बिवस करू नये, पण नवस करायचा नाही असं वागणारा माणूस मी पाहिला नव्हता. तो माणूस मला दिसला, माझा नवराच. मला नवऱ्याचा अभिमान वाटला. नवरा म्हणतोय खरा, नवस बिवस काही नाही, पण सासूचं काय, सासऱ्यांचं काय? नवरा म्हणला, माझे आई वडील तसलं काही मानत नाही. सासू सासरे पण मानत नाही.

घोर अजिबच दिसतोय. एका घरात 3 माणसं असलं न मानणारी. अख्खं घर असं असेल? जन्मात मला कधी असं वाटलं नव्हतं. म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे असा काही न मानणारा, पण त्याच्या आई वडिलांसाठी सगळं करतो तो. आणि ह्या घरातली आई, वडील, मुलगा तिघही असलं न मानणारी. मी तर बाबा उचळूनच गेले. घरात रोज सकाळी देवाची पूजा असायची. जत्रला गावच्या भैरोबाला निवत जायचा, म्हणजे सासरेच न्यायचे. नवरात्रात सासू 9 दिवस उपास धरत होती, पण 9 दिवस नाही. मी आणलं नकोय की काय? यांना माझ्यापासून वंश नकोय. बघाव तर सासू सासरे माझ्याशी पहिल्यासारखेच वागतायत. हिडीस फिडीस करत नाहीत, माझ्या माहेरच्या चुका काढत नाहीत. काय गौड गंबालाय, काही उमगत नाहीये. भैरोबाला रोज संध्याकाळी दिवा लावताना मनात प्रार्थना करायचे, देवा भैरोबा कृपा कर रे बाबा, माझ्या पोटात जीव घाल जन्माला. नवऱ्याच्या मनात काय येत असेल त्याला विचारायचं भ्या वाटायचं. माझ्या शरीराला कळायचं, मला सुख मिळायचं, भ्या वाटत होत तरी. मनात आशा निराशेचा खेळ होतोय तरी. मन हेलकांडत होत तरी तरी सुख मिळायचं. चौथ्या वर्षाच्या शेवटी जिल्ह्याच्या गावी जाऊन डॉक्टरांकडनं तपासणी करून घेतली. काय सुधारणा झाली आहे दवाखान्याची? हॉटेलात नाश्ता करून आलो. तासात रिपोर्ट तयार होते. माझ्या दोष होता, जीव द्यावा वाटलं. माहेरी कायमचं निघून जावं, खाली मान घालून माहेरी कष्ट करत मरण येईपर्यंत आयुष्य ओढत राहावं. दगड बांधून विहिरीत उडी घ्यावी, रॉकेल अंगावर उतरून जाळून घ्यावं, डोकं फोडावं, विष खावं, वेड लागून चिंध्या घालून मूल मूल म्हणून गावभर हिंडत राहणार मी. रडू तरी कुठ, मनात आई पण जवळची वाटण. शरीर ओढत मी नवऱ्या मागणं स्टँडवर गेली. बसलो इष्टीत, दातखीळ बसली होती माझी. माझे डोळे प्रेतागत झाले असणार. पृथ्वी मातेनं पोटात घ्यावं. नवरा खिडकीतनं बाहेर बघत होता. दुसरं लग्न करायचं तो मनात जुळवत असेल. कर कर दुसरं लग्न, मी जाते माहेरी निघून. नाही आड येत मी तुझ्या, माझं नशीब मी भोगन. कर तू दुसरी बायको, कर बाप हो, सुखात राहा. रात्रीची जेवण झाली. माझ्या देखती तरी सासू सासऱ्यानं काही विचारलं नाही. माझ्या देखती नवरा बी काही बोलला नाही. मी नसताना होईल चर्चा नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची. हातरुण घातली. नवरा माझ्याकडे पाठ करून झोपणार मनात आलं. आत्ताच्या आत्ता जीव जावा हे बरं. अंथरुणावर पडल्यावर नवराच जवळ आला. असं कसं नवरा? मूल होणार नाहीये मला, नुसताच लालची आहे का काय? बाप व्हायची पण इच्छा नाहीये इतकी. रातभर बेझोपेत नवऱ्याबद्दल वंगाळ वंगाळ मनात येत होतं.

आठवडा होऊन गेला. मी आईला काही कळवलं नाहीये. माहेरी जायचं आणि सांगायचं मी कायमची आली आहे इथं. तिला कळेल मग सगळं आपोआपच तवा. नवऱ्यानं सासू सासऱ्यांना सांगितलं असेल. सांगितलं असेल ना का नसेल सांगितलं? लालची पाई लपून तर ठेवलं नसेल? सासऱ्यांनी रिपोर्ट गावातल्या डॉक्टरला दाखवले असतीलच की काय आहे कोणाच ठाऊ. की सासू सासरे पहिल्यासारखेच वागताय. काय गौड गंभालय. माझं डोकं थाऱ्यावर ठेवणं जीवघेणं होतंय मला. तरी मी पण पहिल्या गतच वागतीये. म्हणजे सगळी कामं करतीये, संध्याकाळी भैरोबाला दिवा लावतीये,

शेतात दुपारी झाडाखाली मी आणि नवरा जेवत होतो. मी मान खाली घालून जेवत होते. भूक होती पण नव्हती पण. मन बेकारही होतं आणि टणकही होतं. मनाच्या टणक भागातून मी नवऱ्याला म्हटलं, तुम्ही दुसरं लग्न करा. नाही, नवरा जेवायचं थांबून म्हणाला, मला मूल नसलं तरी चालेल. अनेक सासूबाईंना, सासऱ्यांना, त्यांना बी असं कसं? कसं ते तू बघ, तू शोध. असे हाय आम्ही. भर दुपारी शेतात कुणी बघतंय फिकीर न करता मी नवऱ्याच्या गळ्यात पडले. हास हास, रडू नको, हसतीये मी, हसतीये. दुसऱ्या दिवशी मी आणि नवरा जिल्ह्याच्या गावी गेलो. नवऱ्याला मोटरसायकल घ्यायची होती, दुकानाचं किराणा घ्यायचं होतं. मोटरसायकल घेतली, तिथलाही वेळ गेला. मग आम्ही नाश्ता केला हॉटेलात. मग किराणाचं सामान घेतलं, तिथं बी लई वेळ गेला. आपल्या दुकानात ड्राइंगच्या वह्या, रंगपेट्या ठेवायच्या का? शाळेत चित्रकला शिकवतात ना, मी म्हटलं. हां ठेव की, चांगली आयडिया, नवरा म्हणाला. मग आम्ही स्टेशनरीच्या दुकानात गेलो. शिस पेन्सिली, खोडरबरं घेतली, ड्रॉइंगच्या वह्या पाहिल्या, रंगपेट्या पाहिल्या. ड्रॉइंगच्या वह्या आणि रंगपेट्या स्वस्तातल्या घेऊ, एकदम भारीतल्या नकोत. आणि दोन दोनच घेऊ, खपलं तर पुन्हा आणू, मी म्हटलं. नवऱ्यानं दोन स्वस्तातल्या ड्रॉइंगच्या वह्या आणि एक भारीतली ड्रॉइंगची वही, दोन स्वस्तातल्या रंगपेट्या आणि एक भारीतली रंगपेटी असं घेतलं. भारीतलं नको, खपणार नाही, मी म्हटलं. भारीतलंय ते तुला, नवरा म्हणाला. तू चित्र काढायचीस. मला लई आनंद झाला. नवऱ्यानं मग स्वस्तातले दोन ब्रश आणि एक भारीतला ब्रश माझ्यासाठीच घेतले. भारीतली ड्रॉइंग वही, रंगपेटी आणि ब्रश वेगळा बांधा, नवरा दुकानदाराला म्हणाला. सामान घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मी नवऱ्याच्या मागं नवऱ्याला चिकटून बसले होते. नवरा मोटरसायकल सुसाट हाणत होता, वारं अंगाभोवती फिरत होतं.

मी आमच्या घराचं चित्र काढणार आहे. आमचं घर कसं वेगळं आहे हे मी चित्रात दाखवणार आहे. सासू सासऱ्यांचं चित्र काढणार आहे. सासू सासरे वेगळे कसे आहेत हे मी चित्रात दाखवणार आहे. नवऱ्याचं चित्र काढणार आहे. नवरा वेगळा कसा आहे हे दाखवणार आहे मी चित्रात. गावाकडची माणसं भांडताना बोलतात तर समंजसपणा दाखवताना गप गप राहतात. समंजसपणा दाखवतानाही बोलायचं असतं

0: एमिदा कोण रे चित्ररत्न? मी आरशात बघून बघून माझंही चित्र काढणार आहे. बाईला मूल झालं नाही तरी बाई आनंदात जगू शकते हे मी दाखवणार आहे चित्रात. छान वाटतंय, छान वाटतंय. मी आमच्या गाईचं, बैलाचं, शेताचं आणि भैरोबाचं चित्र काढणार आहे. सगळ्यांना वेगळं दाखवणार आहे, सगळ्यांना.
1: सिंचन करिता मूळ वृक्ष वोला वे सकळ वृक्ष वोला.

निपुत्रिक या कथन नाट्याचं वाचन केलं होतं तनुजा रहाणे यांनी. आता ऐकूया काळजी, वाचक स्वर यशोधन बाळ यांचा.

बायको मला म्हणाली, कळलं का काय? आपला पुष्कर कविता लिहायला लागलाय. मी त्याच्या वया बघत होते परवा, तर एका वहीत कविता होत्या. वाचल्यास? बायको काळजीने म्हणाली, आता कविता लिहू नकोस असं एकदा त्याला सांगायला हवं. आता फक्त अभ्यास, इंजिनियर हो आणि मग लिही हव्या तेवढ्या कविता. आता 12वीला चांगले मार्क पडले पाहिजेत, त्याला एकदा समजावून सांगा. मला बायकोला वाटणारी काळजी कळती आहे. मी बायकोची गंमत करण्यासाठी म्हणालो, करू दे ग, कविता लिहिण्यात कितीसा वेळ जाणार आहे? 5-10 मिनटं. अभ्यासातनं तेवढाच त्याला विरंगुळा. बायको गंभीरपणे म्हणाली, तरी आत्ता नकोच. बायको तरातरा आत गेली, तरातरा परत आली. माझ्यासमोर वही धरून म्हणाली, ही सबंध वही कवितांनी भरली आहे, लहान आहे का? 300 पानी आहे, सबंध भरली आहे कवितांनी. आता त्याला सांगायला हवं, इंजिनियर झाल्यावरच कविता लिही. मी कुठल्याच नीट विचारत नव्हतो. वही तरी घ्या, किती वेळ हातात धरून ठेवली आहे, हात अवघडला माझा. मी वही घेतली. आज क्लासवरनं परत आल्यावर सांगा त्याला, बायको काळजीने म्हणाली.

आमच्या घराण्यात कुणी कविता केलेली नव्हती, अर्थात इंजिनियरी कुणी नाही आहे. आजच त्याला सांगा इंजिनियर हो आणि मग हव्या तेवढ्या कविता लिही. बर, त्या रात्री मी पुष्करला बोललो नाही. जरी आम्ही तिघं जेवताना बायको मला सारखी खुणावत होती बोला बोला म्हणून, तरी नाही. पुष्कर जेवण करून त्याच्या खोलीत अभ्यासाला गेला. तो अभ्यासच करतोय ना हे बायको बघूनही आली. अभ्यासच करतोय मग झालं तर. तरी पण त्याला एकदा सांगायला हवं, अगं पुष्कर बुद्धिमान आहे, 10वीला मेरिटमध्ये आला आहे, त्याला सगळी जाणीव आहे, उगाच कशाला डिस्टर्ब करायचं त्याला. हे वय विचित्र असतं, 10वीच्या वयापेक्षा 12वीचं वय जास्त नाजूक असतं, त्याला सांगायला हवं. बर, योग्य वेळी सांगू. योग्य वगैरे नको, उद्याच सांगा. बर. मध्यरात्रीनंतर मला जाग आली. अलीकडे एक झोप झाली की मला जाग येते, पूर्ण जाग येते. मग मी हॉलमध्ये जाऊन काहीतरी वाचत बसतो, खरं तर चाळत बसतो, आणि काहीतरी म्हणजे वर्तमानपत्र नाहीतर पुरवणी. मी हॉलमध्ये आलो, हॉलमधला बेडलॅम्प लावला, टीपॉयवरचं वर्तमानपत्र उचललं, खाली पुष्करची कवितेची वही होती. अरे, मालतीने इथेच ठेवली का? पुष्करच्या खोलीत ठेवली नाही, तो शोधत राहिला असेल मला कसं तरीच वाटलं. मी वही घेऊन उघडली, 4 कविता ओळीने वाचल्या, काही पानं उलटून अशा 7 कविता वाचल्या. एकदा वाटलं एकूण किती कविता लिहिल्यात पुष्करनी ते मोजावं. ते न करून आणखी 5 कविता वाचल्या. मग वही टिपॉयवर ठेवून दिली. सकाळी पुष्करला न कळता गुपचूपपणे वही त्याच्या टेबलावर ठेवली पाहिजे. तो होऊन बोलला नाही कधी की कविता करतोय ते, तर आपण कशाला सांगा की मी तुझ्या कविता वाचल्यात म्हणून. मी दिवा घालवला, अंधार केला आणि खिडकीतनं बाहेर पाहिलं.

बाहेरचं दृश्य माझ्या नेहमीच्याच सवयीचं होतं. बाहेर ते उंच बुचाचं झाड आहे आणि त्याच्या डाव्या साईडवर प्रकाश असतो. डाव्या साईडला दिव्याचा खांब आहे. दिव्याचा खांब दिसत नाही. खिडकीतून बुचाच्या झाडाची डावी बाजू प्रकाशाने झळाळलेली असते. उजव्या बाजूला दिव्याचा खांब नाही. बुचाच्या झाडाची उजवी बाजू अंधारलेली असते. बुचाच्या झाडाचा हा फोटो मला केव्हापासून घ्यायचा होता. घ्यायचा राहिलाच नेहमी. उद्या घेऊ. कॅमेरा आधीच टिपॉयवर काढून ठेवला पाहिजे. रोलही आणला पाहिजे. रोल कॅमेरात भरून आधीच सगळी तयारी केली पाहिजे. खरं तर डिजिटल कॅमेरा विकत घ्यायला पाहिजे. पुष्करला नाही फोटोग्राफीचा वेळ, अर्थात मलाही नाही आहे. आमचा कॅमेरा ना जुना आहे. मालतीनी पुष्कर लहान होता तेव्हा पुष्करचे सगळ्या अवस्थेतले फोटो काढण्यासाठी हा कॅमेरा घ्यायला लावला मला. पुष्करचा नागडा फोटोसुद्धा आहे. खूप फोटो आहेत. पुष्करचा 12वीत अभ्यास करतानाचा फोटो मालतीला काढायचा होता. पुष्करनी काढू दिला नाही. मोठा झालाय तो आता. त्याला मालतीच्या खूप गोष्टी पोरकट वाटतात. मी पुष्करला कधी असं कर असं वाग असं सांगत नाही. बुद्धिमान आहे तो. 10वीला मेरिटमध्ये आलाय. त्याला कधी अभ्यास कर असं सांगावंही लागलं नाही. पुष्करच्या कवितेत मी तू फार वेळा आहे. मी वाचलेल्या कवितेत तर मी तू होतच. काही कवितात मी तर काही कवितात तू. तू मध्ये फरक तरी होते. वेगवेगळ्या प्रकारचे तू होते. मी असलेल्या सगळ्या कवितांमधले मी एकसारखेच होते. एकसारखे सगळे मी असणं चांगलं नाही. पुष्कर बुद्धिमान आहे तरी त्याच्या कवितेतले सगळे मी एकसारखेच कसे? हा प्रश्न आला आणि माझे विचार थांबलेच. मी काही कविता कळणाऱ्यातला नाही. शाळेत हायस्कूलात टेक्स्टबुकातल्या कविता मी शिकलो आहे. त्यानंतर आज मी कविता वाचल्या पुष्करच्या. सगळे मी एकसारखे असणं चांगलं नाही वाटत पुष्करच्या कवितेत. मला पुष्करची काळजी वाटायला लागली.

चार दिवस असेच गेले. मालती परत पुष्करच्या कवितेवरून काही बोलली नाही, विसरली वाटतं. बायका एकदम अपसेट होतात आणि नंतर सगळं विसरून जातात. बायका अपसेट होऊन फाडफाड बोलतात तेव्हा नवरे गप्प बसतात. नवरे लोकांना माहीत असतं थोड्याच वेळात बायका विसरणार आहेत. या तंत्रावरच तर संसार चालतात. खरं तर माणसाचंच जग चालतं, मी त्यातलाच. पाचव्या दिवशी ऑफिसात आमच्या सेक्शनमध्ये एकूण 13 जण आहेत. 13 जणही आपापल्याबद्दल बोलले. त्या दिवशी साहेबही स्वतःचं बोलले. साहेबच 13वे, म्हणजे 13 मी. तेव्हा लक्षात आलं, गद्यात खूप मी असू शकतात. पुष्करला हे सांगायला हवं. सांगण्यात मला एक अडचण वाटते. पुष्कर बुद्धिमान आहे. बुद्धिमान माणसाला दुसऱ्यांनी काही सांगितलेलं पटत नाही. पुष्कर माझा मुलगा आहे. तो कधी मला उलटून बोललेला नाही. लहानही आहे, 18चा, पण तो बुद्धिमान आहे हे त्याला माहिती आहे. त्याचा त्याला छोटासा का होईना गर्व असणारच. शिवाय मी बुद्धिमान नाही, साधा अकाउंटंट आहे हे त्याला माहितीच आहे ना. मी त्याला बुद्धिमत्तेतलं काही सांगायला गेलो तर फटदिशी म्हणेलही, तुम्हाला काय कळत आहे त्यातलं. 2 दिवस मी गप्प होतो. पुष्कर बुद्धिमान आहे, त्याचं त्याला शोधू देत. मी सांगायची काही गरज नाही आणि मी स्वतंत्र झालो.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत कथांतर या मालिकेचा भाग 7वा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

रात्रीचे 1:07 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित राम देशपांडे यांचं गायन राग संपूर्ण मालकंस. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची, सारंगी साथ आहे फारूक लतीफ यांची, तर तानपुरा साथ आहे रक्सा रिंडनी यांची. ऐकूयात पंडित राम देशपांडे यांचं गायन राग संपूर्ण मालकंस.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। माजगिरांनी झगड्याची लावणी लिहिली, सादर केली लोकरंजनासाठी, पण शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी झगड्याच्या लावणीचा उपयोग प्रबोधनासाठी देखील केला आणि लोकजागृतीसाठी देखील केला। अण्णाभाऊंनी आपल्या बहुतेक सगळ्याच लोकनाट्यामध्ये झगडा या लावणी प्रकाराचा अत्यंत कुशलतेनं वापर केलेला आढळतो। तमाशातील झगडा हा पतीपत्नी, प्रियकर प्रेयसी, राधाकृष्ण यांच्यामध्ये होत असतो। अण्णाभाऊंनी झगड्याची लावणी शोषक आणि शोषित यांच्या तोंडी लावली, त्यामुळे या लावणीचा एक वेगळाच परिणाम झाला। कामगार वर्गाला, शोषित वर्गाला त्यांनी झगड्याच्या लावणीतून हक्काची जाणीव करून दिली। अण्णाभाऊंनी एक झगडा लिहिला होता, त्यामध्ये शोषक आणि शोषित यांच्यातला संवाद दाखवला आहे। शोषित म्हणतो, तुम्ही शेतकरी, कामगारी, जनतेचे कैवारी, संपाला विरोध का करता? तेव्हा शोषक म्हणतो, पाण्यात राहूनी माशाशी दुश्मनी, पदरी बांधून का घेता? तुम्ही अहिंसावादी, सत्याचे दर्दी, गरिबांची टाळकी का फोडता? तेव्हा शोषक उत्तर देतो, तुम्ही कायद्याला मोडून, शांतता तोडून संपाचा हैदोस का घालता? संपकाळामध्ये कामगारावर लाठी हल्ला झालेला असतो, डोक्याला बँडेज बांधलेला कामगार हा प्रश्न विचारतो आणि सांगतो की गरीब आणि श्रीमंत हा भेद नाहीसा झाला पाहिजे। मालकाला वाचवाया, नफ्याला पचवाया, कायदा का पुढं करता? तेव्हा नेता उत्तर देतो, धन्याला कण्या, चोराला मलिदा, चोरून साराया करता। असं झगड्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊंनी प्रभावीपणे लोकांसमोर मांडलं। यानंतरचा झगडा ऐकण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया। आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी खिचडी चित्रपटातली आहे।

मुंबई शहर महाराष्ट्राला न जोडता स्वतंत्र ठेवावं असे म्हणणारे एक शेठजी एका झगड्यामध्ये दाखवलेले आहेत, आणि मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे असं म्हणणारा मराठी माणूस या झगड्यामध्ये दाखवलेला आहे. आणि या दोघांमधला झगडा त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. मुनीमजी म्हणतो, आता कायद्यानं बोला सांगा आम्हाला धनी कोण या मुंबईला. तेव्हा विष्णू म्हणतो, आमची मुंबई कुणाची नाही सवाल उलटा कशाला. मुनीमजी म्हणतात, नाना भाषेची अनंत जातीची तूच मागशी कशी हिला, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख तशीही मराठी मुलखाला. मुनीमजी म्हणतात, आम्ही येऊनी मुंबईला व्यापार वाढवला पैसा पेरीला आता बोला. तेव्हा विष्णू म्हणतो, नदीला बगळा जमून सगळा टपून बसतो कशाला. मुनीमजी म्हणतो, आम्ही हौशी रंगिले उद्योगवाले आम्हाविण शोभा नाही मुंबईला. तेव्हा मराठी माणूस म्हणतो, जसा पिंगळ्याला पिंजरा गाढवाला अंबारी बाशिंग शोभत घुबडाला. अशी ही मुनीमजीला निरुत्तर करणारी झगड्याची लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अत्यंत गाजली होती. गरुडाला पंख वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला हे कडवं राजकीय घोषणाच होऊन बसलं होतं. लावणीतील विचार आणि लावणी मराठी माणसाच्या मनात रुतून बसत होती हे लोकशाहीर अण्णाभाऊंच्या झगड्याच्या लावणीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता सवाल जवाबाची एक लावणी असते ती कोणती असते ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. पांडोबा पोरगी फसली चित्रपटातली ही लावणी आहे.

पेशवे काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये तमाशा फडावर भेदिक लावणी म्हटली जात होती. शाहिरांमध्ये कलगीवाले आणि तुरेवाले असे दोन पक्ष होते. त्यांच्यामध्ये स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, सृष्टीची निर्मिती कोणी केली, स्त्रीनं की पुरुषानं, यावरून एकमेकांना काव्यातून प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जायचा. पण आधुनिक काळामध्ये भेदिक लावणी लिहिणारेच नाही आहेत, त्यामुळे अलीकडच्या काळातील तमाशा फडात कलगीतुऱ्याचे सामने होत नाहीत. मात्र भेदिक सवाल जवाबामुळं तमाशा फडात सवाल जवाबाची लावणी या नावाखाली एक वेगळीच लावणी अस्तित्वात आलेली आहे. या प्रकारची लावणी तमाशा फडावर आजही सादर केली जाते. या लावणीचं स्वरूप असं असतं, दोघांमधली ही लावणी आहे, तो आणि ती. अगं करतो सवाल रागाल याल प्रेम मनामध्ये घडेल का, ती म्हणते धरते हाताला नेते वाड्याला बहिणीशी प्रेम जडेल का. तो म्हणतो नको करू वायदा लग्नाचा सौदा लग्नात ताशा वाजेल का, ती म्हणते एकदाच येणं एकदाच जाणं तळहाती चंद्र दडेल का. येतील लाटा समुद्र मोठा नदी समुद्राला सोडील का, नको करू ताठा नदीचा साठा ओढ्याला नदी अडेल का. अगं मास्तर कवी उरुळी गावी मुराळी पाहून अडेल का, नाथाची भक्ती कलगीची शक्ती अशी दोस्ती जडेल का. अशा प्रकारची ही फडावरची लावणी. या प्रकारामध्ये विविध प्रकारच्या लावण्या सादर करून तमाशा रसिकांचं मनोरंजन केलं जात होतं. आजच्या तमाशामध्ये चित्रपटातल्या लावण्या किंवा चित्रपटातली गाणी सादर केली जातात, त्यातही हिंदी गाण्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. मराठी गाणी क्वचितच म्हटली जातात. त्यामुळं अलीकडच्या काळात तमाशा फडावरती शाहिरी लावण्या ऐकायला मिळतीलच याची खात्री देता येत नाही. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

श्रोत्यो, रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहिरांनी लावण्या लिहिल्या. मात्र काही शाहिरांनी उपदेशपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत बरं का. हे शाहीर शृंगार रसाकडून भक्तिरसाकडे वळले, तरी पण मूळ प्रवृत्ती त्यांची तशी नव्हती. पण कोणत्या तरी कारणामुळे किंवा गुरूंच्या उपदेशामुळं ते भक्तिमार्गाकडे वळाले असावेत. शाहीर अनंत फंदी हे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून कीर्तनाकडे वळाले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी तमाशाचा फड उभा केला होता. ते शीघ्र कवी होते. तमाशासाठी त्यांनी अनेक फटके लिहिले, कटाव लिहिले, लावण्या लिहिलेल्या होत्याच. मात्र अहिल्याबाईंच्या सांगण्यामुळं त्यांची कृती पालटली. हातातला शाहिरीचा डफ बुक्की मारून त्यांनी तात्काळ फोडून टाकला आणि ते कीर्तन करू लागले. पुढं ग्रामस्थांच्या आग्रहावरून ते पुन्हा तमाशाकडे वळाले. त्याचवेळी अहिल्याबाई संगमनेरहून जात असताना त्यांना ही बातमी समजली. तेव्हा फंदींचं डोकं उडवावं अशी त्यांनी सूचना केली. हे फंदींना कळताच त्यांनी तात्काळ नाच्याला खाली बसवलं आणि फक्त टाळकरी ठेवून कीर्तन सुरू केलं. आणि त्यानंतर मात्र त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला. या कीर्तनासाठीच कदाचित अनंत फंदीने उपदेशपर लावण्या लिहिल्या असाव्यात. त्या उपदेशपर लावण्या कोणत्या होत्या ते बघूया एका ढंगदार लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जुलूम या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत. बाळ पळसुळे यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे.

0: कारभारी सत्रा
1: अत्य मारे ही तो लेमो ठीक अत्रा बर्ली की हो।

अनंतफंदींनी ज्या उपदेशपर लावण्या लिहिल्या होत्या त्यातली एक लावणी आहे, दे सोडून तरी फंद वाऊगे विषयाची तरी काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा, असार हा संसार त्यजा, तमो गुणाते द्यावी रजा, रजसत्वाची करी पूजा, क्षमा शांतीमनी धरी तजा। अनंतफंदी हे तमाशा कलेमध्ये जसे तरबेज होते तसेच कीर्तन कलेतही ते प्रवीण होते। संतांप्रमाणेच ते प्रपंच करता करता त्यांनी परमार्थही करावा असं ते सांगत असत, आणि त्यासाठीच ते म्हणतात, नरदेहामध्ये येऊन नर हो साधन ऐसे करा, जेणे भवसागर तरुणी सुखे व्हावे।

इलतीरा संसारारणवी भिजा गड्यांनो संसारारणवी भिजा परंतु परमार्थ साधनेने साधा यातच मजा। अनंत फंदी यांनी लिहिलेला उपदेशाचा फटका तर अधिक लोकप्रिय आहेच आहे, त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही आहे। या फटक्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर माणसानं वर्तन केलं तर तो निश्चितच सद्गुणी आणि सद्वर्तनी होईल। या फटक्यामध्ये ते म्हणतात, बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको सलसालसपण धरुनी निखालस बोल खोट्या बोलू नको परधन परनार पाहून चित्त भ्रम हे देऊ नको अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरू नको भली भलाई कर काही पण अधर्मी मार्गी शिरू नको। अशा पद्धतीचा हा खूप मोठा फटका आहे आणि तो आजही तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकला जातो। कार्यक्रमात यानंतर आणखीन एक ढंगदार आपण लावणी ऐकूया।

0: बरे तर श्रोते हो, आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत।
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते। तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे।
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। वनिता मंडळ।

रात्रीचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: भावदारा आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेच्या ठीक 3:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.
1: एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतलीय. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथं उजळणी होतीये. आपापली बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत दोघं, पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार, बाकी सारे आकार उकार होकार नकार, मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत. पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ त्याच्या छातीवर

गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी, काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत. ते फक्त काळेभोर डोळे.

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट। ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी। सरोवर मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली। आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे। आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे।

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत, बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही
1: ना।
0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही, पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात, शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात। विसरण्याचा छंद जडलाय आता शमाला, विसरण्याचा छंद जडलाय आता शमाला या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना। विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर दत्तळे। आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. सकाळचे ठीक 4:01 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत फरहान फारूक खान यांचं सारंगीवादन राग भैरव. त्यांना तबला साथ आहे वैभव धुमाळ यांची. ऐकूयात फरहा फारूक खान यांचं सारंगीवादन राग भैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण महुआ चॅटर्जी यांचं गायन ऐकलं, राग होता रामकली. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची, तर हार्मोनियम साथ होती श्रीनिवास आचार्य यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अठराशे जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 8:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
0: सकाळचे ठीक 5 आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:35 आणि 35 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.